नमस्कार. एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 28 वैशाख शके 1948 अर्थात 18 मे 2026. श्रोतहो सुप्रभात. सकाळचे 5:57 आणि 25 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रसारणाला सुरुवात झाली आहे.

आकाशवाणी एफएम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. श्रोतेहो, आता समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार. आजच्या अमृतधारामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातल्या भूपाळीनं कार्यक्रमाची सुरुवात करूया. रचना आहे शांता शेळके यांची, संगीत प्रभाकर पंडित यांचं.

श्रोते हो, अमृतधारामध्ये आता अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या आवाजात सुधीर मोघे यांची रचना ऐकूया. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

श्रोतेहो, श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची ही भक्तिरचना आपण ऐकलीत. आवाज होता सुरेश वाडकर यांचा. अमृतधारा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 6:26 आणि 10 सेकंद झाले आहेत. आता जयश्री वेलसरे यांच्या आवाजात उमाकांत काणेकर यांची रचना, अशोक पत्की यांचं संगीत.

स्वरातील या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजच्या अमृतधारा या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार.

0: अमृतधारा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आता आमच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी. रूपरेषेनंतर कृषी वार्ता, यामध्ये आज ऐकूया योग्य पशु आहार याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये आज योग आणि आपलं आरोग्य याविषयी योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. 6:50 परिसर, या कार्यक्रमात आज पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकता. 6:55 कार्यक्रम सुलभ ग्राहक सुसंवाद, 7:00 ऐसी अक्षरे रसिके, यामध्ये आज ऐकूया विद्या पाटील लिखित ललितबंध धडपड. 7:25 दिलखुलास, 7:40 भावगीतं आम्ही प्रसारित करू. 7:50 ऐकूया सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा कार्यक्रम. 8:15 कोल्हापूर दर्पण, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आणि काही गीतं. 8:40 चिंतन हाच चिंतामणी. 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. 9:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम स्नेहांकित आज 10:00. त्यानंतर मिश्र संगीत. 10:30 ऐकूया माझे जीवन गाणे, यामध्ये आज निरुपमा जोशी यांच्याशी ऐश्वर्या बेहरे यांनी केलेली बातचीत. 11:00 रामचरित मानस गान, आज या कार्यक्रमाचा भाग 352 आम्ही प्रसारित करू. गायक आहेत हरिहरन. 11:10 हिंदी चित्रपट संगीत ऐकूया आमच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. 12:00 आमच्या सख्यांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. 1:00 विविध भारतीचं प्रसारण. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. 6:15 लोकसंगीत. 6:35 साहित्य सौरभ. 7:30 माझं शेत माझं शिवार. श्रोते हो, याशिवाय नेहमीच्याच वेळी बातमीपत्र आणि अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं. श्रोते हो, सकाळचे 6:41 झाली आहेत. आता
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया योग्य पशु आहार या विषयीची माहिती.
2: मंडळी, गाई म्हशींच्या दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी समतोल आहार गरजेचा आहे. समतोल आहार दिल्यामुळे जनावरांचं स्वास्थ्य सुधारतं. याचा परिणाम जनावरांचे दूध, शारीरिक वाढ आणि प्रजनन क्षमता वाढायला मदत होते. समतोल आणि एकसारखा आहार दिला तर खाण्यामध्ये एक प्रकारची सातत्यता येते. यामुळेच दुधातल्या मैद्याचं प्रमाण आणि दूध उत्पादनही वाढतं. मंडळी, दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी बायपास प्रथिनांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. ही प्रथिनं अस्सल रुपात खाऊ घातली

0: जातात. या प्रथिनांचं पोटामध्ये विघटन न होता ते आतड्यामध्ये अमिनो ॲसिडच्या रूपात शोषलं जातं. अमिनो ॲसिड हे दुधाचं प्रमाण वाढायला मदत करतं. बायपास प्रथिनं प्रतिदिवशी 1 किलो या प्रमाणात द्यावीत, जेणेकरून प्रथिनांचं अमिनो ॲसिडमध्ये रूपांतर होऊन दुधाचं प्रमाण वाढायला मदत होते. जर आपण खाद्यातनं प्रथिनं दिली तर त्याचं रोमेनमध्ये विघटन होऊन उरलेली काही आतड्यांमध्ये अमिनो ॲसिडमध्ये रूपांतरित होतात. जर 60 ते 65% प्रथिनं आपण आहारातनं दिली तर त्यातली फक्त 25 ते 30% प्रथिनं अमिनो ॲसिडमध्ये रूपांतरित होऊन दुधाचं प्रमाण वाढवतात, बाकीची उत्सर्जित केली जातात. यामुळे बायपास प्रथिनं देणं गरजेचं आहे. बायपास प्रथिनांच्या स्त्रोताबद्दल जर जाणून घ्यायचं झालं, तेलविरहित पेंड, सरकी, गवार, सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा आणि इतर धान्य. बायपास प्रथिनं ही शरीरात होणारा अमोनिया वायू नियंत्रित करतात, त्यामुळेच अमोनिया वायूमुळे होणारी विषबाधा सुद्धा टाळता येते. शारीरिक वाढ आणि प्रजनन क्षमता चांगल्या प्रकारे वाढते. गाय विल्यानंतर तिचं वजन हे 80 ते 100 किलोनं कमी होतं. परिणामी जन्मलेल्या आणि पुढे जन्म घेणाऱ्या वासरामधलं अंतर वाढतं. अशा परिस्थितीत गाई म्हशी दूध कमी द्यायला लागतात. अशावेळी शेतकरी त्यांना तेल किंवा तूप पाजतात. याचा योग्य परिणाम गाई म्हशींमध्ये दिसून येईलच असंही नसतं. या सर्वांवरच उपाय म्हणून बायपास मेद हे अतिशय फायदेशीर ठरतं. खाद्यामधून बायपास मेद दिलं तर गाई म्हशींच्या शरीरातली ऊर्जा भरून येते. खाद्यातनं बायपास मेद दिल्यामुळं चयापचयाचे होणारे रोग कमी व्हायला मदत होते. बायपास मेद हे गाय विण्याच्या 10 दिवस अगोदर आणि गाय विल्यानंतर 90 दिवसांपर्यंत द्यावं. मंडळी, खनिजं ही शारीरिक वाढ, व्यवस्थापन तसंच सुलभ प्रजननासाठी गरजेची असतात. खनिजं रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. खनिज मिश्रणं जनावरांना आवश्यक असणाऱ्या सर्व खनिजांची कमी भरून काढतात. परिणामी खनिजांच्या अभावामुळे होणारे आजार टाळता येतात. आहारामध्ये खनिज मिश्रणाचा वापर रोगप्रतिकारशक्ती, दूध उत्पादनात वाढ करायला फायदेशीर ठरतात. प्रतिदिन खाद्यामध्ये 100 ते 200 ग्रॅम खनिज मिश्रण किंवा पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानं हे खनिज मिश्रण द्यावं.
1: योग्य पशु आहार याविषयीची माहिती आपण ऐकत होतात कृषी वार्ता या आमच्या शेतीविषयक कार्यक्रमात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे ठीक 7:15 वाजलेत. आता कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आरोग्यम धनसंपदा या आकाशवाणी जळगाव निर्मित कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग दुसरा ऐकणार आहात. तज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया शयन स्थितीतील आसने, म्हणजेच पाठीवर झोपून करावयाची आसने. या आसनांमुळे मेरुदंड, कंबर, नितंब, खांदे इत्यादींवर योग्य ताण पडून शरीर सुडौल होण्यास मदत होते. पवन मुक्तासन. पवन म्हणजे वायू, वात शरीरातील वायू या आसन मार्गे बाहेर टाकला जातो. हा वात मोठ्या आतड्यात अडकून राहिल्यास अंगदुखी, पाय दुखणे, पोट दुखणे, स्थूलत्व येणे, अंग जड होणे असे त्रास होऊ लागतात. वेळीच उपाययोजना न केल्यास संपूर्ण शरीर आखडल्यासारखे होते, भयंकर वेदना होतात. सर्वप्रथम पाठीवर झोपावे, दोन्ही पाय एकमेकांजवळ व हात शरीरालगत ठेवावे. श्वास घेत पोट आत खेचत पाय वर उचलावेत. पाय गुडघ्यातून दुमडावेत, छातीजवळ आणण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही हातांनी गुडघ्याला विळखा घालावा. डाव्या हाताने डाव्या हाताचे कोपर पकडावे. हळुवार डोकं वर उचलावे, मान झुकवत नाक गुडघ्याला लावावे. या अवस्थेत मांड्या पोटावर दबलेल्या असाव्यात. अलगट डोळे झाकत श्वास रोखण्याचा प्रयत्न करावा. या आसनाचे फायदे अधिक प्रमाणात मिळण्यासाठी श्वासाला बाहेर रोखल्यानंतर गुदद्वार आक्रसून घ्यावे. 2 ते 3 सेकंदांनी हळुवार शिथिल करावं. ही झाली अश्विनी मुद्रा. पुन्हा नैसर्गिक श्वसन घेत हीच क्रिया 2 ते 3 वेळा करावी. मूत्रमार्गातील अडथळे दूर करण्यासाठी अश्वमुद्राही करता येते. श्वास बाहेर रोखून मूत्रमार्गाचे आकुंचन व शिथिलीकरण करावे. मूळव्याध असल्यास मात्र हे आसन करू नये. वात, अपचन,

व्यासेस बद्धकोष्ठता यावर उत्तमरित्या कार्य करते. अश्वमुद्रा केल्यास वयानुसार मूत्रविसर्जनावरचे कमी झालेले नियंत्रण सुधारते. मधुमेह रक्तदाब यावरही हे आसन उपयुक्त आहे. वातामुळे होणारे विकार जसे अंग जड होणे, गोळे येणे, अंग दुखणे यातही आराम पडतो. हळूवार डोळे उघडावेत. श्वास सोडत मान खाली घेत डोकं जमिनीवर टेकवावे. शरीर शिथिल करावे. उठून बसत आसनमुक्त व्हावे. सर्वांगीण आरोग्य प्राप्तीसाठी उत्तम असे आसन म्हणजे सर्वांगासन. सर्वप्रथम पाठीवर झोपावे. दोन्ही पाय एकत्र जुळवावेत. हात शरीरा लगत ठेवावेत. हात हळूहळू कमरेखाली घ्यावेत. हाताचा कमरेला आधार देत दोन्ही पाय सरळ करीत शरीर वर उचलावे. खांद्यांपर्यंतचा संपूर्ण भाग वर उचलावा. हातांचे कोपर जमिनीला टेकवावे. शरीर किंचित डोक्याकडे झुकवावे. हनुवटी छातीवर टेकवावी. डोळे अलगद मिटू

दोन्ही पाय सरळ करीत शरीर वर उचलावे. खांद्यांपर्यंतचा संपूर्ण भाग वर उचलावा. हातांचे कोपर जमिनीला टेकवावे. शरीर किंचित डोक्याकडे झुकवावे. हनुवटी छातीवर टेकवावी. डोळे अलगद मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करावे. हळूहळू स्वराव करीत 3 ते 5 मिनिटे या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा. मणक्याचे विकार, रक्तदाब, मूळ व्याध, स्पॉन्डिलिसिस, पोट, फुफ्फुसे, मेंदूंचे विकार, ऑपरेशन झाले असल्यास तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. आपले हृदय सतत पंपाप्रमाणे अशुद्ध रक्त ओढून शुद्ध करून संपूर्ण शरीराला पोहोचवित असते. या आसनामुळे रक्त सहजरित्या हृदयात येते. अशुद्ध रक्तवाहिन्या झडपांना विश्रांती मिळते. परिणामी व्हेरिगोज वेन्स या विकारात कमालीचा फायदा होतो. लठ्ठपणा, अंगावरील सूज कमी होते. मेरुदंड ताठ होण्यास मदत मिळते. अलगद डोळे उघडा. श्वास सोडत हाताचा आधार घेत पाय खाली आणावे. हात जागेवर घ्यावे. पाठ नितंब खाली टेकवत हनुवटीवर घ्यावी. खांद्यांचा भार कमी करत शरीर जमिनीवर टेकवावे. यासोबत आपण इतरही आसने करू शकतो, जसे मर्कटासन, सेतुबंधासन, हलासन, चक्रियासन, उत्तानपादासन वगैरे वगैरे.

0: आत्ताचं पण वर्षा लोखंडे यांनी योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, अवश्य ऐका प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आज सकाळी 7:25, 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर. सकाळचे 6:50 झालेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत परिसर.
2: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
3: नमस्कार. वृक्षारोपण मोहिमा दरवर्षी काढणे. पुढच्या महिन्यामध्ये 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन आहे. त्या पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आपण वृक्षारोपणाच्या मोहिमा काढू शकतो. कचरा व्यवस्थापन जागरूकता कार्यक्रम करणे हे सुद्धा फार महत्वाचे आहे. व्यक्तिगत स्तरावर पर्यावरण संरक्षणासाठी आणखी काय करू शकतो, तर आपण व्यक्तिगत स्तरावर कचरा कमी करू शकतो. प्लास्टिकचा वापर कमी करा, कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा. ऊर्जा बचत करा. ऊर्जा बचत ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट दिवे बंद करणे, गरज नसताना उगाचच दिवे चालू ठेवणे, ऊर्जा बचत करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, या मार्गाने ऊर्जा बचत करता येईल. पाण्याची बचत करा. जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा. वृक्ष लागवड हा सर्वात महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेवढी जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा, त्यांचे संगोपन करा, त्यांची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही जर आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर. पर्यावरण विषयाबद्दल, त्याच्या संवर्धनाबद्दल आपण स्वतः जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत माहिती देऊन जागृती वाढवता येईल. हे काही छोटे उपाय आहेत, पण या छोट्या उपायांची फार मोठी शक्ती आहे आणि आपण सर्व मिळून जर प्रयत्न केले तर स्वच्छ, निरोगी आणि टिकाऊ पर्यावरण आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण निर्माण करू शकतो. हवामान बदल झालेला आहे, क्लायमेट चेंज झालेला आहे, त्याचे उपाय आणि आपण वैयक्तिक स्तरावरती काय करू शकतो हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. पण आता हवामान बदल म्हणजेच काय, त्याचे माणसावर आणि पृथ्वीवर काय परिणाम होत आहेत. आता माणसांच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळं पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि यालाच क्लायमेट चेंज असं म्हणतात. म्हणजेच काय, तर हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण झालेले आहे. पाण्याची सायकल चेंज झालेली आहे. पहिले जसा उन्हाळा पावसाळा होता तसा होत नाहीये. पाऊस लवकर यायला लागलाय तर कुठे कुठे उशिरा यायला लागलेला आहे. जर याविषयी पावलं उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. भयानक दुष्काळ होऊ शकतात. समुद्राची पातळी वाढलेली आहे आणि वाढत चाललेली आहे. पशी पक्षी प्राण्यांच्या अनेक प्रजाती

0: होत आहेत. वाढत्या मानवी घडामोडींमुळे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. परिणामी तापमानातही वाढ झालेली आहे. आता हवामान बदलांचे आणखी परिणाम काय आहेत? तर याचे बरेचसे परिणाम आहेत. हवामान बदलामुळे आपली मानवाची जीवनशैली बदलून गेलेली आहे. सुपीक जमिनीचं रेताळ जमिनीमध्ये रूपांतर होऊ शकतं, कारण त्यांची सुपीकता कमी होईल. पाण्याच्या कमतरतेमुळे पिकं अन्न उगवणं देखील कठीण होईल. समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे बरेचसे जे छोटे आयलंड देश आहेत जिथे टुरिझम, बरेचसे लोक पूर्ण जगभरातून तिथे टुरिझमसाठी जातात, अशा आयलंड देशांना फार धोका निर्माण झालेला आहे, कारण चारही बाजूंनी समुद्राची पातळी वाढत चाललेली आहे. आणि सध्या झालेल्या चीन, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स येथील पुरांमुळे हे बघण्यात आलेलं आहे. कारण अशा देशांमुळे अशा प्रकारचे भयंकर पूर कधी येत नव्हते. पण या तापमानामध्ये जो बदल झालेला आहे त्यामुळे ह्या ज्या घटना घडतात आहेत ह्या त्याच्या साक्षी आहेत. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. परिसर. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 6:55 होत आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत सुलभ ग्राहक सुसंवाद.
2: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे. सुप्रभात काका.
3: नमस्कार
2: काका. काल लॉटरीच्या नादात माझा बँक बॅलन्स खलास झाला असता, पण या सुसंवादामुळे वाचले.
3: मी तुम्हाला मागच म्हटलं की नाही, ग्राहकांना सजग झालं पाहिजे. आपल्याला कुणीही असं प्रलोभन, लॉटरी असं सांगितलं ना तर आपण ते कुणाला सांगत नाही, अगदी घरच्यांना सुद्धा बोलत नाही. याच मानसिकतेचा फायदा सायबर भामटे घेतात आणि आपण त्यांच्या गळाला लागतो. म्हणूनच याला फिशिंग म्हणतात.
2: काका, आणि सायबर क्राईम म्हणजे नेमकं काय?
3: हे बघा, सायबर क्राईम म्हणजे संगणक माहिती तंत्रज्ञान आणि आभासी वास्तवतेचे संस्कृतीची संबंधित फसवणूक. आता आभासी म्हणजे ऑनलाईन आणि सायबर क्राईम किंवा संगणकीय गुन्हा म्हणजे संगणक व इंटरनेटशी संबंधित असणाऱ्या व प्रत्यक्ष गुन्ह्यात संगणकाचा प्रामुख्याने वापर असणारा गुन्हा. हॅकिंग, बाल लैंगिक चित्रण, खाजगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, ती सार्वत्रिक करणे किंवा त्या आधारे व्यक्तीला अश्लील किंवा समाज विघातक कृती करायला प्रवृत्त करणे, हे सगळे प्रकार सायबर क्राईम मध्ये मोडतात. तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर सायबर गुन्ह्यात लक्षणीय वाढ होताना आढळते. जेवढ्या सुविधा आल्या तेवढ्याच प्रमाणात त्याची असुरक्षितता सुद्धा आली. या सायबर हल्ल्यातून कोणीही सुटलेलं नाही आहे. लहान मुलं, स्त्रिया, मुली, नोकरदार, व्यापारी, बँक अहो शेतकरी सुद्धा या सायबर हल्ल्यात सापडलेले आहे. गुन्ह्याचे कितीतरी प्रकार असे लोकांना फसवण्याचे आहेत.
2: ते कोणते?
3: कुणाचं तरी लग्न आहे म्हणून एक पत्रिका आहे, कोपऱ्यात एपीके असं इंग्रजी अक्षरात असतं, ते बघितलं ना की मेसेज न बघता डिलीट, तो कितीही महत्वाचा असू दे. एपीके फाईल ओपन केलात की तुमचा पूर्ण बँक अकाउंट झिरो होतो. लग्न पत्रिका, नवीन वर्षाच्या शुभेच्छा हे सुद्धा एपीके म्हणून येतात. ती फाईल सुद्धा ओपन करायची नाही, त्याला आपण हात लावायचा नाही. कोणाच्या सांगण्यावरून पैसे भरायचे नाहीत. मध्यंतरी एक फोन यायचा की तुमचं लाईट बिल थकलेलं आहे आणि संध्याकाळी 9 आज जर का लाईटचं बिल भरलं नाही तर तुमची लाईट कट करण्यात येईल. असं बघितलं की आपलं बिल भरलेलं असून सुद्धा आपण घाबरत होतो आणि मग त्या नंबरला फोन केला की तुमचे सगळे डिटेल्स त्यांच्याकडे, मग तुमचा बँक अकाउंट, ओटीपी दिला म्हणजे मग सगळं संपलं. स्वतःवर विश्वास ठेवा. नेहमी लक्षात ठेवा की एपीके फाईल कधीही ओपन करायची नाही. कोणाच्याही फोनवर बँक डिटेल, आधार, पॅन नंबर, ओटीपी आपली माहिती सांगायची नाही. फोटो पाठवायचे नाहीत आणि विचारायला सांगायचं पोलिसांना सांगू काय. 1930 नेहमी लक्षात ठेवायचं.
2: हो काका. सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
1: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
4: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
5: ज्यासाठी 80 विश्वासाची अविरत सेवेची
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
5: संगीत, व्हिडिओ, ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
4: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
4: फोन 9404408000.
6: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर एक आहे तो, नको काय म्हणतेस?
7: तात्या, त्याचं दात लई बाध आहे,

0: अगं माधव मिशन आहे की त्याचं दाद बी नंबर 1 करूया आणि ते बी फास्टात.
1: मग चालते की
2: माधव मिशन देवल क्लब तळमजला.
3: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोत्यांना आजचे काही ठळक दिनविशेष. आज 18 मे. ज्येष्ठ चरित्र अभिनेत्री रीमा लागू यांचा आज स्मृतिदिन. श्रोतेहो, पुण्याच्या सुरेंद्र चव्हाण यांनी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केलं तो दिवस आजचा. सन 1998 ही कामगिरी करणारे ते पहिले महाराष्ट्रीयन युवक ठरले. नटरंग फेम सोनाली कुलकर्णी यांचा आज वाढदिवस. काही ठळक दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
4: श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात निरुपमा जोशी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
5: परवा एका ठिकाणी मी गेलेलो होतो आणि एक माणूस त्या एका कॉम्पिटिशन सेंटरवरती गाणी भरायला आलेला होता. ते गाणी भरत असताना सर म्हणला, हे गाणं एक ऐकले गाणे मला कुठल्याही प्रकारचं व्यसन लागत नाही. अगदी कुठल्याही प्रकारचं माझ्यासमोर व्यसन येतच नाही, पण गाणं ऐकलं की मी मला तृप्त होत.
6: मनाला भुरळ घालणाऱ्या सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका उद्या सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
3: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे ठीक 7 वाजलेत. आता ऐसी अक्षरे रसिके यामध्ये विद्या पाटील लिखित ललितबंध ऐकूया, धडपड.

एक छोटसं पिल्लू होतं, घरट्यातून पहिल्यांदाच बाहेर डोकावत होतं. निळभोर विस्तृत असं आकाश, वाराही वाहत होता. त्याचवेळी त्या पिल्लाची आई म्हणाली, भरारी घे. पिल्लू घाबरलं, त्याला वाटलं की मी पडेन. मग त्याच्या आईनं हलकासा धक्का दिला आणि ते पिल्लू खाली पडलं. क्षणभर ते हवेत तडफडलं, पण त्यानं पंख फडफडवले, गोंधळलं, घाबरलं. पण त्या तडफडीतच त्याचे पंख उघडले आणि काय आश्चर्य, ते उडायला लागलं. त्या दिवशी त्याला एक गोष्ट कळली की पडणं म्हणजे संपणं नाही, पडताना पंख हलवणं थांबवलं तरच संपणं. श्रोते हो, या चिमणीसारखंच आपलं आयुष्य आहे. आमचे एक शिक्षक नेहमी म्हणायचे, धड पडेपर्यंत धडपडत राहा. खरं आहे की नाही? जगण्यासाठी धडपड ही करायलाच हवी. पहिला श्वास घेतानापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपण धडपडतच असतो. लहान मूल चालायला शिकतं त्यावेळी 10 वेळा पडतं, पण 11 व्यांदा ते स्वतः उठतं, कारण त्याच्या रक्तातच धडपड असते. हीच पहिली त्याची शिकवण आहे. गाईचं वासरूही धडपडत भेलकांडत थरथरत उभं राहतं, पडतं पण पुन्हा उभं राहतं. हे त्याचं पडणं उठणं चालूच असतं. म्हणूनच असं वाटतं की पडणं ही चूक नाही, न उठणं ही चूक आहे, कारण धडपड करणारा अपयशाला शेवट मानतच नाही. आपण विद्यार्थी झालो की ही धडपड बदलत असते. गुणांसाठी, कौतुकासाठी, ध्येयपूर्तीसाठी, करिअरसाठी, ओळखींसाठी, नंतर संसार, जबाबदाऱ्या. धडपड संपतच नाही, ती स्वरूप बदलत असते. अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा सुद्धा धडपडीशिवाय मिळत नाहीत. एखादा साधा पदार्थ करायचं म्हणलं तरी साहित्य जमवावं लागतं, वेळ द्यावा लागतो, प्रमाण पाळावं लागतं, मन लावून करावं लागतं, कारण ही सगळी धडपड केल्याशिवाय तो पदार्थ जमून येणार कसा, चव कशी करणार? संत तुकाराम महाराजही म्हणतात, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. आपला इतिहासही साक्ष देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थिती, अल्पसैन्य असतानाही स्वराज्याचं स्वप्न सोडलं नाही. झोप सोडली, आराम सोडला, पण धडपड सोडली नाही. श्रोते हो, ज्याच्या आयुष्यात धडपड नाही त्याच्या आयुष्यात

0: वाढही नाही. धडपड फक्त ही महान लोकांची नसते, साध्या पेरणीपासून ते कापणीपर्यंत शेतकऱ्याची सुद्धा असते. आपल्या लेकरांच्या भविष्याकरता आईबाबांची असते. उठण्याचा, चालण्याचा, बसण्याचा सराव करत राहण्याची ज्येष्ठांचीही असते. एक आजोबा रोज काठी टेकत चालायला जायचे. कोणी म्हणायचं, कशाला करता एवढी धडपड? त्यावेळी ते हसायचे आणि म्हणायचे, आज चाललो नाही तर उद्या उठता येणार नाही. आपल्या आयुष्यात धडपड ही स्वप्नांच्या मागं धावण्याची झुंज असते. कुणासाठी रोजच्या गरजांसाठीचा संघर्ष, तर कुणासाठी आत्मशोधाचा प्रवास. धडपड ही केवळ वेदना नाही, ती जिवंत असल्याची जाणीव आहे. कधी कधी नको वाटतं हे सगळं कशासाठी, असा प्रश्नही पडतो. पण हा जगण्याचा, चैतन्याचा प्रवास आहे असं मला वाटतं. स्वतःच्या मर्यादा ओळखून त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न म्हणजे ही धडपड. कधी कधी आपण इतरांशी नाही तर स्वतःशीच झगडत असतो. आळसाशी, भीतीशी, असुरक्षिततेशी, याचाच अर्थ धडपडीला दिशा हवी. विनाकारण धडपड ही नेहमी थकवणारी असते. ध्येयवादी लोक या धडपडीतूनच घडत असतात, म्हणजेच प्रयत्नाशिवाय परिवर्तन नाही. स्वतःला शोधण्याची प्रक्रिया, मर्यादा ओलांडण्याची तयारी, म्हणजेच ही धडपड. जे धडपडत नाहीत ते फक्त दिवस मोजतात, आणि जे धडपडतात ते प्रत्येक दिवसाला अर्थ देत असतात. ही धडपड म्हणजे संघर्ष नव्हे, ती जिवंत असल्याची साक्ष आहे. धड पडेपर्यंत नाही, पण पडलो तर उठून पुन्हा धडपडत राहूया, हा विचार ठेवणं हे गरजेचं. पडणं, उठणं, पुन्हा चालू लागणं हाच जगण्याचा खरा अर्थ आहे. कारण जोपर्यंत आपण धडपडत आहोत तोपर्यंत आपण जिवंत आहोत, सक्रिय आहोत, आशावादी आहोत, स्वप्न पाहणारे आहोत. धडपड हीच आपली ओळख आहे. धडपड हाच जगण्याचा श्वास आहे, आणि तोच प्रगतीचा मार्गही आहे.
1: ऐसी अक्षरे रसिके, यामध्ये श्रोते हो आत्ताच आपण विद्या पाटील लिखित ललितबंध ऐकला धडपड. वाचन केलं होतं अमृता खानोलकर यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
5: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड, तिखट खार, चटपट

0: मसाला बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर लोणचाचा तयार मसाला।
2: आकाशवाणीच हे कोल्हापूर केंद्र आहे। श्रोतो 7:07 होत आहे। 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी. आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. शाश्वत तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम शेतीसाठी आधुनिक संशोधन आणि नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. कृषी विभागाच्या वतीनं कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा 2026च्या समारोप आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढील वर्षापासून पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल. तसंच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानं दिला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. यंदाच्या स्पर्धेतील 18 निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत आणि मार्गदर्शन देण्यात येईल. त्यापैकी किमान 12 प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राचं लोकार्पण देखील काल पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंत्री चंद्रकांत पाटील महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले
1: दुर्दैवाने कॅन्सर हा रोग अतिशय वेगाने वाढतोय. वेळेत ट्रीटमेंट झाली तर रोग पूर्ण बरा होतो. अन्यथा दीर्घकाळ ट्रीटमेंट घ्यावी लागते त्याचा खर्च देखील जास्त आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकार राज्य सरकार दोन्ही सरकारांनी आपल्या योजनांमध्ये कॅन्सरचा समावेश केलाय. महाराष्ट्रामध्ये मोठी कॅन्सर ग्रीड आपण तयार करतो. या कॅन्सर ग्रीडच्या माध्यमातून प्रायमरी सेकंडरी टर्शरी अशा तिन्ही प्रकारचे इंटरव्हेन्शन वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आपला आहे. आणि अशातच पुणे महानगर

0: महापालिका आणि आपुलकीच्या माध्यमातून सुरू झालेलं हे जे केंद्र आहे हे निश्चितपणे एक मैलाचा दगड ठरेल आणि या तत्वाने भविष्य काळामध्ये देखील आपल्याला अनेक अशा प्रकारचे हॉस्पिटल्स तयार करता येतील.
1: पुणे महानगरपालिकेनं छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारलेल्या बुधभूषण ग्रंथरचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरणही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. 10 फूट उंचीच्या या कांस्यशिल्पाच्या जवळ बुधभूषण ग्रंथातल्या 9 निवडक श्लोकांचं मराठी आणि इंग्रजीतून भाषांतर भिंतीवर कोरलं आहे. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करताना मुख्यमंत्री म्हणाले,
0: या शिल्पाची खासियत अशी आहे की छत्रपती संभाजी महाराज ब्रजभूषण हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहिताय अशी संकल्पना त्याच्यामध्ये आहे. वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी हा ग्रंथ लिहिण्याचं काम हे छत्रपती संभाजी राजांनी केलं होतं. आणि आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल पण 11 भाषा छत्रपती संभाजी राजांना ज्ञात होत्या. मराठी, संस्कृत, पाली, उर्दू, अरबी यासोबत ब्रज आणि इंग्रजी या वेगवेगळ्या भाषा मध्ये ते पारंगत होते.
1: दरम्यान शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजनही काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान काल संध्याकाळी नेदरलँडहून 2 दिवसांच्या स्वीडन भेटीसाठी गोथेनबर्ग इथं पोहोचले. मोदी यांनी काल रात्री त्यांचे स्वीडनचे समपदस्थ उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी चर्चा केली. द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यात पंतप्रधान मोदींनी दिलेलं योगदान तसंच त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा गौरव म्हणून त्यांना रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च बहुमान प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदींना मिळालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल बंगळुरू आणि मुंबई दरम्यानच्या एका नव्या एक्सप्रेस रेल्वे सेवेला दूरस्थ पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला. यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे सेवेला मोठी चालना मिळाली आहे. यावेळी वैष्णव म्हणाले की दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील जनतेच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या आता पूर्ण होत आहेत. बंगळुरू आणि मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर सेवा लवकरच सुरू होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. मुंबई बंगळुरू आणि इतर प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे जाळ्याचा दीर्घकालीन विस्तार करून ते 7,000 किलोमीटरपर्यंत नेण्याची योजना आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरनंतर नांदेडमध्येही पोहोचले असल्याचं स्पष्ट झालं आहे. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप असून सीबीआयच्या पथकानं काल त्यांची चौकशी केली. अधिक चौकशीसाठी त्यांना मंगळवारी पुण्यात सीबीआय कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. दरम्यान नीट पेपरफुटी

0: प्रकरणी पुण्यातील आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर आरोपीला शनिवारी अटक केली होती. नीटच्या जीवशास्त्राच्या पेपरफुटीमध्ये मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकारात झालेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच भिडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हाताला दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टक्करीत महेंद्र गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धोंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माती प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. वारकरी संप्रदायातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरिभक्त परायण ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर यांचं काल पुण्यात निधन झालं. संगीत क्षेत्रातील जवळजवळ 4 पिढ्यांना लयबद्ध टाळसाथ करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100 पदार्पण केलं होतं. पंडित भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यापासून आताच्या तरुण कलाकारांनाही माऊली टाकळकर यांनी साथ केली. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक दशकं त्यांनी भजन सेवा केली. माऊली टाकळकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या पार्थिव देहावर काल वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकासकामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी, आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
2: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
3: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
2: काय
3: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो. तुझा त्रास कमी, चवीची हमी.
4: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
5: आयएसओ मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
6: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
5: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
6: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244261.
1: श्रोते हो, अवश्य ऐका प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आज सकाळी 7:25 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर.

0: श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात निरुपमा जोशी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. 7:25 होत आहेत. श्रोते होता दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत, काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, तर वेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे, इम्पर्सोनेशन आहे, डाटा थेफ्ट आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे, की ज्याला जनसामान्यांमध्ये जे नावाने ओळखलं जातं, असे अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, युपीआय फ्रॉड आहे, क्यू आर कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
0: अच्छा सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे, आणि तुम्ही फोन बद्दल पण आता सांगितलं की फोन मध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया, आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
1: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे त्याचा नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे, ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात.

0: बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाउनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाही. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतात, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसली असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते किंवा फोन तांबू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळा वेगवेगळे फोन तुम्ही जेव्हा मोबाईल फोन मधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाउनलोड करता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाउनलोड करेल, कुठली लिंक डाउनलोड करेल आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत ते सगळे सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोन मध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही, टेक्स्ट मेसेज येतात, हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या कडून अलर्ट येत असतात की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंट मध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंट मधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंट मधून पैसे गेलेले आहेत, डिटेक्ट झालेले आहेत, जर ते संशयास्पद वाटलं असेल तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंट मध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला SMS जातो, ईमेल जातो आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचं अकाउंट आहे आणि या अकाउंटमध्ये जे पैसे आले ते पैसे तुम्ही फ्रीज करा, तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंग साठी दिलेला आहे किंवा मोबाईल बँकिंग साठी दिलेला आहे तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोन मध्ये असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोन मध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो आणि ज्या मोबाईल वरती अलर्ट त्या सिम कार्ड वरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्ट नुसार तुम्ही 1930 कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
1: नक्कीच सर, पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं, कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या UPI वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
0: हा बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची PDF फाईल नसते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते. लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतो. PDF फाईल असेल, जी PDF फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कोणी जर पाठवली असेल तर ती PDF फाईल कधी आपण ओपन करू नये. समजा जरी आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. जर तुम्ही UPI पेमेंट करत असाल तर पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहित असतो. दुसरी गोष्ट आहे जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला OTP येत असतो, तर OTP आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोन मध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोन मधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर या सर्व समस्या निराकरण होऊ शकतात.
1: नक्कीच सर, कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आले आणि ते आमचे आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं, तर हा काय नेमका प्रकार आहे?
0: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात, खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहेत, तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करू लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला

0: घ्यावं लागतं.
1: बरोबर.
0: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोणी एक्स वाय झेड व्यक्ती आहे त्याचं अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग त्याला पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाईप करता ते सायबर गुन्हेगारला कळू शकतं.
1: अच्छा.
0: जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कोणीही घाई करू नये. काही गरज नाही.
1: गरज नाही. आपण तसेच ठेवले
0: पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील. परंतु आपण 193 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंट वरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाही आहेत.
1: अच्छा.
0: ही जर तुम्ही सायबर 193 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्यावेळेला कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रँडमली अनेक लोकांच्या अकाउंट वरती पैसे टाकतात.
1: अच्छा.
0: आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंट फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
1: नाही.
0: पैसे हा कसंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही.
1: अच्छा.
0: त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाहीये. तर तुम्ही तात्काळ 193 वरती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आणि असे असे हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 193 जी सिस्टीम आहे सायबर क्राईम .gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
1: अच्छा सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात तर त्याने फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
0: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झाले आहे. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे एकतर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखाद्या ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय तुमचा मोबाईल नंबर काय आहे तुम्ही लगपट्टी देऊन टाकता कारण का ते रिलेव्हंट आहे ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही. तर तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंप वरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटर मधून किंवा मॉल मधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटर मधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हर वरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला म्हणजे तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो म्हणजे मेडिकल सेंटर मधला मेडिकल शॉप मधला किंवा त्याला मॉल मधला मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतो आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्यातल्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे.
1: अच्छा.
0: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात
1: हे
0: तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे काही पाठवलेली आहे सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे ही सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा. श्रोते हो दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 8:15 वाजता खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.
1: सकाळचे 7:40 होत आहेत. आता भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमात ही सुरुवातीची रचना शांता शेळके यांची, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं, आवाज आहे आशा भोसले यांचा.

भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. या कार्यक्रमामध्ये आता मोहम्मद रफी यांच्या आवाजात वंदना विटणकर यांची रचना, श्रीकांत ठाकरे यांचं संगीत.

0: श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात निरुपमा जोशी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आता अरुण दाते यांच्या आवाजात मंगेश पाडगावकर यांची रचना, यशवंत देव यांचं संगीत.

0: भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 7:50 झाली आहेत. आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड.
1: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
2: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंगा ऍडव्हर्टायझिंग सांगली.
3: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
4: बाबा? झोपू दे ना.
3: काय करायचं याला?
4: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
3: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
2: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
3: मग काय करू?
2: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
3: काय सांगताय?
2: अहो हो,
1: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्राविण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
2: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी लगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
5: नमस्कार
2: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
5: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
2: अगदी.
5: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते. आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
2: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
5: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
2: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
5: आमच्या शाळेत 5 ते 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास. यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
2: अगदी अगदी बरोबर आहे.
5: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
2: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम आता जेव्हा आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
5: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो.

0: त्यानंतर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
1: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
2: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
3: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
4: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगली झालेली आहे.
1: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13, 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13.
5: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आता सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात अशोकजी परांजपे यांची रचना, अशोक पत्की यांचं संगीत.

0: भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: परवा एका ठिकाणी मी गेलेलो होतो आणि एक माणूस त्या एका कॉम्प्युटर सेंटरवरती गाणी भरायला आलेला होता. ते गाणी भरत असताना सर म्हणला, हे गाणं एक ऐकले गाणे मला कुठल्याही प्रकारचं व्यसन लागत नाही, अगदी कुठल्याही प्रकारचं माझ्यासमोर व्यसन येतच नाही, पण गाणं ऐकलंय की मी मला तृप्त होत.
2: मनाला भुरळ घालणाऱ्या सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका उद्या सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 7:15 वाजता खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 8 वाजतात. आता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, सुट्टीच्या दिवसानिमित्त पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांमुळे शहर काल गजबजून गेलं. या पर्यटकांच्या वाहनांमुळे सर्वत्र वाहनच वाहन अशी परिस्थिती झाली होती. शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस हेरून पर्यटकांनी धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनस्थळी गर्दी केली होती. गेल्या 3 दिवसात अंबाबाई मंदिरात 2,80,000 भाविकांनी उपस्थिती लावली. उन्हाचा तडाखा प्रचंड होता, तरी सुद्धा ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं यांची सुद्धा गर्दी रस्त्यावर जाणवत होती. श्रोतेहो, शहर आणि परिसरात काल दुपारी 38.5 अंश सेल्सिअस पर्यंत पारा गेला होता. या आठवड्यातलं हे सर्वात जास्त तापमान होतं. त्यामुळे कोल्हापूरकरांच्याही अंगाची लाही लाही व्हावी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. दिवसभर दमटपणा सुद्धा अधिक होता. दुपारी 4 नंतर पावसाळी वातावरण झालं. काही काळ वारं वाहू लागलं, पण पुन्हा मात्र उकाडा वाढला. रात्रीचं तापमान 30 अंशापर्यंत झालं होतं.
1: परवा एका ठिकाणी मी गेलेलो होतो आणि एक माणूस त्या एका कॉम्प्युटर सेंटरवरती गाणी भरायला आलेला होता. ते गाणी भरत असताना सर म्हणला, हे गाणं एक ऐकले गाणे मला कुठल्याही प्रकारचं व्यसन लागत नाही. अगदी कुठल्याही प्रकारचं माझ्यासमोर व्यसन येतच नाही, पण गाणं ऐकलं की मी मला तृप्त होत.
2: मनाला भुरळ घालणाऱ्या सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका उद्या सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
0: कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 8:18 आणि 25 सेकंद झालीत. श्रोतेहो, महानगरपालिकेशी संबंधित नागरिकांच्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून जबाबदार कर्मचाऱ्यांपर्यंत थेट पोहोचवण्याच्या तसंच या तक्रारींचं तातडीनं निराकरण केलं जावं या हेतूनं प्रशासनानं माय KMC ऍप हे तयार केलं आहे. आतापर्यंत 13,631 तक्रारी यामध्ये दाखल झाल्यात. त्यापैकी 11,659 तक्रारींचं निराकरण करण्यामध्ये प्रशासनाला यश आलं आहे. या ऍपचा नागरिकांनी अजूनही जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन करण्यात आलंय. या ऍपचं काम चालवण्यासाठी तक्रार नोंद होताच ती तत्काळ

0: संबंधित अधिकाऱ्यांकडे जाते. तक्रार केल्यानंतर तक्रारदाराला मेसेजद्वारे टोकन नंबर दिला जातो. तक्रार कुठल्या अधिकाऱ्यासमोर आहे हे ट्रॅकिंगद्वारे पाहायला मिळतं आणि तक्रार सोडवल्यानंतर तक्रारदाराला तसा संबंधित मेसेज दिला जातो. वापरण्यास अत्यंत सोपं असं हे ऍप असल्याचं यंत्रणेनं कळवलं आहे. महानगरपालिकेचं कामकाज शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असल्यामुळे रोज काही ना काही समस्यांना सामोरं जावं लागतं. पाणी येत नाही, कचरा उठाव होत नाही, लाईट लागत नाही, गटारी साफ केल्या जात नाहीत, अशा सर्वसाधारण परंतु महत्वाच्या तक्रारी रोजच्या घाई गडबडीत नागरिकांना तिथं येऊन करता येणं शक्य नसल्यामुळं शिवाय कोणाकडे करायचा ह्या तक्रारी याची योग्य माहिती नसल्यामुळं नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महानगरपालिकेनं 1 मे 2023 रोजी माय KMC ऍप सुरू केलं होतं. तरी या ऍपचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन यंत्रणेनं केलंय.
1: श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात निरुपमा जोशी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.

0: कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोतेहो, सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी पुनर्मूल्यांकन प्रक्रिया अधिक सुलभ आणि परवडणारी करण्याच्या उद्देशानं मोठा निर्णय घेण्यात आलाय. उत्तरपत्रिकेची प्रत पडताळणी आणि विशिष्ट प्रश्नांच्या पुनर्तपासणीसाठी आकारलं जाणारं शुल्क यंदा मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आलंय. पुनर्मूल्यांकनानंतर विद्यार्थ्यांचे गुण वाढल्यास भरलेली रक्कम सुद्धा परत केली जाणार आहे.
1: पत्रोत्तरांची खुमारी,
2: अनुभवांची शिदोरी,
1: हिंदी मराठी गाणी,
2: तुमची आणि आमची आकाशवाणी.

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोते हो, अलीकडे भारतीय कुटुंबाचं उत्पन्न वाढलंय आणि कर्ज मिळणं सुद्धा तुलनेनं सोपं झालंय. पण या झगमगाटाच्या माग एक धोक्याची घंटाही सतत वाजत असते, ती ऐकणं जास्त महत्वाचं आहे. वाढते ईएमआय, बदलती जीवनशैली आणि बचतीचा अभाव यामुळे उत्पन्नाचा मोठा वाटा हातात येण्यापूर्वी खर्च झालेला असतो असं चित्र बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं. श्रोतेहो, यासाठी आपल्याकडे किमान 3 ते 6 महिन्यांच्या खर्चासाठी पुरेल इतकी रोख रक्कम बचत खात्यात असणं आवश्यक ठरणार आहे. यामुळे नोकरी किंवा अर्थार्जनाचा मार्ग बंद झाल्यानंतरही लवकरच आपल्याला फटका बसत नाही, मानसिक दडपण येत नाही. नोकरीची किंवा उत्पन्नाची खात्री नसेल तर नवीन कर्ज किंवा ईएमआयवर अवलंबून राहणं आपण टाळलं पाहिजे. मोबाईल सबस्क्रिप्शन, वारंवार होणारी ऑनलाईन खरेदी आणि ॲप यावर आधारित छोटे आभासी खर्च करणं आपण टाळलं पाहिजे.

0: जातो।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकलात। आता या कार्यक्रमात निरोप घेतोय, नमस्कार।
2: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्दभावे अर्पण, कोल्हापूर दर्पण।

श्रोते हो, आज सकाळी 9 वाजता गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:30 वाजता ऐकूया माझे जीवन गाणे. 11 वाजता रामचरित मानस गान. 11:10 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीत. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे सदाबहार आणि विविधांगी कार्यक्रम. आता सकाळचे 8:30 वाजतायत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे ठीक 8:30 वाजले आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान. भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज नॉर्वे दौऱ्यावर. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विजयी, तर महिला हिंदकेसरीचा किताब हरियाणाच्या कांजल धोंजकला प्रदान. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेदरलँडचा दौरा आटोपून आपल्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 3 टप्प्यासाठी काल संध्याकाळी स्वीडनमधल्या गोथेनबर्ग इथं दाखल झाले. स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टर्सन यांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान मोदींना विमानतळावर औपचारिक मानवंदना अर्थात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या दौऱ्यात भारत आणि स्वीडन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात येत असून व्यापार, हरित संक्रमण, कृत्रिम बुद्धिमत्ता, उदयोन्मुख तंत्रज्ञान, स्टार्टअप, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नवीन संधी शोधण्याची अपेक्षाही दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आली. द्विपक्षीय संबंधांमधील पंतप्रधान मोदी यांच्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल पंतप्रधान मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस प्रदान करण्यात आला. स्वीडिश कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादादरम्यान पंतप्रधानांनी मेक इन इंडिया आणि मेड विथ स्वीडन या उपक्रमांमध्ये विशेषतः राष्ट्रीय हरित हायड्रोजन आणि महत्वाच्या खनिजांशी संबंधित मोहिमांमध्ये अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं. यावेळी झालेल्या बैठकीत युवराजनी व्हिक्टोरिया यांनीही सहभाग घेतला आणि स्वीडनचे राजे आणि राणी यांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी यजमानांनी केलेल्या आत्मीय स्वागताबद्दल त्यांचे आभार मानले आणि राजे कार्ल 16वे गुस्ताव यांना त्यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यात दोन्ही पंतप्रधान युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रीला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. दरम्यान नेदरलँडच्या दौऱ्याबद्दल समाज माध्यमावरील संदेशात मोदी म्हणाले की त्यांच्या नेदरलँड्स भेटीमुळे द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळाली असून दोन्ही देशांनी संबंधांना धोरणात्मक भागीदारीपर्यंत नेऊन आणि जलस्रोत, सेमीकंडक्टर, नवोपक्रम, संरक्षण, शाश्वतता आणि गतिशीलता या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवून भविष्यासाठी एक महत्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3 भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी आणि द्विपक्षीय भेटीगाठींसाठी नॉर्वेला पोहोचतील. पंतप्रधान मोदींचा हा नॉर्वेचा पहिला दौरा असेल. या दौऱ्यात ते नॉर्वेचे राजे हेराल्ड 5वे आणि राणी सोनिया यांची भेट घेतील. तसंच पंतप्रधान जोनास गहरस्टोर यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करतील. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे.

हा राष्ट्रीय अभिमानाचा क्षण असून पंतप्रधानांना प्राप्त झालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे असं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन आज केरळचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आजच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी भावी मुख्यमंत्र्यांनी काल संध्याकाळी नवनिर्वाचित युडीएफ सरकारच्या मंत्रिमंडळातील 21 सदस्यांची नावं घोषित केली. या 21 मंत्र्यांपैकी 14 जणांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालं आहे. संपूर्ण युडीएफ मंत्रिमंडळ एकत्रितपणे शपथ घेईल असं सतीशन यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे मंत्र्यांची यादी सादर केल्यानंतर मंत्रिमंडळाची घोषणा करताना सांगितलं. सतीशन यांनी काल विधानसभेचे नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचीही नावं जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिल्लीतल्या द्वारका विधानसभा मतदारसंघात सुमारे 100 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं. या प्रकल्पांमध्ये विविध भागातील रस्त्यांची दुरुस्ती, बांधकामं, जलनिसारण व्यवस्था बळकट करण्यासाठीची कामं तसंच उद्यानांचं सुशोभीकरण आणि हरित विकास यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या उपाययोजना आणि इंधन वापर कपातीच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आपल्या कार्यालय तसंच विविध विभागांमध्ये सरकारी वाहनांच्या वापराचं सुसूत्रीकरण करण्याबाबत तसंच इंधनाचा वापर कमी करण्याच्या उपाययोजनांविषयी एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकानुसार दिल्ली पोलिसांच्या सर्व विभागांना आणि कार्यालयांना अनावश्यक वाहन वाहतूक कमी करण्यासाठी उपलब्ध वाहनांचा वापर अधिक कार्यक्षमतेनं करण्यासाठी आणि इंधनाचा वापर काटकसरीनं करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी पावलं उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त अरब अमिरातीमधल्या बराका अणुऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्याबाबत भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या कृती अस्वीकार्य असून त्या धोकादायक आहेत असं सांगत तातडीनं संयम राखण्याचं तसंच संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परतण्याचं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल संध्याकाळी 2 दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यासाठी रायपूर इथं दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान अमित शहा रायपूर आणि बस्तर इथल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गृहमंत्री अमित शहा आज सकाळी रायपूर इथं डायल 112 या आपत्कालीन प्रतिसाद सेवेअंतर्गत नवीन वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते बस्तर जिल्ह्यातल्या नेतानार गावात एका सार्वजनिक सुविधा केंद्राचं उद्घाटन करतील. तर दुपारी जगदलपूर इथल्या बादल अकादमीमध्ये हुतात्म्यांचे कुटुंबीय, सुरक्षा दलाचे जवान, नक्षलवादी हिंसाचारानं बाधित झालेले नागरिक आणि विविध स्थानिक समुदायांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधतील. तर उद्या 19 मे रोजी जगदलपूर इथं होणाऱ्या केंद्रीय क्षेत्रीय परिषदेच्या 26व्या बैठकीचं अध्यक्षस्थान गृहमंत्री अमित शहा भूषवतील. या बैठकीला छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील. छत्तीसगड राज्य नक्षलमुक्तच घोषित झाल्यानंतर शहा यांचा हा या राज्याचा पहिलाच दौरा आहे. 79व्या जागतिक आरोग्य परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले आहेत. 6 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात आज जिनिव्हा इथं होणार आहे. या परिषदेची यंदाची मध्यवर्ती संकल्पना जागतिक आरोग्याला नवा आकार देणं एक सामायिक जबाबदारी अशी असून ही संकल्पना जागतिक आरोग्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सामूहिक कृतींचं महत्व अधोरेखित करते असं नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आमच्या पब्लिक स्पीक या थेट फोन इन कार्यक्रमात आज आम्ही तुमच्यासाठी 2027च्या जनगणनेचा सध्या सुरू असलेला पहिला टप्पा म्हणजेच घरसूची आणि गृहगणना या विषयावर एक सविस्तर चर्चा सादर करणार आहोत. गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतातील रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयातील उपरजिस्ट्रार जनरल व्ही ए वराडे हे या कार्यक्रमात श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आज रात्री 9:30 वाजल्यापासून 011-233-10481 किंवा 011-23-717-117 या क्रमांकावर फोन करा. तसंच तुम्ही तुमचे प्रश्न व्हॉट्सअपद्वारे 92-890-940-44 या क्रमांकावरही पाठवू शकता किंवा #AskAIR हा हॅशटॅग वापरून एक्स या समाज माध्यमावर तुमचे प्रश्न पोस्ट करू शकता. महाराष्ट्रातल्या सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकार धरलेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच भिडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हातात दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टक्करीत महेंद्र गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली.

0: मध्ये महिला हिंदकेसरीचा किताब काजल धोंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माती प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. गांधीनगर इथं पार पडलेल्या 2026 आशियाई भारोत्तोलन विजेतेपद स्पर्धेत भारतानं 10 पदकं मिळवली. यामध्ये 1 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. यापूर्वीच्या जियांगशान इथं पार पडलेल्या स्पर्धेच्या तुलनेत यंदा भारताच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. मागील वर्षी या स्पर्धेत भारताला एकही पदक मिळवता आलं नव्हतं. राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्य पदक विजेता लवप्रीत सिंग यानं या स्पर्धेच्या अंतिम दिवशी 110 किलोच्या वरील गटात 386 किलो वजन उचलून 5वं स्थान मिळवत वैयक्तिक तसंच भारतासाठीही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान. भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज नॉर्वे दौऱ्यावर. काँग्रेस नेते व्ही.डी. सतीशन केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विजयी, तर महिला हिंद केसरीचा किताब हरियाणाच्या काजल धोंजकला प्रदान. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर. सकाळचे 8:40 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: घटेछ खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: या देशात आणि अन्यत्रही देवाला कौल लावून देवाचा प्रसाद घेण्याची फार पुरातन काळापासून वाडवडलार्जित वंश परंपरेनं चालत आलेली एक पद्धत आहे। सूक्ष्म बुद्धीनं विचार केला तर या प्रकारात काहीही तथ्य नाही असं दिसून येतं। माणसाला स्वतःच निर्णय घेण्याची कुवत किंवा हिंमत नसते तेव्हा ती जबाबदारी देवावर लादण्याचा हा एक दांभिक प्रकार आहे। पुष्कळ लोकांच्या बाबतीत हा प्रकार दुर्बळ मनाचा वीक माइंडचा असतो। बुडत असलेल्या माणसाला काडीचाही मोठा आधार वाटतो पण तो आधार सर्वथैव अर्थशून्य असतो। त्याचप्रमाणे स्वतः निर्णय घेण्याची ज्यांना ताकद किंवा कुवत नसते तेव्हा देवाला कौल लावणं चिठ्ठ्या टाकणं वगैरे गोष्टींचा आधार घेऊन हे लोक स्वतःचीच फसवणूक करून घेतात। वास्तविक चिठ्ठ्या लिहितो माणूस, चिठ्ठ्यांच्या घड्या करतो माणूस, देवासमोर म्हणजे देवाच्या मूर्तीसमोर चिठ्ठ्या टाकतो माणूस आणि चिठ्ठ्या उचलतोही माणूसच। आणि सरते शेवटी जी चिठ्ठी उचलली जाईल त्या चिठ्ठीतील निर्णय हा देवानं

दिलेला कौल आहे अशी तो माणूसच स्वतःची समजूत करून घेतो. इथं देवानं कौल मुळीच दिलेला नसतो, तर तो कौल किंवा निर्णय एका फाटक्या तुटक्या चिठ्ठीनं दिलेला असतो. त्याचप्रमाणे देवाला कौल लावण्याचा अन्य प्रकार आहे. पुजारी देवाला म्हणजे प्रत्यक्षात दगडाच्या किंवा धातूच्या मूर्तीला पाकळ्या चिकटवतो आणि कुठल्या पाकळीनं कुठला निर्णय द्यायचा हे पुजारीच पारंपरिक पद्धतीला अनुसरून ठरवतो. कशाच्या आधारानं ऑन व्हॉट बेसिस पुजारी हे ठरवतो ते खुद्द पुजाऱ्यालाच माहीत नसतं, मग हे अगाध ज्ञान इतरांना कसं काय ज्ञात होणार? परंतु असे प्रश्न कोणी कुणाला विचारायचे नसतात आणि असल्या प्रश्नांना कोणी कुणाला उत्तरही देत नाही हेही जणू परंपरेनं ठरून गेल्यासारखं आहे. असो, पुजारी 5-6 निर्णय देवाच्या मूर्तीपुढे ठेवून त्यापैकी कुठला तरी एक निर्णय देण्याचं बंधन हा पुजारीच देवाच्या मूर्तीवर अक्षरशः लादतो. आणि अखेर या सर्व प्रकारातून पुजाऱ्याच्या मनाला जसा वाटेल तसा अर्थ लावून तो पुजारी विशिष्ट प्रकारचा निर्णय देतो. पुजाऱ्यानं सांगितलेला तो निर्णय म्हणजे देवानं दिलेला प्रसाद किंवा कौल आहे अशी स्वतःची प्रामाणिक समजूत हे भाबडे भाविक लोक करून घेतात. वास्तविक इथं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की देवाचा कौल घेण्यासाठी फक्त 5-6 प्रकारचे पर्याय देवापुढे ठेवून त्यातून एक निर्णय देण्याचं बंधन पुजाऱ्यानं देवाच्या मूर्तीवर का लादावं? जे ठराविक 5-6 कारणं पुजारी देवाच्या मूर्तीवर लादतो, उदाहरणार्थ कुलदेवतेचा नवस फेडला नाही, मूळ पुरुषाचा कोप झाला, तिसरा पर्याय नातेवाईकांनी किंवा शेजाऱ्यानं करणी केली, मुंजाची पिशाच्य बाधा, मरून गेलेल्या बाळंतिणीची भूतबाधा आणि 6वा कुलदेवतेचा रोष. या ठराविक कारणांपेक्षा इतर अनेक कारणं प्रत्यक्षामध्ये असू शकतात किंबहुना असतातच. असं असताना देवाच्या मूर्तीनं पुजारी सांगेल त्या 5-6 कारणांपैकी एक कारण सांगावं असं देवावर बंधन घालण्याचा पुजाऱ्याला काय अधिकार आहे? वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की आपण ज्या देवाला कौल लावतो तो देव नसून प्रत्यक्षात दगडाची किंवा धातूची मूर्ती असते. ही देवाची मूर्ती प्रत्यक्षात बोलत नाही, सांगत नाही, हसत नाही, ऐकत नाही, उठत नाही, बसत नाही, चालत नाही, किंबहुना ती मूर्ती अक्षरशः काहीही करत नाही. प्रत्यक्षात अशी वस्तुस्थिती असताना ही देवाची मूर्ती पुजाऱ्याच्या सांगण्यावरून फक्त कौल देते असं अज्ञानी पुजाऱ्यानं सांगणं आणि त्याप्रमाणे तशी स्वतःची या भोळसट भाविकाने समजूत करून घेणं निखालस हास्यास्पद नाही का? वास्तविक मला कौल लावा मग मी तुम्हाला कौल देईन असं देवानं किंवा देवाच्या मूर्तीनं कधीही कुणालाही सांगितलेलं नाही. हा सर्व व्यवहार आणि खटाटोप केवळ अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन करण्यात येतो आणि देवाला मात्र या सर्व प्रकरणात नाहक गुंतवलं जातं. थोडक्यात देव कौल देतो किंवा प्रसाद देतो असं समजणं म्हणजे शुद्ध भ्रम होय. इथं एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते, ती अशी की भारतीय समाजात बहुतेक लग्न आणि महत्वाची कार्य देवाचा कौल किंवा प्रसाद घेऊन केली जातात. ज्या अर्थी देवाचा कौल किंवा प्रसाद घेऊन ही लग्न आणि कार्य होतात त्या अर्थी ही सर्व लग्न आणि कार्य यशस्वी व्हायला पाहिजेत. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र जो अनुभव येतो तो वेगळाच असतो. लग्न होऊन 2-4 वर्षात मुली विधवा होणं किंवा सासरी मुलीचा छळ होणं किंवा सासरच्या लोकांनी मुलीला हाकलून दिल्यानं त्या माहेरी परत येणं किंवा काही विशिष्ट कारणांमुळं मुलीने आत्महत्या करणं अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. या सर्व विवेचनावरून जीवनविद्येचा एक महत्वाचा सिद्धांत लक्षात ठेवला पाहिजे, तो हा की देव कौल किंवा प्रसाद देत नाही तर प्रसाद किंवा कौल देतो तो पुजारीच.

देवाच्या मूर्तीचा कौल घेणं म्हणजे प्रत्यक्षात पुजाऱ्याचा सल्ला घेणं होय. आता सल्लाच घ्यायचा असेल तर तो या अशिक्षित अज्ञानी अंधश्रद्धाधीन पुजाऱ्याचा घेण्याऐवजी एखाद्या सुशिक्षित हुशार आणि सालस माणसाचं घेणं अधिक हिताचं ठरणार नाही का? सर्व संत आपल्याला आवर्जून सांगतात की ईश्वर आपल्या हृदयात आहे. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी काम विषयावरी. संत तुकाराम महाराज म्हणतात, देही असो निया देव वृथा फिरतो निर्देव, देव असे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थ ग्रामी. या संदर्भात डॉक्टर मर्फींचं हे वचन चिंतनीय आहे. द नॉलेज ऑफ ए माइटी पॉवर विद इन यू विच इज केपेबल ऑफ ब्रिंगिंग टू पास ऑल युअर डिझायर्स

0: या संदर्भात डॉक्टर मर्फिनचं हे वचन चिंतनीय आहे. द नॉलेज ऑफ अ मायटी पॉवर विद इन यू विच इज केपेबल ऑफ ब्रिंगिंग टू पास ऑल युअर डिझायर्स गिव्ज यू इमेन्स कॉन्फिडन्स अँड अ सेन्स ऑफ पीस. गीतेमध्ये भगवान तेच सांगतात, ईश्वर सर्व भूतानाम हृदयशेर जुनतिष्ठती. म्हणून आपल्याच हृदयात प्रत्यक्ष वास करणाऱ्या देवाला आपण स्वतःच कौल लावणं चांगलं की मंदिरातील पाषाणाच्या किंवा धातूच्या मूर्तीला तो देव आहे अशी कल्पना करून पुजाऱ्यानं आपल्यासाठी कौल लावणं चांगलं? या प्रश्नाचं कोणीही सूज्ञ माणूस असंच उत्तर देईल की हृदयातील देवाला कौल लावणं निश्चितच इष्ट होय. आता इथं प्रश्न निर्माण होईल की हृदयस्थ देवाला आपण कौल लावायचा कसा? उत्तर असं, जेव्हा आपल्याला हृदयस्थ देवाला कौल लावायचा असेल तेव्हा आपण प्रथम डोळे मिटावेत, तोंड मिटावं आणि मनातल्या मनात काही काळ ईश्वर स्मरण करावं. नंतर जो प्रश्न देवाला विचारायचा असेल त्या प्रश्नाचं निश्चित स्वरूप शब्दबद्ध करावं. मग ज्याप्रमाणे आपण मित्राकडे किंवा काका मामा वडील किंवा अन्य जवळचे नातेवाईक यांच्याकडे एखाद्या प्रश्नावर त्यांचा सल्ला मिळवण्यासाठी विचारणा करतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्या हृदयस्थ देवाला प्रश्न विचारून त्याच्याशी संवाद करावा. देवाला प्रश्न विचारण्यापूर्वी त्या प्रश्नाच्या संदर्भात आपण सांगोपांग विचार करावा. हे करत असताना हृदयस्थ देव आपल्या प्रश्नाला योग्य ते उत्तर निश्चित देईल अशी निष्ठा ठेवावी. साधारणपणे 15 मिनिटं देवाला प्रश्न विचारून त्याच्याशी संवाद करण्याचा प्रकार चालू ठेवावा. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान म्हणून किंवा आमच्या सामुदायिक उपासना यज्ञातील प्रार्थना म्हणून मग प्रापंचिक कार्याला लागावं. दिवसातून 3 आणि ही प्रक्रिया 2 आठवडे केल्यावर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निश्चित मिळेल. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: अच्छी एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी।
1: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी।
2: आयएसओ मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन पुढीतरे आता डे बोर्डिंग बस सेवेसह।
3: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश।
2: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू।
3: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध। संपर्क 02131244461।
4: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
5: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
6: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
7: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर। श्रोते हो, ठीक 9 वाजता गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत। दरम्यान वैशाली सामंत यांच्या आवाजात विनय राजवाडे यांची रचना ऐकूया। संगीत आहे श्याम तारे यांचं।

0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अगं रुचिरा.

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण आहे. सकाळचे ठीक 9 वाजलेत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. श्रोत्यांनो नमस्कार. आजच्या गीत बहार या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. फकीरा या चित्रपटातल्या गीतानं कार्यक्रमाची सुरुवात. आवाजही किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा. गीत आणि संगीत आहे रवींद्र जैन यांचं.

0: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर।
1: गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात। सकाळचे 9:06 आणि 45 सेकंद झाले आहेत। श्रोतेहो, या कार्यक्रमात आता आन मिलो सजना या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचे बोल, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत, लता मंगेशकर यांचा आवाज,

0: श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: बदला बदला, सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
0: NCERTA प्रायोजित कार्यक्रम उमंग अवश्य ऐका. सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍप वर.
1: बदला बदला, सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
0: गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. सकाळचे 9:13 झाली आहेत. श्रोतेहो, या कार्यक्रमात आता कारवा या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची रचना, RD बर्मन यांचं संगीत.

0: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.
1: बदला बदला, सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: परवा एका ठिकाणी मी गेलेलो होतो आणि एक माणूस त्या एका कॉम्प्युटर सेंटरवरती गाणी भरायला आलेला होता. ते गाणी भरत असताना सर म्हणला, हे गाणं एक ऐकले गाणे मला कुठल्याही प्रकारचं व्यसन लागत नाही. अगदी कुठल्याही प्रकारचं माझ्यासमोर व्यसन येतच नाही, पण गाणं ऐकलंय की मी मला तृप्त होत.
4: मनाला भुरळ घालणाऱ्या सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका. उद्या सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड

0: 107.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
1: श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात निरुपमा जोशी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 107.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
2: बदला बदला सवय बदला।
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा।
4: इकडे लक्ष द्या। भारतीय हवामान खात्यानं यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे। या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणी साठ्याचा आपण काटकसरीनं कसा वापर करू शकतो याविषयी बोलूया आपल्या गप्पा गणी या कार्यक्रमात। त्यासाठी येत्या शनिवारी 23 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपण आम्हाला फोन करू शकता। त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2562-24। वेळ पुन्हा एकदा लक्षात घ्या, शनिवारी 23 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपण आम्हाला फोन करायचे।
2: बदला बदला सवय बदला।
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा।
4: गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। सकाळचे 9:22 झाली आहेत। श्रोते हो, या कार्यक्रमात आता लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात मजरूह सुलतानपुरी यांची रचना, सचिन देवबर्मन यांचं संगीत, चित्रपट अभिमान।

आणि श्रोतेहो गीत बहार या कार्यक्रमाच्या शेवटी आता आया सावन झुमके या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, आनंद बक्षी यांची रचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत.

श्रोता लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातल्या या गीताबरोबरच आजच्या गीतबहार या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 9:30 वाजलेत. NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: अभी आप सुन रहे थे कार्यक्रम तुलसी गौड़ा, और अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अपने मित्र अजीत
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए। नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग।
3: श्रोते हो NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून सकाळचे ठीक 10 वाजलेत।
4: श्रोते हो आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात निरुपमा जोशी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
3: श्रोते हो नमस्कार। प्रसारित करत आहोत तुमच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम स्नेहांकित। या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। सर्वप्रथम आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त असंख्य श्रोत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत। आणि विनंती लोभ श्रोत्यांमधलं आणि आकाशवाणी कोल्हापूर केंद्रामधलं हे नातं असंच वृद्धिंगत हो। आणि श्रोत्यांनो आता सुरुवात करूया पत्रोत्तरांना। 15 मे 1992 FM कोल्हापूर आकाशवाणीचा वर्धापन दिन, ज्यामुळे रेडिओ रसिकांचं खुलून गेलं आहे अंतर्मन। प्रसार भारतीच्या छत्रछायेमधील FM कोल्हापूरने प्राप्त केले आहे उच्चतम स्थान। बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यानं प्रेरित कार्यक्रमांचे होते सादरीकरण। अगणित मनोरंजनात्मक ज्ञानमयी कार्यक्रमांच्या सोनेरी आठवणी राहतील चिरंतन। वर्धापन दिनाच्या निमित्तानं मुक्तकंठाने अभिनंदन। FM कोल्हापूर आकाशवाणी परिवारासाठी वर्धापन दिन शुभचिंतन। हा सुंदर अभिप्राय आपल्याला पाठवला आहे रंगरंगोली रसिक सुधीर श्रीकांत शिरोळकर, SS शिरोळकर परिवार, रांगोळी तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूरच्या श्रोत्यांनी। या पत्राबद्दल आणि अभिप्रायाबद्दल आपले मनपूर्वक आभार। श्रोत्यांनो आकाशवाणी कोल्हापूरवरून प्रसारित होणारे सर्वच कार्यक्रम आम्हाला अत्यंत आवडतात। हे कार्यक्रम अतिशय बहारदार असतात। आम्ही बरेचसे कार्यक्रम नियमितपणे ऐकत असतो। गप्पा गाणी हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो। गप्पा गाणी या कार्यक्रमात आज आकाशवाणी स्थापना सोहळ्याची आठवण करून देणारा कार्यक्रम आम्हाला खूपच आवडला। आजच्या आधुनिक युगातही आकाशवाणीची प्रासंगिकता अधोरेखित केली जाते। सर्व श्रोत्यांनी आपापल्या आयुष्यातील आकाशवाणीचं महत्व आणि स्थान याबद्दल भरभरून व्यक्त केलेली आत्मीयता भावना आणि सगळी गाणी खूपच छान होती, याबद्दल मनपूर्वक धन्यवाद असा अभिप्राय आपल्याला कळवलाय विदर्भ यवतमाळीतून संतोष खडसे आणि खडसे कुटुंबियांनी। आपल्या पत्राबद्दल मनपूर्वक धन्यवाद।

0: श्रोतेहो, स्नेहांकित श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
0: स्नेहांकित हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोतेहो, या पुढचा अभिप्राय आहे. सकाळी 6:55 प्रसारित सुलभ ग्राहक सुसंवाद या कार्यक्रमाविषयी अभिप्राय पाठवलाय मोहन धर्माधिकारी यांनी. ते असं म्हणतात की सायबर क्राईम हा फसवणूक प्रकार चांगलाच या कार्यक्रमाच्या माध्यमातून समजला. सजग राहणं हे तितकंच खरं आहे. सुलभ ग्राहक संवाद ही संकल्पना खूपच समाजोपयोगी आहे. या प्रसारणाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपल्यालाही या अभिप्रायाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्रोतेहो, विनायक कुलकर्णी यांची इंद्रधनू या कार्यक्रमात घेतलेली मुलाखत खूपच आवडल्याचं आपल्याला कळवलंय. श्री आणि श्रीयुत आणि सौभाग्यवती डोळे यांनी मुलाखत अतिशय सुंदर झाली. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळणं किती महत्वाचं आहे हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला कळल्याचं या अभिप्रायामध्ये त्यांनी आपल्याला कळवलं आहे. याच मुलाखतीसाठी हा अभिप्राय आहे. मधुकर चौगुले पुनाळ इथून आलेला. त्यांनी असं म्हटलंय की ही मुलाखत खूपच छान झाली. विविध मुलाखतींच्या माध्यमातून समाजातले हिरे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आकाशवाणी कोल्हापूर मांडत असतं. या प्रसारणाबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोतेहो, आकाशवाणी कोल्हापूरच्या वर्धापन दिनानिमित्त विविध श्रोत्यांनी आम्हाला दिलेल्या अभिप्रायानुसार हिंदी चित्रपट संगीताचे सर्वच कार्यक्रम तसंच आरोग्यविषयक परिसरविषयक सर्वच कार्यक्रम त्यांना खूप आवडत असल्याचं त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे. सर्वच श्रोत्यांना त्यांच्या अभिप्रायाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तर श्रोतेहो, आजच्या स्नेहांकित या कार्यक्रमामध्ये आम्ही आता आपला निरोप घेतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: गेलेलो होतो आणि एक माणूस त्या एका कॉम्प्युटर सेंटरवरती गाणी भरायला आलेला होता. ते गाणी भरत असताना सर म्हणला, हे गाणं एक ऐकलं गाणे मला कुठल्याही प्रकारचं व्यसन लागत नाही. अगदी कुठल्याही प्रकारचं माझ्यासमोर व्यसन येतच नाही, पण गाणं ऐकलं की मी मला तृप्त होत.
4: मनाला भुरळ घालणाऱ्या सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका उद्या सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: आणि श्रोतेहो, आता वळूया मिश्र संगीताकडे. सकाळचे 10:10 झाली आहेत. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला हे बंध रेशमाचे या नाटकासाठी ही पदरचना.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर.

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर,
0: फोन 940-440-8000।
2: बदला बदला सवय बदला,
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला, आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।
4: श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात निरुपमा जोशी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM 102.7 MHz आणि News on AIR ऍप वर।
5: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे तो, नको काय म्हणतेस?
6: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत।
5: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया, आणि ते बी फास्ट।
6: मग चालते की
7: माधव मिशन।

0: देवल क्लब तळमजला।
1: परवा एका ठिकाणी मी गेलेलो होतो आणि एक माणूस त्या एका कॉम्प्युटर सेंटरवरती गाणी भरायला आलेला होता। ते गाणी भरत असताना सर म्हणला, हे

मनाशी। अजून 10 मिनिटांनी गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। आणि श्रोते हो, आता वंदना विटणकर यांची रचना, डी एस रुबेन यांचं संगीत, आवाज आहे जयवंत कुलकर्णी यांचा।

0: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साध प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी।
1: बदला बदला सवय बदला,
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला, आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा।
3: श्रोतेहो, आता मराठी मिश्र संगीताच्या कार्यक्रमात विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ही कुंदन कांबळे यांची रचना, मधुकर पाठक यांचं संगीत।

आणि श्रोतेहो मराठी मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी प्रमिला दातार यांच्या आवाजात उमाकांत काणेकर यांची रचना, दत्तराज खोत यांचं संगीत.

याबरोबरच मराठी मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:31 आणि 25 सेकंद झाले आहेत. आता कार्यक्रम ऐकूया माझे जीवन गाणे. या कार्यक्रमात आज निरुपमा जोशी यांच्याशी ऐश्वर्या बेहरे यांनी केलेली बातचीत.

0: नमस्कार श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये आज आपल्या भेटीला आलेल्या आहेत निरुपमा जोशी। त्यांचा जीवन प्रवास कसा झाला हे आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम निरुपमा जोशीताई, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत, नमस्कार।
1: नमस्कार।
0: तर निरुपमाताई, सुरुवात तुमच्या बालपणापासून करूयात। तुमचं बालपण कुठं गेलं, शाळा कुठली?
1: हा, माझं लहानपण बालपण सगळं कोल्हापुरातच गेलं। शाळा म्हणजे पद्मराजे हायस्कूल, नंतर मग थोडस एमएलजी हायस्कूल, असं एकदम शाळा माझ्या

0: बदलल्या गेल्या. पण मला शाळेत आमच्या वाडा संस्कृती होती, त्यामुळं आमचाच वाडा होता, तर त्यामुळे पालक होतो, आई वडील सुद्धा त्याला खूप मान असायचा. पण कॉलेजमध्ये मी गोखले कॉलेजला गेले, एनसीसी केलं, फायरिंग मध्ये माझी दिल्लीला पण निवड झाली होती, पण मला जाता आलं नाही.
1: कुठल्या भागात राहत होतात कोल्हापुरात?
0: आम्ही माझा रोडलाच राहत होतो, राजूपाठे बोल.
1: साधारण कुठल्या सालातली गोष्ट आहे ही?
0: म्हणजे 72 साली वगैरे. मी आता 74 वर्षाची आहे, तेव्हा मी सतार वगैरे शिकत होते. होते आणि त्यांनी सतार पण आणून दिली होती. घरी दिलरुबा पेटी अशी वाद्य होती.
1: आणि
0: संगीताची खूप आवड होती, म्हणजे आवड ऐकायला छान वाटायचं. गाणं यायचं असं नाही, पण ऐकायला आवडायचं खूप.
1: बरोबर. घरातलं वातावरण साधारण कसं होतं?
0: घरात तसं आमच्या ना खूपच देव धर्म जाणं येणं खूप होतं, त्यामुळं आधी घर काम आणि मग अभ्यास असं वातावरण होतं. म्हणजे सडा रांगोळीपासून जे सुरुवात व्हायची, तसं आमचं देवभक्त अक्षरशः खूप मोठं होतं, त्यामुळं खूप म्हणजे सारखं दर महिन्याला किंवा 15 दिवसांनी काहीतरी कार्यक्रम असायचे.
1: अगदी महाद्वार रोडला राहत होतात म्हणून सांगितलं तुम्ही, त्यावेळेच्या कोल्हापूरच्या काही आठवणी सांगा ना.
0: कोल्हापूर काय म्हणजे खर तर ना बाकीचं काही फारसं बघितलंच नव्हतं ना तेव्हा, त्यामुळे कोल्हापूर छान वाटायचं. आणि माधवाचा फिरण हे आमच्या कॉलेजच्या एज मध्ये अगदी मजा असायची. आणि असं गाण्याचे कार्यक्रम आम्ही पुणे मद्रास जिथं जिथं जाऊ तिथं तिथं सगळीकडं ऐकत होतो.
1: बर, संगीताची आवड होती,
0: ऐकायला फक्त आवड.
1: बरोबर. भावंड किती तुम्ही?
0: मला एक बहीण आणि एक भाऊ. बहीण समलोहियाला प्रोफेसर होती, भाऊ घाटगे पाटलांच्यात होता. आणि मी पण म्हणजे एम ए फिलॉसॉफी केलं.
1: बर.
0: आणि पहिल्या वर्षी म्हणजे एम ए ला असताना, गोखले कॉलेजला होते पण एम ए ला असताना पहिल्या वर्षी लग्न झालं.
1: बर.
0: आणि 7 महिन्याची असताना मी दुसऱ्या वर्षीचे पेपर दिले ते मला आठवत.
1: बर. मग तुम्ही नंतर सर्व्हिस केली?
0: मी कधीच केली नाही, कारण म्हणजे लग्न ठरलं ना तेव्हा जोशी हे बँक ऑफिसर होते आणि आहेत म्हणजे तर येस बँक मध्ये, त्यांना तर 1.5-2 वर्षांनी बदली असायची 2 वर्षांनी, त्यामुळं ते शक्यच होणार नव्हतं. आणि ऑल ओव्हर इंडिया बदली असेल, त्यामुळं त्यांना तो नोकरी नकोच होती, कारण मग घर पण असं राहत नाही म्हणून, कारण मग जिथं आपली नोकरी असते तिथं राहावं लागतं ना म्हणून, त्यामुळे आमच्या सारख्या बदल्या व्हायच्या, म्हणजे नाशिक पुणे मुंबई हाँगकाँग अहमदाबाद हैदराबाद अशा आमच्या बदल्या व्हायच्या.
1: बऱ्याच गावांमध्ये तुम्ही गेला असाल, मग एखादा आवडलेलं ठिकाण किंवा तिथली काय खासियत होती जी तुम्हाला आवडली?
0: हो, आता म्हणजे पुणे मुंबई ठीक आहे, तसं आपलं मराठी असल्यामुळे.
1: हो.
0: आमची जेव्हा मुंबईला बदली झाली तेव्हा म्हणजे हे अडचणी अशा येतच असतात ना, लग्न झाल्या झाल्या यांचं एक मोठं आजार पण आलं होतं, त्यांना किडनी झाले होते. आणि त्या काळात म्हणजे 77-78 मध्ये किडनी त्यांनी ऑपरेशन करत नव्हते, तर संपूर्ण किडनी ओपन करून ते ऑपरेशन करायचं.
1: बरोबर.
0: राहायची कोल्हापुरात आणि ह्यांना मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केलं होतं, कारण त्यांची बहीण तिथं होती. म्हणजे मी एकदा बघायला 3 महिन्यात गेले नव्हते, म्हणजे त्यावेळेला असं काही सगळ्यांनी कुणी मला जा पण म्हटलं नाही आणि मी पण आपणहून काही गेले नाही. म्हणजे आता असं वाटतं की मी कशी काय राहिले अशी.
1: मग वेगवेगळ्या गावातल्या तुमचं काही आवडलेलं विशेष गाव कुठलं?
0: अहमदाबाद हैदराबाद छान आहे म्हणजे तसं, पण हाँगकाँगला आम्हाला खूप मजा आली, म्हणजे तशी म्हटली तर, कारण त्यावेळेला ना ब्रिटिशांच्याकडे होतं, चायनाकडे नव्हतं. खूप छान सेफ होतं अगदी हाँगकाँग, म्हणजे आम्ही 29व्या मजल्यावर राहत होतो आणि खाली पार्किंग होतं, तर ते त्या हाँगकाँगचा व्ह्यू इतका सुंदर.

0: दिसत होता अजूनही आठवते. पण म्हणजे आम्ही जेव्हा मुली, मला दोन मुली आहेत, त्याला दोन शाळेच्या वेळेला आम्ही ऍडमिशन घ्यायला गेलो ना, तेव्हा प्रिन्सिपॉल उठून मला हक करत होते. तर मी कोल्हापुरात गेलो, मला ते काही कस तरीच वाटलं. मी लगेच बायका म्हणजे ट्राम मध्ये वगैरे आम्ही गेलो ना की माझ्या टिकलीला हात लावायच्या, माझ्या बांगड्याला हात लावायचं.
1: त्यांच्यासाठी ती संस्कृती म्हणजे आपल्या या काही गोष्टी आहेत त्या वेगळ्या होत्या,
0: खूपच वेगळ्या होत्या. कधी चायनीज लोक होती, मॅन्ड्रिन लँग्वेज होती तिथली.
1: खर तर त्यावेळेला एवढं परदेशात राहणं हे सुद्धा खूप अप्रूप असायचं.
0: आमच्याकडे ना इतकी लोक यायची आणि हाँगकाँग हे इतकं सेफ होतं ना की माझ्या सातवीतल्या मुली सुद्धा आमच्याकडे येणारे जे पाहुणे असायचे त्यांना ट्राम ट्रेन मधनं सगळं दाखवून इतकं ते सेफ होतं. त्यांना मॅन्ड्रिन जेवढं बाजारात जे भाजी बिजीचे भाव विचारायचे ना तेवढं शिकवायचे. आणि मग बाकी सुपर मार्केट होतच, परत महाराष्ट्रीयन ग्रुप होते, त्यामुळे असे कार्यक्रम असायचे. आणि हाँगकाँग आमच्याकडे इतकी लोक येऊन गेली ना बघायला म्हणून. शकुंतला देवी आल्या होत्या तेव्हा आमच्याकडं गणपती बसवला होता असा छोटासा. तर मला म्हणाला की तुला मोदक करता येतात का, तर कर म्हणाले. तर अशी खूप लोक तेव्हा आमच्याकडे येऊन राहायची बघायला म्हणून. त्याच्यात काही चायनीज बायका पण यायच्या, तर त्यांना थोडस इंग्लिश यायचं. तर त्यांना एकदा साबुदाण्याची खिचडी खाल्ली होती, मग त्यांनी सांगितलं शिकवणार का. मग त्यांना साबुदाण्याची खिचडी, तर त्या रोजच खायला लागल्या. मद्रास आणि अहमदाबाद इथली लग्न, तर मद्रास तर खूप कल्चरल सिटी आहे. आम्ही रिटायर व्हायच्या आधी 7 वर्ष तिथे राहिलोय. आणि कर्नाटक संगीत किंवा हेमा मालिनी वैद्यकीय मला आमच्या घराजवळच राहायचे आणि त्यांचे खूप कार्यक्रम मी तेव्हा बघितले. त्या अंगावर दिंडीपर्यंत हार, एका पण सोबत एक हार असायचे. आणि मला तेच बापरे. आणि डायमंड म्हणजे त्या मद्रासी बायका मला सांगायच्या की आमच्याकडे मुली जन्माला आली की डायमंड साठी आम्ही पैसे बाजूला ठेवतो, बांगड्या आणि कामातलं घेण्यासाठी. मला आपलं महाराष्ट्रीय लग्न किती साधं आणि चांगलं आहे असं मला नेहमी वाटत. खूप देश परदेश बघितलं, भारत बघितला, खूप आमचा प्रवास झाला. म्हणजे मला अभिमान वाटतो की माझा नातू सुद्धा ना अमेरिकेत एअरफोर्स मध्ये पायलट आहे. आणि त्याला आता एक मोठं विमान त्याला चालवायला मिळाले आणि त्याचा पण एक अभिमान वाटतो. मी जेव्हा हाँगकाँगहून आमची अहमदाबादला बदली झाली, तर अहमदाबादला बदली झाल्यानंतर माझी मोठी मुलगी 10वीत होती आणि 7वीत होती. आणि तिकडं ब्रिटिश स्कूल आणि त्यांना इतिहास, भूगोल, मराठी ह्या भाषा ती 4-5 वर्षात सगळ्या हळूहळू विसरायला लागल्या. तर गुजराती कंपल्सरी होती. म्हणजे परीक्षेला जाताना ती मला विचारायची की आई परीक्षेत लक्ष कसा काढायचा, किंवा ते अंकल ती आणून मला गुजराती तिला शिकवावं लागलं कारण कंपल्सरी होती म्हणून. ते तिचा पेपर होता आणि त्यांना हिंदीतल्या पेपर मध्ये ना रेल्वे स्टेशन पर 1 घंटा असा निबंध होता. आणि ती काय केलं असेल तर आपली जी घंटा असतील ना त्या घंटेवर 10 वेळे दिल्या.
1: आता काय करतात सध्या मुली?
0: आता दोघी जणी बॉस्टनला आणि प्रिन्स्टनला एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आहेत, खूप मोठ्या पोस्टवर आहेत.
1: आणखी काय आवडीनिवडी छंद आहेत तुम्हाला?
0: मला लहानपणापासून नव्हे, लग्नानंतर जसं की आम्ही सकाळी उठल्याबरोबर फिरायला हे जातच होतो. म्हणजे माझी योगा, प्राणायाम, नंतर व्यायाम हे सगळं मला करावंच लागतं. काय वाचन हा म्हणजे कोल्हापुरात आल्यापासून किंवा पुण्यात, आम्ही रिटायर झाल्यानंतर 15 वर्ष पुण्यात राहिलो, नंतर 8 वर्ष आम्ही कोल्हापुरात आलोय. पण कोल्हापुरात मला खूप छान वाटतं कारण आमचंच गाव आहे. परत रिटायर झाल्यानंतर मी पुष्पौषधी आणि 12 अक्षर शिकले. मग त्याचे क्लासेस घ्यायला लागले आणि त्याच्यावरती औषधं द्यायला लागले हे रिटायरमेंट नंतर.
1: त्याची कशी काय आवड निर्माण झाली म्हणजे पुष्पौषधी वगैरेची?
0: तर ते पण असं म्हणजे मला पण पुष्पवृष्टी म्हणजे काय इतकं काय माहिती नव्हतं.

0: शेजारच्या पुण्यालाच बायका जायला लागल्या, मग मी पण जायला लागले आणि मग इतकं आवडलं मला ते की मग मी त्याचा अभ्यास केला आणि मग क्लासेस
1: घेतले. त्याच्याबद्दल थोडस सांगाल?
0: म्हणजे ऍक्च्युली पुष्पौषधी ही मानसिक रोगावर ही जास्त करून काम करत. म्हणजे कसं आपल्याला सगळ्यांचे स्वभाव असे असतात ना की सगळ्यांना षड्रिपू म्हणजे मोह मत्सर द्वेष ईर्ष्या राग लोभ हे सगळं असतं माणसाला त्याच्यात काय तर ते असं म्हणजे प्रत्येकाच माणसात असतं तर त्याच्यावरती म्हणजे स्वभावावर काम करणारी ही औषध आहे. म्हणजे बारा अक्षर आणि पुष्पौषधी हे कसं शारीरिक प्रॉब्लेमवर आपण देतो आणि पुष्पौषधी ही मानसिक त्रासावर देतो. म्हणजे मला या व्यक्तीचा खूप राग येतोय, मला ही व्यक्ती आवडतच नाहीये किंवा मी म्हणतो तेच बरोबर आहे, हे जे घरातले छोटे मोठे प्रॉब्लेम असतात ना त्यावरती औषधी खूप उपयोगी पडते. म्हणजे आपल्या ज्या भावना असतात त्या भावनेवर हे काम करतं. आता म्हणजे त्याच्यामुळे खर तर डिवोर्सच्या केसेस होतात, प्रेमभंग होतो, हिंसा होती, किंवा मला राग येतो म्हटलं तर त्याच्यावर कंट्रोल नसल्यामुळे दुसऱ्याला इजा पोहोचू शकते किंवा अतिशय नैराश्य येऊन माणसं टोकाची पावलं उचलतात. आणि ते बघितल्यानंतर म्हणजे माझ्याकडे खूप असे लोक येतात की त्यांचे प्रॉब्लेम ऐकले की आपल्याला खूप म्हणजे असं वाटतं की ह्यांना असं पण वाटतं का, इतकं असं वाटतं. म्हणजे आता परत एक उदाहरण देते की त्या म्हटल्या की मला म्हणे माझा नवरा कॅन्सरने गेला आणि त्यातनं त्या बाहेर पण आल्या त्या आणि माझ्या मैत्रिणीचा नवरा कसा बरा झाला मला इतकं का झेलत होते, मी तशी नाही आहे, त्यांचं चांगलं झालेलं मला पण आवडेल पण माझा नवरा का बरा झाला नाही. म्हणजे इतकी तिला ईर्ष्या झाली की ती खूपच त्यामुळे त्यांना झोप येत नव्हती, जेवण जात नव्हतं, अशा तऱ्हेचं सुद्धा प्रॉब्लेम येईल. हे असे खूप त्याच्यावरती ह्याचा उपयोग होतो. आणि आपण काहीतरी सोसायटीसाठी करतोय असं वाटतं. म्हणजे भीती वाटते खूप लोकांना. आता भीतीचे सुद्धा खूप प्रकार असतात. नैराश्य होऊ शकतो. भीती म्हटलं ना तरी बायका येतात की मी सिंगापूरला चालते आणि मला त्या एस्केलेटरची तर मग दिल्यानंतर त्या छान येतात आणि म्हणतात अहो काहीच मला वाटलं नाही. इतका याचा म्हणजे मला सुद्धा असं एखाद्याच्या जीवनात आपण आनंद आणू शकतो ह्याच मला खूप बरं वाटतं. म्हणजे
1: तसं तुम्ही आता म्हणालात की मानसिक आरोग्यावरती पुष्पौषधी खूप उपयोगाची आहे, मग त्या फुलांमधले काही गुणधर्म ह्याचा आणि त्या मानसिक आरोग्याचा असा काही संबंध आहे का?
0: हो असाच संबंध आहे. त्यांना डॉक्टर बाक रेमेडी म्हणतात, BACH. तर हे बाक ना त्यांना असं नेहमी वाटायचं की मी रोग्याला म्हणजे ते MBBS होते त्यांची खूप मोठ्या मोठ्या पदव्या होत्या, त्यांना असं वाटतं की मी रोग्याला बरं करतोय पण तो पुन्हा पुन्हा का आजारी पडतोय. तर त्याच्या मना त्याचं जे मूळ आहे ते कुठंतरी वेगळं आहे. ते कुठंतरी म्हणजे आपण बघतो की एखाद्या घरात जर काहीतरी ट्रॅजेडी झाली तर घरातल्या माणसाला एकदम काहीतरी म्हणजे शुगरचा प्रॉब्लेम सुरू होतो, आर्थरायटिसचा प्रॉब्लेम सुरू होतो. तर असं म्हणजे त्यांना असं वाटायचं की हे मनाचा प्रॉब्लेम आहे म्हणून शरीरावर त्याचा इफेक्ट होतोय. आणि मग त्यांनी औषधी शोधून काढली. म्हणजे ते 6 वर्ष लंडन मध्ये म्हणजे त्या तिथल्या थंडीमध्ये त्यांनी त्या वेल्सच्या जंगलात ते 6 वर्ष राहिले. आपल्याकडे कशी लाजाळूची झाड आहे, लाजाळूचं आपण जवळ गेलं की
1: पानं मिटून येतं
0: मिटून जातं. तसं एखाद्याला समजा भीती आहे तर ती किंवा मागं मागं राहणारी जी लोक आहेत भीती आहे आपल्याला काही जमणारच नाही असं वाटतं. हे इथलं लाजाळूचं झाड त्यांनी घेतलेलं नाही, मी उदाहरण सांगते. तर तशी त्यांना झाडं मिळाली असतील, त्याची फुलं मिळाली असतील की ज्याच्या जवळ गेल्यानंतर रिॲक्शन काहीतरी वेगळी असते. एखादा माणूस मी म्हणजे श्रेष्ठ असं असू शकतो तर आपल्याकडचं जे काही अशी औषधं आहेत ना माझ्यासारखं कोणीच नाही. तर ही झाडं कशी असतात की खूप उंच आणि वरती फक्त पांढरी फुलं. आणि हे डॉक्टर बाक हे कसे होते की खूप त्यांना थिक सेन्स होता, त्यांना कळायचं की त्या भावना त्यांना कळायच्या त्या फुलाजवळ गेल्यानंतर त्याच्यात त्यांच्या फुलाच्या भावना आणि आपल्या भावना किंवा आपल्या मनात जवळ जायचे.
1: मग या

0: चा अभ्यास करत असताना तुम्हाला काही अनुभव आलेले सांगा ना.
1: खूप म्हणजे खूप अनुभव आहेत, किती म्हणजे शेकडोनी अनुभव आहेत असे. म्हणजे प्रत्येकाच्या भावना आहेत, प्रत्येक जण बोलून दाखवत नाही, पण त्याचा जर त्रास व्हायला लागला ना तर मग खूपच म्हणजे तुम्हाला स्वतःला होतो आणि तुमच्या घरातल्या सगळ्यांना ह्याचा त्रास होतो. म्हणून औषध घ्यायची जरुरी असते.
2: आमची एक डॉक्टर मैत्रीण, तर तिचे मिस्टर कोविड मध्ये गेले होते, तर तिने डॉक्टर असल्यामुळे खूप जणांना कोविड मध्ये औषधं दिली होती. आणि तिचे मिस्टर गेल्यानंतर ते सगळं तो शॉक तिला ते सगळं सहन करण्याच्या पलीकडचं वाटत होतं. आम्ही भेटून पण आलो पण ती प्रचंड निराश होती. आम्ही विचारलं सुद्धा की औषध घेणार का, पण त्या म्हणाल्या काय होणार आहे हो त्यांनी, हे दुःख माझं मलाच पचवायला पाहिजे. पण आम्ही परत एक महिन्याने गेलो तरी त्यांची अवस्था तशीच होती. मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही मैत्रीण म्हणून ही औषधं घ्या, आणि कंपल्सरी केलं आणि त्यांनी औषधं घेतली. आणि 8 दिवसांनी त्या म्हणाल्या खरंच मला खूप शांत वाटते आणि मला माझ्या मुलीला पण ही औषधं द्या. तर अशा पुष्पौषधीचा आपण उपयोग बघू शकतो. खूप जणी अशा असतात ना की 50 वर्षांनंतर काही शिकतात. कुठं स्टेजवर त्यांना गाणं म्हणायचं असतं, कुणाला एखाद्या विषयावर बोलायचं असतं, किंवा कुणाला कुणाची घरची परिस्थितीमुळं, म्हणजे एखाद्या घरात सासूसारखी व्यक्ती असेल तर ती सारखी त्या बाईला म्हटली की तू वेंधळीच आहेस, तुला धड काही जमतच नाही, तर त्या व्यक्तीलाही असं वाटायला लागतं की आपल्या हातून काहीच होणार नाही, तिचा सगळा कॉन्फिडन्स जातो. तर आपण पण त्यांना औषधं देऊन त्यातून पुष्पौषधी देऊन बाहेर काढू शकतो. मेनोपॉजमध्ये सुद्धा बायकांचे मूड स्विंग होत असतात, उगीचच चिडतात, काही कारण नसताना रागराग करतात, तेव्हा खरं तर घरचं वातावरण बिघडून जातं. अशा वेळी नवरा म्हणतो तुमच्यामुळं घरातलं वातावरण आनंद

0: घरचं वातावरण बिघडून जातं, अशा वेळी नवरा म्हणतो तुमच्यामुळे घरातलं वातावरण आनंदी राहायला लागलं, मला तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. तर अशी उदाहरणं खूप आहेत.
1: आणि त्यातून त्यांना बाहेर काढायचं असेल तर थोडस काउन्सिलिंग लागतं आणि औषधं ही दोन्ही त्यांना लागतात. खूप जणांना म्हणजे भाऊ भाऊ भाऊ बहीण नवरा बायको अगदी आई मुलगी सुद्धा एकमेकाला जेलस करतात. आई खूप सुंदर असली तरी मुलगी जेलस होऊ शकते. स्वतःला आत्मभान येण्यासाठी ह्या औषधीचा फार उपयोग होतो.
2: ओके, मग ही उपलब्ध आहेत आपल्याकडे औषधं का कसं काय?
1: इझिली म्हणजे कुठल्याही होमिओपॅथिकच्या दुकानात तुम्ही गेलात तरी सुद्धा ही औषधं तुम्हाला इझिली मिळतात. हे डॉक्टर बायर हे लंडन मध्ये तिथं ही औषधं तयार करतात, पण तिथं आणि तिथून ही सगळ्या जगात पाठवली जातात ही औषधं. आपल्याला अमेरिकेत खूप महाग आहेत पण आपल्याकडं खूप स्वस्त आहेत ही औषधं. म्हणजे नाही, मी एकदा अमेरिकेत गेले ते कोलोराडोच्या तिकडं, तर तिथं एक स्टोअर होत, त्या स्टोअर मध्ये मला सगळी औषधीनं मांडलेली दिसली आणि तिथे एक स्क्रीन होता. त्या स्क्रीन तुमचे प्रॉब्लेम म्हणजे मला असं की मला आता समजा परीक्षा आहे तर मला सारखे काहीतरी वेगळेच विचार माझ्या मनात येत आहेत, नीट अभ्यास होत नाहीये, तर तुम्ही तिथे न्यायचं की लगेच तुम्हाला कुठलं औषध घ्या हे तिथं येतं. इतकं वापरलं जातं असं मला सांगायचंय सगळ्यांना.
2: मग सध्या तुम्ही या पुष्पौषधी मध्ये काम करताय, आतापर्यंतच तुमचं आयुष्य आणि आता तुम्ही तुमचं काम जे पुष्पौषधी मधलं चालू आहे, या एकंदरीत सगळ्या गोष्टींबद्दल एक आयुष्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: हा, आता जवळजवळ आम्ही तुम्हाला म्हटलं तसं की आम्ही 26 वर्ष एकटच राहतोय, पण कधीही फिलिंग नैराश्य कधी आम्हाला येत नाही, किंवा आपण शिकायला पाठवले मग कशाला वाईट वाटून घ्यायचं असं आम्हाला वाटतं. म्हणजे स्वतःचा आहार विहार आणि विचार हे सांभाळायचं, आपलं सगळं चांगलंच होणार आहे हा विचार भरपूर मित्र नातेवाईक शेजारी यांच्याशी वागताना आपण कुठलीही अपेक्षा नाही ठेवली ना तर बरं असतं, आणि जेव्हा मदत लागेल तेव्हा बिंदास्त घ्यायची असं आमचं दोघांचं एक मत आहे की लागली मदत तर जरूर घ्यायची.
2: जाता जाता तुमच्या आवडीचं एखादं गाणं सांगा ना की जे आपण श्रोत्यांना ऐकू.
1: मला काय माहिती नाही पण ते दिवस तुझे तुला फार आवडत.
2: नक्कीच, अरुणदातेंच. हो चालेल, तर श्रोत्यांना हे गाणं ऐकूया आणि एकंदरीतच तुमचा जीवन प्रवास आणि पुष्पौषधी यामध्ये तुम्ही करत असलेलं काम हे आज या मुलाखतीतून आम्हाला सगळ्यांना समजलं. तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही असंच काम करत राहा एवढं बोलून आज श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
1: धन्यवाद.

0: माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आज आपण निरुपमा जोशी यांच्याशी ऐश्वर्या बेहरे यांनी केलेली बातचीत ऐकली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: परवा एका ठिकाणी मी गेलेलो होतो आणि एक माणूस त्या एका कॉम्प्युटर सेंटर वरती गाणी भरायला आलेला होता. ते गाणी भरत असताना सर म्हणला हे गाणं एक ऐकले गाणे मला कुठल्याही प्रकारचं व्यसन लागत नाही. अगदी कुठल्याही प्रकारचं माझ्यासमोर व्यसन येतच नाही पण गाणं ऐकलंय की मी मला तृप्त होत.
4: मनाला भुरळ घालणाऱ्या सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका उद्या सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
5: श्रोतेहो इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. माहिती मनोरंजन संगीत संवाद यांचा सुरेख संगम श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव. दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.
0: आकाशवाणीसह हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 11:00 कार्यक्रम प्रसारित करत आहोत रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा आज भाग 352 गायक आहेत हरिहरन. रचना संत तुलसीदास यांची. संगीत सतीश भाटिया यांचं.

रामचरित मानस गान हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, या कार्यक्रमाचा आज भाग 352 आम्ही प्रसारित केला. गायक होते हरिहरन, रचना संत तुलसीदास यांची, संगीत होतं सतीश भाटिया यांचं. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 11:10:40 हिंदी चित्रपट संगीत ऐकूया आमच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात.

नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आशिकी चित्रपटातल्या गीतानं कार्यक्रमाची सुरुवात. रचना आहे राणी मलिक यांची, संगीत नदीम श्रवण यांचं, आवाज आहे अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांचा.

गात रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 11:16 आणि 10 सेकंद झाले आहेत. श्रोतेहो, या कार्यक्रमामध्ये आता अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांचा आवाज, समीर यांची रचना, नदीम श्रवण यांचं संगीत.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी
0: आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
2: गात रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। या कार्यक्रमात आता राजू बन गया जेंटलमन या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांचा आवाज आणि जतीन ललित यांचं संगीत।

श्रोते हो, आता कयामत से कयामत तक या चित्रपटासाठी मजरूह सुलतानपुरी यांचे बोल, आनंद मिलिंद यांचं संगीत, आवाज आहे अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांचा।

राम लखन या चित्रपटासाठी मनहर आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगुलस्वरात हे शब्द होते आनंद बक्षी यांचे, संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 11:40 झाली आहेत. या कार्यक्रमात आता दिल या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांचा आवाज, समीर यांची रचना आणि आनंद मिलिंद यांचं संगीत.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोते हो आता साजन या चित्रपटासाठी SP बालसुब्रमण्यम यांचा आवाज ऐकूया. रचना आहे समीर यांची, संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

श्रोतेहो गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता शेवटी 100 डेज या चित्रपटासाठी SP बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांचा आवाज.

100 डेज या चित्रपटातल्या गीताबरोबरच श्रोते हो गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार.

हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, 1 वाजल्यापासून विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल आणि 1 वाजता वनिता मंडळ सख्यांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. दरम्यान आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या आजच्या प्रसारणासाठी मी अमृता दैनी तुमचा निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनित्र मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. समाजाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक जतनात संग्रहालयाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी आजचा हा दिवस जगभरात साजरा केला जातो. इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम्सने 1977 हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. संग्रहालय ही केवळ जुन्या वस्तू ठेवण्याचं ठिकाण नसून सांस्कृतिक देवाणघेवाण, संस्कृतीचं संवर्धन आणि लोकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढवण्याचं साधन आणि या सगळ्याची जाणीव करून देणं यासाठी हा या दिवसाचा मुख्य उद्देश. संग्रहालय आपल्याला आपल्या पूर्वजांचा इतिहास, कला आणि संस्कृतीशी जोडतात. दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित हा दिवस साजरा केला जातो, ज्यामुळे संग्रहालयाचं समाजातील बदलत्या भूमिकेचं महत्व स्पष्ट होतं. तर यंदाची संकल्पना आहे म्युझियम्स युनायटिंग अ डिवायडेड वर्ल्ड, म्हणजेच विभक्त जगाला एकत्र आणणारी संग्रहालय. त्यामुळे श्रोते हो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत तर मुलांना घेऊन आपणही आपल्या जवळपास असलेल्या संग्रहालयांना भेट देऊया आणि आजचा दिवस साजरा करूया.

0: श्रोते, आणि आता या छानशा गाण्यानंतर आपण ऐकणार आहोत इंग्रजी संभाषण कौशल्य याविषयी सुप्रिया जाधव यांची सुहिता मराठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार श्रोते हो, आत्ता 10वीच्या परीक्षांचे रिझल्ट लागायला सुरुवात झाली आहे आणि विद्यार्थ्यांसोबत पालकांमध्येही उत्सुकतेचं वातावरण आहे. पुढे कॉलेजमध्ये प्रवेश, नवीन मित्र परिवार, नवीन वातावरण आणि नव्या संधीचा प्रवास सुरू होणार आहे. अशा या नव्या टप्प्यावर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, इंग्रजीमध्ये संभाषण कसं करायचं? दैनंदिन संवादात, शिक्षणात आणि विविध ठिकाणी सहजपणे बोलता यावं यासाठी इंग्रजी संभाषण कौशल्य आवश्यक ठरतं. म्हणूनच आजचा आपला विषय प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत सुप्रिया जाधव. सुप्रिया जाधव यांनी इंग्रजी साहित्य विषयात MA पदवी संपादन केली असून त्यामध्ये युरोपियन नाट्य साहित्य आणि रशियन कवितेचा विशेष अभ्यास केला आहे. तसंच त्यांनी BEd पदवी इंग्रजी विशेष विषयासह पूर्ण केली आहे. सध्या त्या श्रीमती KC गांधी इंग्लिश माध्यमिक शाळा कल्याण येथे त्या कार्यरत आहेत. नमस्कार मॅडम, आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
2: नमस्कार, धन्यवाद.
1: माझा पहिला प्रश्न असा आहे की आज अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येतं, लिहिता येतं, पण बोलायची वेळ आली की ते थांबतात, म्हणजे बोलू शकत नाही, काहीतरी कमी पडतं असं त्यांना वाटतं. तर या इंग्रजी कन्व्हर्सेशन मध्ये, म्हणजे संभाषण करण्यात, नेमकी अडचण कुठे येते?
2: विद्यार्थी लिहिताना वाचताना अगदी कॉन्फिडेंट असतात, पण जेव्हा बोलण्याची वेळ येते त्यावेळी ते थोडे गडबडतात. ही समस्या त्यांना येते कारण पॅसिव्ह नॉलेज आणि ऍक्टिव्ह युसेज याच्यातल्या फरकामुळे. विद्यार्थी वाचन आणि लेखनामधून भाषा तर समजून घेतात, पण बोलण्यासाठी आवश्यक असलेला सराव आणि सातत्य तिथे कमी पडतं. तसेच त्यांच्यामध्ये असलेला थोडा आत्मविश्वासाचा अभाव आणि चुकण्याची भीती यामुळे ते थोडे भांबवतात. उदाहरणार्थ, आय अंडरस्टँड इंग्लिश हे त्यांना माहितीच असतं, पण आय कॅन स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली यासाठी मात्र सरावच आवश्यक असतो.
1: तुम्ही आता म्हणालात सातत्य हवं, शिकायची इच्छा असते, पण ती सुरुवात कुठून करावी हे त्यांना समजत नाही. इंग्रजी बोलण्याची ही सुरुवात कुठून, कशी करावी?
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. उदाहरणार्थ, आय एम गेटिंग रेडी, आय एम गोइंग टू स्कूल, अशा पद्धतीने छोटी छोटी वाक्य रोज स्वतःशीच त्यांनी बोलायची. अगदी रोज 5-10 मिनिटं त्यांनी स्वतःशी

0: संवाद साधला तर ही सवय त्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी खूप प्रभावी ठरेल.
1: आता तुम्ही म्हणालात की संभाषण रोज करायचंय वगैरे, पण कधी कधी काय होतं शाळा किंवा कॉलेजमध्ये थोडं इंग्रजी वापरलं जातं, पण आपण आपल्या घरी किंवा मित्रांमध्ये आपली मातृभाषाच वापरतो, तर रोजच्या व्यवहारात ह्या कन्व्हर्सेशनचा सराव कसा करावा?
0: अगदी योग्य प्रश्न आहे. आपण सर्वजण आपापल्या घरी मातृभाषेतच बोलतो आणि सर्वच विद्यार्थी आपापल्या घरामध्ये मातृभाषेचा सराव हा त्यांच्या इंग्रजी भाषेपेक्षा जास्तच असतो, पण तरी सुद्धा घरामध्ये छोटंसं इंग्रजी वातावरण तयार करायचंय. रोज इंग्रजी संभाषणासाठी ठराविक वेळ त्यांनी राखून ठेवायचा आहे. त्या वेळेमध्ये त्यांनी छोट्या छोट्या वाक्यांचा सराव करायचा आहे. घरातील कुटुंबातील सदस्यांबरोबर किंवा आपल्या मित्रमंडळी सोबत छोट्या छोट्या संभाषणाचा सराव करायचा. उदाहरणार्थ हाऊ वॉज युअर डे किंवा व्हॉट डीड यू लर्न टुडे, अशा प्रकारच्या छोट्या संवादातून त्यांच्यामध्ये मोठा आत्मविश्वास तयार होतो.
1: अनेक वेळा शब्द माहिती असतात, पण वाक्य रचना करताना गोंधळ होतो, ज्याला आपण म्हणतो सेंटेन्स फॉर्मेशन. तर हे सुधारण्यासाठी काय करावं?
0: इंग्रजी भाषेबरोबर कोणत्याही भाषेमध्ये सेंटेन्स फॉर्मेशनसाठी कर्ता कर्म क्रियापद ही त्याची मूलभूत वाक्यरचना आहे हे आपणा सर्वांना माहिती आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट म्हणजेच कर्ता क्रियापद आणि कर्म ही मूलभूत रचना आपण समजून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ शी रीड्स बुक, दे प्ले फुटबॉल, यासारख्या छोट्या छोट्या वाक्यांमधून आपण रोज सराव करणं गरजेचं आहे. आणि शिवाय आपण ज्यावेळी लिहितो, रायटिंग आणि स्पीकिंग म्हणजे ज्यावेळी लिहितो आणि ज्यावेळी बोलतो, या दोन गोष्टींमध्ये समन्वय आवश्यक आहे. दररोज किमान 5 नवीन वाक्य तयार करण्याची आपण स्वतः सवय लावल्यास मोठा फरक पडतो.
1: आता हे सेंटेन्स फॉर्मेशन आपण म्हटलं की रचना कशी करावी, ह्याच्यातच कधीतरी त्यांचा गोंधळ असतो आणि मग विद्यार्थ्यांना वाटतं की आपण चुकलो तर लोक हसतील म्हणून ते बोलायचंच टाळतात, तर हा संकोच त्यांनी कसा मग दूर करायचा?
0: सर्वप्रथम तर चुका ही तुमच्या प्रगतीची पहिली पायरी आहे. इट इज बीन टोल्ड दॅट मिस्टेक्स आर प्रूफ दॅट यू आर ट्राईंग. तुम्ही प्रयत्न करणार तर मग रचना आहे हे आपणा सर्वांना माहिती आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट म्हणजेच कर्ता क्रियापद आणि कर्म ही मूलभूत रचना आपण समजून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ शी रीड्स बुक, दे प्ले फुटबॉल, यासारख्या छोट्या छोट्या वाक्यांमधून आपण रोज सराव करणं गरजेचं आहे. आणि शिवाय आपण ज्यावेळी लिहितो, रायटिंग आणि स्पीकिंग म्हणजे ज्यावेळी लिहितो आणि ज्यावेळी बोलतो, या दोन गोष्टींमध्ये समन्वय आवश्यक आहे. दररोज किमान 5 नवीन वाक्य तयार करण्याची आपण स्वतः सवय लावल्यास मोठा फरक पडतो.
1: आता हे सेंटेन्स फॉर्मेशन आपण म्हटलं की रचना कशी करावी, ह्याच्यातच कधीतरी त्यांचा गोंधळ असतो आणि मग विद्यार्थ्यांना वाटतं की आपण चुकलो तर लोक हसतील म्हणून ते बोलायचंच टाळतात, तर हा संकोच त्यांनी कसा मग दूर करायचा?
0: सर्वप्रथम तर चुका ही तुमच्या प्रगतीची पहिली पायरी आहे. इट इज बीन टोल्ड दॅट मिस्टेक्स आर प्रूफ दॅट यू आर ट्राईंग. तुम्ही प्रयत्न करणार तर मग

0: त्याला आम्ही मिरर प्रॅक्टिस असं म्हणतो. आरशासमोर उभं राहून तुम्ही रोज त्याची प्रॅक्टिस केली तर तुमच्या मधला तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढतो. शिवाय तुम्ही जेवढं ऐकाल तेवढंच तुमचं बोलण्याची स्पीकिंग स्किल समृद्ध होणार आहे. आजकाल आपण ज्या युगामध्ये राहतो तिथे ऑनलाईन रिसोर्सेस खूप उपलब्ध आहेत. डिक्शनरी ॲप्स ऑनलाईन अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये उच्चार सुद्धा येतात, तुम्ही त्यांची मदत घेऊ शकतात.
1: अनेक जण म्हणतात की आम्हाला ऐकून समजतं, म्हणजे प्रश्न काय विचारलाय कळतो, पण उत्तर देता येत नाही. तर या लिसनिंग आणि स्पीकिंग याचा संबंध कसा आहे, संतुलन कसं राखायचं? उदाहरणार्थ व्हॉट डीड यू डू यस्टरडे, मनात प्रश्न समजतोय, काल काय केलंय असं विचारलंय, पण विद्यार्थी उत्तर तुटक देतात आणि वाक्य पूर्ण होत नाही. तर या लिस्निंग आणि स्पीकिंग यांचा संबंध कसा आहे?
0: लिस्निंग आणि स्पीकिंग, जसं मी आत्ताच सांगितलं की योग्य प्रोनाउन्सिएशन, सेंटेन्स स्ट्रक्चर, टोन, रिदम, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिस्निंगमुळेच, म्हणजे ऐकण्यामुळेच समजतात. याच्यामुळे तुमची वोकॅबलरी नॅचरली वाढत जाते, तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो. त्यामुळे लिस्निंग आणि स्पीकिंगचा अत्यंत जवळचा शब्द आहे. जसं मी आत्ता म्हणाले, ता असेल तेवढाच तो उत्तम वक्ता बनतो. कुठल्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत या तुम्हाला ऍक्टिव्ह लिस्निंगमुळे समजतात.
1: कारण आपण फक्त ऐकत नाही तर समजून घेतो, प्रतिसाद देतो आणि संवाद अधिक प्रभावी करतो. समोरचा काय बोलतोय, त्याचा टोन, भावना आणि अर्थ लक्षात घेतल्यावर आपलं उत्तर जास्त योग्य आणि नैसर्गिक होतं. त्यामुळे कन्व्हर्सेशन स्मूथ आणि त्यात आत्मविश्वास जास्त दिसून येतो. पुढचा प्रश्न असा आहे की आजकाल मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे, त्यावर वेळ घालवतो आपण, वेळ जातोच, पण त्याचा योग्य वापरही आपण करू शकतो, होऊ शकतो. तर या मोबाईलच्या मदतीने इंग्रजी कन्व्हर्सेशन कसं सुधारता येईल?
0: मोबाईलचा उपयोग आपण लर्निंग टूल म्हणून करू शकतो. अतिशय उपयोगी आहे हे माध्यम. इंग्लिश लर्निंग ॲप्स, पॉडकास्ट आणि यूट्यूब व्हिडिओज याचा आपण नियमित उपयोग करू शकतो मोबाईलमुळे. यूट्यूबचा सुद्धा आपण स्मार्ट वापर करू शकतो. रोज कमीत कमी 10 ते 15 मिनिटं इंग्रजी कॉन्व्हर्सेशनचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकतात. पॉडकास्ट किंवा ऑडिओ तुम्ही ऐकू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही व्हॉइस टायपिंग काढून त्याचं टिपण ठेवू शकता. स्पीकिंग स्किल इम्प्रूव्ह करू शकता. AI चॅट GPTचा वापर करून तुम्ही तुमची भाषा समृद्ध करू शकतात. याबरोबरच मी आत्ता सांगितलं प्रोनाउन्सिएशन सुधारण्यासाठी डिक्शनरी ॲप्स आहेत आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हॉट्सअपचे इंग्लिशचे लर्निंगचे ग्रुप फॉर्म करू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलचा योग्य वापर करू शकता. ॲज अ लर्निंग टूल म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकतात.
1: आता इथे एक महत्वाचा मुद्दा येतो की विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही समस्या अधिक ठळकपणे दिसून येते. कारण त्यांना इंग्रजी बोलण्यासाठी योग्य वातावरण मिळत नाही. त्यांच्या आजूबाजूला इंग्रजी संवाद करणारे लोक कमी असतात, त्यामुळे त्यांना प्रॅक्टिस करण्याची ही संधी मिळत नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी कन्व्हर्सेशन स्किल कसं वाढवावं?
0: शहरातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वातावरण मिळतं, पण ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वातावरण मिळत नाही. त्यामध्ये कुठेतरी मनात भीती असते की ती आंतरराष्ट्रीय भाषा आहे, तो एक संकोच असतो. मग आम्ही काय करायचं आमची भाषा समृद्ध करण्यासाठी किंवा संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी? तर त्यांच्याकडे जी उपलब्ध साधनं आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे, त्याचा त्यांनी जास्तीत जास्त वापर करायचा आहे. त्यांच्या शिक्षकांचं, तज्ज्ञांचं यावर ते मार्गदर्शन घेऊ शकतात. आणि आत्ताच जसं आपण बोललो, मोबाईलचा आणि इव्हन रेडिओचा सुद्धा ते खूप चांगला उपयोग करू शकतात. घरात मित्रमैत्रिणींसोबत रोज 10 ते 15 मिनिटं इंग्लिश बोलण्याची एक सवयच लावू शकतात. डेली स्पीकिंगची प्रॅक्टिस करू शकतात आणि रीडिंग बुक्स वाचनामुळे त्यांची भाषा अजून समृद्ध होईल आणि त्यांच्यामधला आत्मविश्वास दुणावतो. आणि मग पुन्हा मग ते जे ग्रामीण भाग आणि शहरी भागातलं अंतर आपोआपच घटत जातं.
1: अगदी योग्य. मगाशी आपण स्पष्ट उच्चाराबद्दल बोललो, तसंच फ्लुएन्सी ही महत्वाची आहे. तर काही विद्यार्थी शब्द बोलतात पण सह

0: आवाज आणि सलग बोलता येत नाही. फ्लुएन्सी वाढवण्यासाठी मग रोज काय करायला हवं?
1: फ्लुएन्सी साठी एकच मूलमंत्र आहे, प्रॅक्टिस, कॉन्फिडन्स आणि कन्सिस्टन्सी. प्रॅक्टिस म्हणजे सराव, कॉन्फिडन्स म्हणजे तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वास आणि कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. तर तुम्ही दररोज किमान 10 ते 15 मिनिटं सलग बोलण्याचा सराव करायचा आहे. उदाहरणार्थ एखादा विषय घ्यायचा आहे, हाऊ आय स्पेंट माय डे टुडे, माय डेली रुटीन किंवा माय फेवरेट टीचर, असं कुठला तरी एक छोटासा विषय घ्यायचा आणि त्याच्यावर सलग 10 ते 15 मिनिटं बोलण्याचा, सलग बोलण्याचा सराव करायचा. अशा पद्धतीने तुम्ही तुमची फ्लुएन्सी वाढवू शकता.
0: अगदी खरंय. आता तुम्ही म्हणाला तसं, म्हणजे की फ्लुएन्सी वाढवण्यासाठी रिडिंग पुरेसं नसतं, पण काही विद्यार्थी खूप वाचन करतात त्यामुळे व्होकॅबलरी समज चांगली होते, पण बोलण्याचा सराव कमी असल्यामुळे ते अडखळतात. आणि म्हणून रिडिंग आणि स्पीकिंगचं संतुलन आवश्यक आहे. तर ते कसं साधावं?
1: वाचन केल्यानंतर तुम्ही त्याचं मनन करणं पण गरजेचं आहे. वाचन केल्यावर त्याच्यावर बोलण्याचा सराव करणं सुद्धा योग्य आहे. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या पुस्तकातला एखादा पॅरेग्राफ वाचला, तो पॅरेग्राफ वाचल्यानंतर पुस्तक बंद करायचंय आणि तो पॅरेग्राफ स्वतःच्या शैलीमध्ये, स्वतःच्या शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करायचा. याला आम्ही इंग्रजीमध्ये रीड आणि रिटेल ही पद्धत असं म्हणतो. रीड करायचं आहे आणि रिटेल म्हणजे स्वतःचं शब्द स्वातंत्र्य घेऊन तुम्ही ते पुन्हा रिटेल करण्याचा सराव करायचा आहे, आपल्या शब्दांमध्ये ते मांडण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने तुम्ही रिडिंग आणि स्पीकिंगमध्ये संतुलन ठेवू शकता.
0: आता तुम्ही म्हणालात तसं रिडिंग आणि स्पीकिंगचं संतुलन जसं महत्वाचं आहे, तसं दुसरं महत्वाचं आहे भीतीवर मात करणं. तर मित्रमैत्रिणींसोबत इंग्रजी बोलताना संकोच वाटतो, कधी हसू येतं, कधी कोणी चिडवणार तर नाही ना, अशी भीती असते. तर हा अडथळा कसा दूर करावा?
1: सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्वतःची प्रगती महत्वाची आहे. स्वतःची प्रगती महत्वाची आहे हे ध्येय जर तुम्ही ठेवलं तर मग आपोआप तुमचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह राहतो. आणि आपल्याला नेहमी असं सांगण्यात येतं की चूज युअर सर्कल वाईजली. त्यामुळे तुम्ही तुमचे मित्रमैत्रिणींचे गट निवडतानाच ते अतिशय प्रोत्साहन देणारे गट असले पाहिजेत. या हे तुम्ही कटाक्षाने त्याची निवड करायची आहे. जसं मी सांगितलं की स्वतःची प्रगती महत्वाची जेव्हा आपण ठरवतो त्यावेळी आपण पुन्हा छोट्यापासून सुरुवात करतो. लर्न फ्रॉम युअर मिस्टेक. तुम्ही तुमच्या चुकांमधूनच शिकतात. तुम्हाला जर प्रगती करायची आहे, कुठल्या एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवायचं आहे, तर तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ती गोष्ट करताना तुम्ही चुका करणारच आणि त्या चुकांमधूनच तुम्ही शिकणार. त्यामुळे पालकांनी मुलांच्या चुका स्वीकारायच्यात, त्या स्वीकारायच्या आहेत, पण त्यावेळी त्यांनी त्याच्यावर टीका करायच्या नाहीयेत. तुमचं मूल चुकांमधूनच शिकणार आहे. घरामध्ये एक छोटंसं इंग्रजीचं वातावरण तुम्ही तयार करायचंय. मोबाईलवर मुलांना मोबाईल बघण्यासाठी, त्याच्यावर एज्युकेशनल व्हिडिओज बघण्यासाठी प्रोत्साहन द्यायचंय. अशा पद्धतीने मुलांना अतिशय पालकांकडून प्रोत्साहन मिळाल्यावर अजून त्यांना एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि पालकांनी एक गोष्ट कटाक्षाने करायची आहे की आपल्या मुलाला कमीत कमी रोज 5 पाने वाचण्याची सवय लावायचीच आहे. किंवा तुम्ही अगदी बाजारामध्ये तुमच्या मुलाला घेऊन फेरफटका मारायला जरी गेलात तर दुकानावर असलेल्या इंग्रजीतल्या पाट्या त्या सुद्धा तुम्ही तुमच्या मुलाला वाचण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. कुठे असलेले सूचना फलक या सगळ्या गोष्टी मुलांनी वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल, जेवढं तुम्ही वाचाल तेवढी तुमची भाषा समृद्ध होत जाईल. अशा पद्धतीने पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यायचं आहे.
0: अगदी बरोबर. पालकांचा सपोर्ट महत्वाचा आहेच, पण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यात शिक्षक आणि शाळेची भूमिका नेमकी कशी असते?
1: आजकाल विद्यार्थी घरासोबत जास्तीत जास्त वेळ हा शाळेमध्ये घालवतात. शाळेमध्ये आम्ही जे शिकवतो त्याच्यामध्ये भाषा खूप महत्वाचं माध्यम असतं. मुलांना आम्ही शाळेमध्ये रिडिंग, वाचन ही किती महत्वाचं आहे याबद्दल रिडिंग आम्ही घेतो, क्लासरूम रिडिंग घेतो,

0: मुलाचे इंडिव्हिज्युअल रीडिंग घेतो, रीडिंग अलाउड घेतो. याच्यामध्ये एखादा विद्यार्थी वाचत असेल तर दुसऱ्या विद्यार्थ्याला पण तो एक आत्मविश्वास मिळतो की जर माझा मित्र वाचू शकतो तर मी सुद्धा अशा पद्धतीने वाचू शकतो. व्हॉइस मॉड्युलेशन, आवाजातले चढ उतार, पंक्चुएशन, कुठे कॉमा, कुठे फुल स्टॉप, या सगळ्या गोष्टी आम्ही मुलांना वर्गामध्ये शिकवतो. याबरोबरच वाचण्याबरोबर जे नवीन शब्द, जसं तुम्ही म्हणालात की वोकॅबलरी, हे नवीन शब्द मुलं शिकतात, त्या शब्दांना धरून आम्ही वोकॅबलरीवर बेस्ड असे गेम वेगवेगळे शाळेमध्ये घेतो. जसं वर्ड सर्च गेम, वर्ड चेन गेम. उदाहरणार्थ माझं नाव सुप्रिया आहे, तर शेवटचं सुप्रियामध्ये शेवटचं लेटर ए येतं, मग ए वरून दुसरा शब्द, ए वरून एरोप्लेन, अशी वर्ड चेन म्हणजे शब्दांची साखळी आम्ही मुलांना बनवायला शिकवतो. अशा पद्धतीने हळूहळू मुलांचा या विषयाचा सखोल अभ्यास होतो. आणि मग त्यांचे आम्ही शाळेमध्ये इन हाऊस कॉम्पिटिशन्स घेतो, उदाहरणार्थ उत्कृष्ट वक्तृत्व स्पर्धा इंग्रजीमध्ये, मग वेगवेगळे विषय त्यांना दिले जातात आणि मुलं मग ते सादरीकरण करतात. अशा पद्धतीने मग त्यांचं स्टेज फिअर त्यांची निघून जाते आणि त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवण्याला मदत होते.
1: दहावीनंतर कॉलेजमध्ये, म्हणजे आता सगळे दहावीचे रिझल्ट लागायला सुरू झालेत, तर या दहावीनंतर कॉलेजमधलं नवीन वातावरण, नवीन मित्र आणि नवीन पद्धतीचं शिक्षण सुरू होतं, तर अशा वेळी विद्यार्थ्यांनी स्वतःला कसं तयार करायचंय?
0: शालेय वातावरण टोटली वेगळं असतं आणि कॉलेज जीवनातलं वातावरण खूप वेगळं असतं. तिथे वेगवेगळ्या माध्यमातले विद्यार्थी एकत्र येत असतात. मग अशा वेळी वर्नॅक्युलर मीडियम किंवा मराठी माध्यम किंवा वेगवेगळ्या माध्यमातले विद्यार्थी जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या मुलांबरोबर मेन स्ट्रीममध्ये येतात, त्यावेळी मग त्यांना उगाचच असा संकोच वाटत राहतो की आपण कुठेतरी कमी पडतोय का. मग अशा वेळी त्यांनी काय करतात, ते स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि इथंच ते चुकतात. त्यांनी असं न करता कॉलेजमध्ये असणारे प्रेझेंटेशन्स किंवा ग्रुप डिस्कशन याच्यामध्ये अत्यंत सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. जसं मी आत्ता सांगितलं, कुठलीही चुकण्याची भीती, कोणताही संकोच त्यांनी बाळगायचा नाही आहे. त्यांनी जेवढं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन ते भाषाशी रिलेटेड कुठल्याही कार्यक्रमात घेतील तेवढे ते त्याच्यातून शिकतच जातील आणि हळूहळू ते त्याच्यावर प्रभुत्व मिळवतील. आणि अशा पद्धतीने त्यांची एक नवीन मित्रमैत्रिणींचं सर्कल बनण्याची सुद्धा ही योग्य वेळ असते. अशा पद्धतीने कॉलेज जीवनासाठी विद्यार्थ्यांनी तयारी केलेली योग्य ठरते.
1: अनेकांना वाटतं इंग्रजी शिकण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, थोड्या वेळातही सातत्य ठेवलं तर फरक पडू शकतो, तर इंग्रजी संभाषण सुधारण्यासाठी रोज किती वेळ द्यावा आणि सरावाची योग्य पद्धत कोणती?
0: तुम्ही प्रश्नामध्येच उत्तर दिलेले की सातत्य असणं गरजेचं आहे. मी आज इंग्रजीची प्रॅक्टिस करेन आणि अगदी मग चार दिवसांनी करेन असं करून चालणार नाही. तुम्हाला अगदी रोज, दररोज फक्त 25 ते 30 मिनिटं, अर्धा तास मॅक्सिमम सरावासाठी योग्य आहे, पण ते सातत्य हवं. आज 25-30 मिनिटं हवीत, उद्या मला 30 मिनिटं जमत नाही, पण मी उद्या 15 मिनिटं मॅनेज करू शकतो. 15 मिनिटं का असेना, पण उद्या तुम्ही केला पाहिजे. अशा पद्धतीने दररोज कमीत कमी 20 ते 30 मिनिटं सरावासाठी योग्य आहेत. रोज अगदी तासभर, 2 तासभर मी वेळ काढेन आणि मग इंग्रजीचा सराव करेन असं करण्याची काही गरज नाही. सातत्यपूर्ण दररोज सराव तुमच्यासाठी उपयुक्त ठरतो.
1: आजची चर्चा खूप उपयुक्त झाली. आज अनेक विद्यार्थी इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करतात, पण सातत्य, आत्मविश्वास आणि योग्य दिशा यांची गरज असते. अशा वेळी अनुभवी व्यक्तीकडून मिळालेला सल्ला त्यांना नवीन ऊर्जा देऊ शकतो. सुप्रिया जाधव मॅडम, तर अशा इंग्रजी संभाषण सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कोणता महत्वाचा सल्ला द्याल?
0: कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य, कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास आणि कंटिन्युअस प्रॅक्टिस म्हणजे सातत्यपूर्ण सराव, हेच तुमचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचे मुख्य मंत्र आहेत. तुम्ही रोज थोडंच करायचंय, पण नक्की करायचंय. चुका होऊ द्या, संकोच बाळगायचा नाही. इंग्लिशला सब्जेक्ट नाही तर हॅबिट बनवायचं आहे. मनातली भीती

0: काढून टाका. अगदी कीप इट सिंपल, छोटे साधे साधे पण क्लिअर सेंटेन्सेस बोलण्याची प्रॅक्टिस करा. यू डोंट नीड टू बी परफेक्ट इंग्लिश, यू नीड कॉन्फिडेंट इंग्लिश.
1: श्रोतहो, नियमित सराव, सातत्य आणि बोलण्याची तयारी ठेवली तर कोणतीही भाषा सहज जुळून येते. कन्व्हर्सेशन फक्त भाषा नव्हे तर संवाद साधण्याची कला आहे. सुप्रिया जाधव मॅडम, आज आपण इथे आलात आणि अतिशय सुंदर सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, इंग्रजी संभाषण कौशल्य याविषयी सुप्रिया जाधव यांची सुहिता मराठे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.
3: श्रोते आणि आता ऐकूया वाचलेलं छानसं. यामध्ये डोह या पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत.
4: डोह हा मौज प्रकाशनातर्फे 60 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला, जाणकाराने नावाजलेला, अवघ्या 115 पानांचा ललित लेखांचा संग्रह आहे. मोजकं पण अभिरुचीपूर्ण लेखन करणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे याचे लेखक. कृष्णा नदीच्या डोहाजवळचा परिसर, तिथली माणसं, निसर्ग, प्राणीसृष्टी यांच्या आठवणींचा हा संग्रह. या आठवणी आहेत लेखकाच्या बालपणातल्या. त्याने त्या आठवणी प्रौढ वयात लिहून काढल्या असल्यामुळे भूतकाळातल्या निरागस निरीक्षणांना परिपक्व वयातल्या विश्लेषक नजरेची जोड मिळाली आहे. त्यामुळे अर्थातच हे लेखन निराळी उंची गाठतं. त्याचा खोलवर परिणाम वाचकांवर होतो. या नुसत्या आठवणी नाहीयेत, त्या दिवसांचं, गावांचं, रंग रूप गंध स्पर्श नाद अशा सगळ्या जाणीवा जागवणारं शब्दचित्रच कुलकर्णी आपल्यापुढे उभं करतात. अत्यंत संवेदनशील मनाने टिपलेल्या नोंदींना सहज सुंदर शैली आणि चित्रमय भाषेची जोड मिळाल्यामुळे हे पुस्तक भराभर वाचून हातावेगळं नाही करता येत. कित्येक वाक्यांवर आपण थांबतो, रेंगाळतो, पुन्हा मागचं पान उलटतो, त्यातल्या वातावरणात रमताना मध्येच थांबून आपणही आपल्या आठवणींच्या चिमुकल्या पण खोल डोहात एखादी डुबकी मारून येतो. डोहमध्ये लेखकाचं मनोगत नाही, प्रस्तावना नाही की अर्पण पत्रिकाही नाही. लेखकाच्या प्रतिभेची सहजच पूर्ण म्हणता येतील असे एकंदरीत 11 लेख याच्यात आहेत. पद्मा सहस्रबुद्धे यांच्या अप्रतिम लेखाटनांची जोड याला मिळालेली आहे. आम्ही वानरांच्या फौजा, सुसरींचे दिवस, रात दिवा भिताची आणि जुन्या जन्मीची माणसं हे प्राणीसृष्टीवर आधारित लेख आणि त्यांच्या जोडीला गावातला वैशिष्ट्यपूर्ण डोह, तिथला वारा, ऊन, पावसाचं पाणी, झणाणणारा चौघडा, पायवाटा या सगळ्याची चित्रमय वर्णन करणारे सगळेच लेख वाचनीय आहेत. दुर्बीण, मोबाईल कॅमेरा किंवा इंटरनेटच्या दुनियेला आपण आता इतके सरावलोय की यातली सूक्ष्म निरीक्षणं ही केवळ एका लहान मुलाच्या

नजरेनी टिपलेली आहेत याची जाणीवच आपल्याला थक्क करते. त्याचबरोबर खेडेगावातल्या चाणाक्ष माणसांची निसर्गाविषयीची जाण, त्यांची आकलन शक्ती, ठोकताळे हे देखील आपल्याला अचंबित करतात. निसर्गशास्त्रावर आधारलेल्या ललित लेखनाची गोडी मराठी वाचकांना लागली ती प्रामुख्याने व्यंकटेश माडगुळकर आणि मारुती चितमपल्ली यांच्या लेखनामुळे. पण त्याआधी म्हणजे 1965 साली प्रकाशित झालेलं डोह हे पुस्तक वाचल्यावर जाणवतं की अशा प्रकारच्या लेखनाचा पहिला मान जातो तो श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्याकडे. वानरांच्या टोळीतील टोळी प्रमुख नराकडून टोळीतल्या नर पोरांची होणारी हत्या, टोळीचा प्रमुख बनण्यासाठी नर वानरांमध्ये होणारे युद्ध ही वर्णन वाचताना व्यंकटेश माडगुळकरांच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सत्तांतर या कादंबरीची आठवण होणं अगदी अपरिहार्य आहे. अर्थात सत्तांतरच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत स्वतः माडगुळकरांनीही डोह मधल्या लेखांमुळे आपल्या मनात कुतूहल निर्माण झाल्याचा स्पष्ट उल्लेख केलाय. मारुती चितमपल्लींनीही आपल्या पवित्र पंखांची वाघुळं या लेखामध्ये वाघळांविषयी इतकं नाजूक हळूवार लिहिताना मला कुठेही आढळून आलं नाही असं कुलकर्णींच्या जुन्या जन्मीची माणसं या वाघळांवरच्या लेखाविषयी नोंदवलेलं आहे. डोह वाचताना प्रकाश नारायण संतांच्या वनवासमधल्या लंपनचीही आठवण होते. पण तिकडे लंपनच्या आयुष्यातल्या गमती जमती, त्याचा दिनक्रम, शाळेतली दोस्त मंडळी, भावनिक स्थित्यंतर यांच्या हलक्या फुलक्या चित्रणात त्याच वयाच्या मुलाचे विचार दिसतात. त्याच्या भावविश्वात वाचक अगदी रंगून जातो. डोहमधला मुलगा हा अधिक संवेदनशील, निसर्गातले सगळे विभ्रम कुतूहलाने टिपणारा, तरल बुद्धीचा, स्वतःच्या विचारात रमणारा तर आहेच, पण त्याच्या स्मरण नोंदी प्रौढ वयात व्यक्त झाल्या आहेत. त्यामुळे इथे निरागसतेला कलात्मक परिपक्व चिंतनाची जोड आहे आणि तीच वाचकांवर गारूड करते. सतत जपणारी आई, डोहात सूर मारायला शिकवणारे दादा म्हणजे त्याचे वडील, थोपटताना गोष्टी सांगणारी थोरली आई, ही सगळीच माणसं लेखामधून मुलांच्या प्रथमपुरुषी निवेदनातून त्याच्या भावजीवनाचा अविभाज्य भाग बनून आपल्या पुढे साकार होतात. यांच्याबरोबरच डोहाच्या पलीकडे राहणारी पिवळ्या चकचकीत गुंडीतून दूध घेऊन येणारी चिंगू आजी, झाडाची छान पानं वाळून गळून जाताना पाहून कट्ट्यावर एकटीच रडत बसणारी त्याची मैत्रीण लिनी, माणसांना शिव्या घालणारी पण कुत्र्या मांजरांना जवळ करणारी धोंडूबाई, अंड्यातून बाहेर पडणाऱ्या सुसरींच्या पुल्लांच्या मागावर असणारा आबू, ही सगळी माणसं त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांसकट लक्षात राहतात. निसर्गाचा एक भाग होऊन जगणारी आणि जगू पाहणारी शहाणी माणसं म्हणून लक्षात राहतात. गावात येणारे महापूर, टप्प्याटप्प्याने चढत जाणारा पाण्याचा ओघ, पाण्याने देवळाचा उंबरठा ओलांडल्यावर देव पालखीतून वर राहणाऱ्या सावकारांच्या देवघरात हलवणं, पाणी ओसरल्याबरोबर पुन्हा ते देवळात आणणं, हे सगळं ओल्या अंगाने श्रद्धेने पार पाडणारी माणसं, नदीची सागरसंगीत पूजा, शिंग ढोल लेझिम याच्या गजरात महापुरात पोहण्यासाठी लांबून येणारी माणसं, त्यांचे साहसी खेळ पाहण्यासाठी लोटणारा गाव, हा सगळा तपशील पाणी या लेखात येतो. त्याचप्रमाणे गावातल्या डोहामधला सुसरींचा वावर, त्यांचा जीवनक्रम, क्वचित प्रसंगी माणसांशी झालेला संघर्ष, एरवी संथपणे डोहा दूरवर तरंगणारी पण आपला नर जोडीदार बंदुकीच्या गोळीने जायबंदी झाल्यावर खवळलेली भुरी सुसर, अशी अनेक निरीक्षणं आपल्याला अद्भुत जगाची सफर घडवतात. निसर्ग चक्राशी आणि त्यातल्या सर्व घटकांशी जुळवून घेणाऱ्या गावाप्रमाणेच एक मौलिक दस्तावेज म्हणूनही या नोंदी महत्वाच्या वाटतात. डोहच्या आशयावर, त्याच्या शैलीवर, त्याचप्रमाणे अनेक समीक्षकांनी लिहिलं आहे त्याप्रमाणे यातल्या निसर्ग निरीक्षणावरही अनेक तज्ञांनी विवेचन केलंय. उदाहरणार्थ, आंब्याच्या दिवसात गावातली वाघळं रात्रीत रत्नागिरीला जाऊन परत येतात हा नाना शिंगटेचा तर्क साताऱ्याचे निसर्ग अभ्यासक डॉक्टर उमेश करंबेळकर यांनी आपल्या डोहवरच्या सविस्तर लेखात

रत्नागिरी आणि औदुंबर ही दोन्ही ठिकाणं एकाच अक्षांशावर आहेत आणि औदुंबराचे वटवाघूळ पश्चिम दिशेला सरकत सरळ रेषेत उडत गेले तर ते थेट रत्नागिरीला पोहोचतील असा निष्कर्ष नोंदवित नाना शिंगटे यांच्या निरीक्षणावरही शिक्कामोर्तब करतात. खरं तर डोहसारख्या पुस्तकाबद्दल सांगत राहणं म्हणजे एखाद्या अत्यंत आवडत्या गाण्याबद्दल बोलत राहण्यासारखं आहे. मोगरा फुलला हे गाणं कसं आहे हे अगदी हरिप्रसाद चौरासियांच्या बासरीच्या सुरावटीपासून लताबाईंच्या सुरांनी सांगता होईपर्यंत मन लावून ऐकलं तरच कळणार. तसंच आहे हे, कितीदा सांगितलं तरी अपुरच. स्वतः वाचल्याशिवाय त्यातला आनंद नाही मिळायचा. तरीही मोह आवरत नाही म्हणून मनात रेंगाळणारी काही वाक्य इथे देते आणि मग थांबते. डोहा पलीकडच्या मंदिरात गेल्यावर परत येताना एक जुना भगभगता कंदील घेऊन अर्ध्या वाटेपर्यंत पोचवायला चिंगू आजी येई. पाणवठ्यापाशी काजव्यांचे हिरवे दिवे लागत मालवत. ती आम्हाला कंदील घेऊन जायला सांगे पण तिने अंधारात माघारी जाण्यापेक्षा आम्ही जाणं सोपं होतं. नावे पाटच्या काळ्या भोर पाण्यातून आजीच्या कंदिलाच्या उजेडाची तांबूस रेष आमच्या पाठोपाठ येई. पलीकडून अलीकडेपर्यंत ती उजेडाची लांब रेग आलेली असे. त्या रेघेला शिवले तर अलीकडून पलीकडे उभ्या असलेल्या आजीला शिवल्यासारखे झाले असते. आम्ही नाव बांधून वर चढेपर्यंत आजी कंदील हातात घेऊन उभी राही. मग माघारी फिरे आणि एकदम आजीचा कंदील दिसेनासा होई. दादा म्हणत, चिंगूचा कंदील भडकला वाटतं. आणि आजी त्या पलीकडच्या अफाट डोहात गडप होऊन जाई. वारा वाहे रुणझुणा या कथेतली ही गोष्ट बघा. वारा वाहे रुणझुणा या लेखातला हा परिच्छेद बघा. एखाद्या सकाळी देवाच्या बागेत लवकर जावे तेव्हा त्याआधीही येऊन गेलेल्या वाऱ्याने तिथल्या पारिजातकाच्या तळी शुभ्र पांढऱ्या फुलांचा सडा शिंपलेला असे. गळलेल्या प्रत्येक नाजूक फुलाला वाऱ्याने एक स्वतंत्र हलका स्पर्श केलेला असे. प्रत्येक फुलाची खाली थांबायची तऱ्हा निराळी. एक फूल आपली केशरी पोकळ देठाची नळी

0: फूल आपली केशरी पोकळ देठाची नळी वर करून दुर्बिणीतून पहावे तसे आकाशाकडे पाही. एक स्वतःच्याच दोन पाकळ्यांवर रेलून दुसऱ्या फुलाशी बोले. एक आपली इतरांशी जशी काही सोयरीकच नाही अशा तोऱ्यात एकटेच दूरवर जाऊन पडलेले असे. प्रत्येक फुलाच्या थांबण्यातून एक एक निराळी अवस्था निर्माण होऊन गेलेल्या वाऱ्याच्या न कळलेल्या वाटेकडे मी मुका होऊन पाहत राही. त्याच लेखातला हाही परिच्छेद पहा. लहान मुलांना देव त्यांच्या बेंबीला दोरी बांधून आकाशातून काळोख्या रात्री खाली सोडतो असे थोरल्या आईने मला सांगितले होते. ती दोरी कापायची देवाची मोठी कात्रीही तिच्याजवळ होती. थोरल्या आईला रात्रीही कुणी कुणी नेहमी बोलवायला येई आणि तिथून ती जाऊन आली की तिथल्या नवीन मुलाचं वर्णन सकाळी तिच्या तोंडून ऐकायला मिळे. नुकत्याच जन्मलेल्या आकाशातून आलेल्या माझ्या लाल इवल्या बहिणीच्या पोटापासची नाळही तिने मला दाखवली होती. खरेच तिच्या पोटाला देवाने बांधलेल्या राजवरखी दोरीचा उरलेला तुकडा होता. आकाशापासून जमिनीपर्यंतच्या लांब दोरीचा झोक मधल्या पोकळीतल्या वाऱ्यानेच आमच्या घरी थांबवला असला पाहिजे असं मला वाटे. आणि फुलासारख्या छान बहिणीला आमच्या घरी आणून थांबवले यासाठी मी मनापासून चांगुलपणा देत असे वाऱ्याला. पण तिच्याही आधी एका काळोखा रात्री देवाने मलाही आकाशातून सोडले होते. त्या दोरीचा झोकही वाऱ्याने थोरली आई दादा आई हे सगळे असलेल्या घरीच नेमका थांबवला होता हे वाऱ्याचं केवढं मोठं चांगुलपण होतं. एखाद्या दुपारी मठाच्या पाणवठ्याला आई बरोबर सोबत म्हणून मी जाई. आई म्हणायची, पाय पोळतायत रे तुझे. मी म्हणायचा, मग तुझे नाही का पोळत. मला स्मरते नेमक्या अशा एका क्षणी भारावून जाऊन तिने मला मनाने विलक्षण जवळ घेतलेले होते. थोडा वेळही खाली डोकं आणि वर पाय करून राहिलं तर चेहऱ्याच्या भागात रक्त उतरायचं. केव्हा सरळ होतो असं होऊन जायचं. आणि वाघळांना तर तसं शीर्षासन करायची जन्मभराची शिक्षा मिळालेली होती. स्वतःची विष्ठा त्यांच्याच तोंडात जात होती हे तर त्याहूनही वाईट होतं. पंक्ती प्रपंच गेल्यामुळे वाघळांच्या जन्माला आलेली ती गेल्या जन्मीची माणसं आहेत असं थोरली आई सांगे. गावातल्या मरून गेलेल्या माणसांच्या छटा कुठल्या वाघळातून दिसतायत का ते पाहायला तेव्हापासून मी वडाखालती येत असे. थोरल्या आईने सगळ्यांकरता करताना एकाला एक असं कधीही केलं नाही. आजारीपणात मी पडवीत वरती तोंड करून पडलेला असे. कवलाराच्या छिद्रातून आकाशाचा निळा पारा उन्हाच्या वेळी चमचमे. एखादे वानर आपले दोन डोळे त्या छिद्रात लावून माझी तब्येत पाही आणि मग ती सारी छिद्र मला आढळायला आलेल्या अखंड वानरांच्या डोळ्यांचीच झाली आहेत असं मला अतिशय वाटे. लहानपणी आपण वानर म्हणून का जन्मलो नाही याची सूक्ष्मशी खंत माझ्या मनात होती. वानरांच्या निर्भर जीवनाचं विलक्षण कड तेव्हा वाढता वाढता माझ्या भोवती पडलेलं होतं. संध्याकाळ होत आलेली असे. अंधार भरती घरातला गार अंधार, घरांवर वरल्या झाडांचा अंधार आणि झाडांवर आभाळातून उतरत येणारा अंधार, अंधारावर अंधार. अंधार ही जशी दिवसाची कपऱ्या कपऱ्यातली झोप असे, दूरवर कुठेतरी हरवलेली झोप पाखरासारखी डोळ्यातून भरे. थोरली आई कुणाकुणाच्या नावाचा एक एक घास तोंडात भरवी, पानातच हळुवारपणे हात धुवी, आपल्या जवळच्या दुलईत गुरगुटून घेई, अंगभरच्या गुंगीवर मऊ हात फिरवी, प्रेमाने थोपटी आणि अंधुकसे सांगत राही, बरं का आपली आणि त्या कुठ्या कुणाची प्रत्येक जन्मी गाठभेट होते बरं का. तू गोकुळात कृष्ण म्हणून जन्माला आला तेव्हा आपण गोपाळांच्या मेळ्यात होतो. तो रामराजा होता तेवेळी आपण त्याच्या वानरांच्या फौजात होतो. तुम्ही अवतरले गोकुळी आम्ही गोपाळांच्या मेळी, तुम्ही होते राम राजा आम्ही वानरांच्या फौजा.
1: श्रोते हो, वाचलेलं छानसं यामध्ये डोह या पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत आत्ताच आपण

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुरिका यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो वनिता मंडळाचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी या डीटीएच उपग्रहवाहिनीवरून तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचं 1 वाजते थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली

दौऱ्यात. गुटेनबर्ग इथं युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं. गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी भारत हे जगातलं आकर्षक ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं. ग्रीन हायड्रोजन मिशन, स्वच्छ ऊर्जा यासारख्या भारतातल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी स्वीडनमधल्या अनेक कंपन्यांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारताची रिफॉर्म एक्सप्रेस पूर्ण गतीनं आगेकूच करत असून संस्थात्मक प्रणालीसारख्या उपाययोजनाही लवकरच केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेयन यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री मोदी यांना द्विपक्षीय संबंधांमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज व्हिएतनाम आणि दक्षिण कोरिया या दोन देशांच्या भेटीसाठी रवाना झाले. दोन्ही देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध दृढ होण्याच्या दृष्टीनं हा दौरा असल्याचं राजनाथ सिंह यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. धोरणात्मक लष्करी सहकार्याची व्याप्ती, संरक्षण उद्योगातली भागीदारी आणि सागरी सहकार्य वाढवण्यावर तसंच भारतीय प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याला चालना देणं यावर या भेटीत भर दिला जाईल असं सिंह यांनी आपल्या संदेशात नमूद केलं आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं डायल 112 या सेवेचा विस्तार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झाला. याआधी राज्याच्या 16 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असणारी ही सेवा आता सर्व म्हणजे 33 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होईल. अमित शहा यांनी या सेवेअंतर्गत 400 वाहनांना झेंडा दाखवला. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही.डी. सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुवनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, एपी अनिल कुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुन्ना हल्लीकुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सीपी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वद्रा याबरोबरच काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. केरळ विधानसभेच्या 9 एप्रिलला झालेल्या निवडणुकीत संयुक्त लोकशाही आघाडी 102 जागांवर विजयी झाली. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रात लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती. त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य आहेत असं सीबीआयनं म्हटलं आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवली होती असं सीबीआयनं म्हटलं आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय सागरी महिला सागरी दिनानिमित्त केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी महिला खलाशांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या धोरणांमधल्या परिवर्तनामुळे महिला खलाशांचं प्रमाण वेगानं वाढत आहे असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे. नारी शक्तीनं आघाडी घेतली असून देशाच्या विकासाला आणि जागतिक सागरी क्षेत्राला उज्ज्वल आणि समावेशक भविष्याच्या दिशेनं घेऊन जायला ती सज्ज झाली आहे असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. ट्रकने समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची झडक दिल्यानं ही अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला तर एका जखमीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दहशतवाद विरोधी मॉकड्रिल आयोजित केलं गेलं. उपमहानिरीक्षक तसंच हवाई दलाचे मुख्य सुरक्षा अधिकारी सीआयएफएसचे अधिकारी यांच्या उपस्थितीत हे मॉकड्रिल झालं. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान, दिल्ली पोलीस, राष्ट्रीय सुरक्षा जवान, बॉम्बरोधी पथक तसंच इतर दलांच्या कर्मचाऱ्यांनी या ड्रिलमध्ये भाग घेतला होता. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे. अमेरिकेत इडाहो इथं काल एअर शो सुरू असताना 2 EA-18G ग्रोवलर लष्करी विमानांची टक्कर झाली. विमानातल्या 4 जणांना वाचवण्यात यश आलं. घटनेची चौकशी सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधला तणाव अधिक वाढल्याचं वृत्त आहे. इराणने वेळ वाया न घालवता करार करण्याकडे लक्ष द्यावं असं ट्रम्प यांनी आपल्या समाज माध्यमाच्या संदेशात म्हटलं आहे. वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेनं इराणला 400 किलो समृद्ध युरेनियम अमेरिकेला सुपूर्द करणं, एकाच ठिकाणचा अणू कार्यक्रम सुरू ठेवणं या अटी घातल्या आहेत. चर्चेसाठी अटी नाकारत इराणनं आपल्या प्रदेशातल्या तसंच संघर्षातल्या नुकसान भरपाईसोबत लेबनॉनमधल्या लष्करी हालचाली थांबवण्यासह होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपला ताबा अशा काही गोष्टींचा आग्रह धरला आहे. इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांनी गेल्या आठवड्यात एकमेकांचे चर्चेसाठीचे प्रस्ताव फेटाळल्यानंतर संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठीचे प्रयत्न पुढे सरकलेले नाहीत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना लातूर इथून अटक. आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर। 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार। नीट पेपर फुटी प्रकरणी ट्यूशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक। 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले। आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता। अकोल्यात एकाचा उष्माघातानं बळी। केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे। यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे। याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल। 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल। मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल। याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे। काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली। या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली, त्यानंतर त्यांच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयित दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले। या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळी

चे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असल्याचा संशय आहे. मोटेगावकरांनी इतर आरोपींची संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथे समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळली तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती असं प्रशासनानं सांगितलं. सरकारनं योग्य दरात कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली. 100 रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपुरातल्या 14 जणांना गडचिरोली पोलिसांनी आज अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडच्या 50, 100 तसंच 200 रुपयांच्या काही बनावट नोटाही जप्त केल्या आहेत. या आरोपींपैकी एक जण स्थापत्य अभियंता असून एक जण यांत्रिकी अभियंता आहे. त्यांनी छापलेल्या बनावट नोटा एका पानटपरीवाल्याच्या माध्यमातून चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. या आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 5 देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथे पोहोचले. या दौऱ्यात नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे. भारतीय समुदायानं पारंपरिक पोशाखात प्रधानमंत्री मोदी यांचं उत्साहानं स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीडन दौऱ्यात गुटेनबर्ग इथे युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं. गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी भारत हे जगातलं आकर्षक ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं. ग्रीन हायड्रोजन मिशन, स्वच्छ ऊर्जा यासारख्या भारतातल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी स्वीडनमधल्या अनेक कंपन्यांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारताची रिफॉर्म एक्सप्रेस पूर्ण गतीनं आगेकूच करत असून संस्थात्मक प्रणालीसारख्या उपाययोजना लवकरच केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टरसन आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेअर लेयन यावेळी उपस्थित होत्या. प्रधानमंत्री मोदी यांना द्विपक्षीय संबंधांमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढचे काही दिवस कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून उष्णतेची लाट आणखी तीव्र होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान अकोल्यात तेल्हारा तालुक्यातल्या पिंपरखेड इथे उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहलीकुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वड्रा त्याचबरोबर काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते.
केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह

0: माकपचे आणि भाजपाचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. ट्रकनं समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवरच तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. सातारा इथे काल झालेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पैलवान महेंद्र गायकवाड यांनी पटकावला. काँग्रेस महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे दुसऱ्या डावात महेंद्र गायकवाडला विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे पूर्वी 3 वेळा उपमहाराष्ट्र केसरी किताब पटकावणारा महेंद्र गायकवाड यावेळी हिंद केसरी ठरला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईमधल्या चिदंबरम स्टेडियमवर यजमान चेन्नई सुपर किंगचा मुकाबला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत सध्या 14 गुण मिळवून सनरायझर्स हैदराबाद तिसऱ्या स्थानावर आहे तर चेन्नई सुपर किंग्ज 12 गुणांसह 5व्या स्थानावर आहे. वारकरी संप्रदायातले टाळवादक ज्ञानेश्वर टाकळकर यांचं काल पुण्यात निधन झालं. संगीत क्षेत्रातल्या जवळजवळ 4 पिढ्यांना लयबद्ध टाळसात करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100 पदार्पण केलं होतं. पंडित भीमसेन जोशी आणि किशोरी आमोणकर यांच्यापासून आत्ताच्या तरुण कलाकारांनाही माऊली टाकळकर यांनी साथ केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता. अकोल्यात एकाचा उष्माघातानं बळी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: कहानी की मौलिकता बनाए रखते हुए श्रोताओं के लिए कार्यक्रम रोचक और सुगम हो इसलिए कहानी में थोड़े बहुत बदलाव किए गए हैं. आशा है आपको कथा सुधा में डूबना अच्छा लगेगा.
2: कथा सुधा में आइए सुनते हैं मुंशी प्रेमचंद की कहानी कोई दुख ना हो तो बकरी खरीद लो. पिछले भाग में आपने सुना.
3: उन दिनों दूध की तकलीफ थी. आखिर एक दिन एक दोस्त से मैंने कहा, भाई आओ साझे में एक गाय ले ले, तुम्हें भी दूध का आराम होगा, मुझे भी. दूध आने लगा. रोज रोज की झंझट से मुक्ति मिली. 3rd महीने चड्ढा का तबादला हो गया. मैं अकेले गाय न रख सकता था. गाय आधे दामों बेच दी गई. आखिर ये सलाह हुई कि एक बकरी रख ली जाए. लेकिन एक ही हफ्ते में दूध की मात्रा कम होने लगी. पंडित जी से हाल कहा तो उन्होंने कहा,
4: देहात की बकरी है, यहां बंधे बंधे दूध कम हो जाए तो ताज्जुब नहीं, इसे जरा टहला दिया कीजिए.
3: लेकिन शहर में बकरी को टहलाए कौन और कहां, इसलिए ये तय हुआ कि बाहर कहीं मकान लिया जाए. झटपट मकान बदला. एक काछी से तय कर लिया कि रोजाना बकरी के लिए कुछ हरियाली जाया करे. मगर इतनी कोशिश करने पर भी दूध की मात्रा में कुछ खास बढ़त नहीं हुई. मेरे खिदमतगार को बकरी लेकर बाग में जाना बुरा मालूम होता था. दूसरे दिन मैं दफ्तर से जरा जल्द चला आया और चटपट बकरी को लेकर बाग में जा पहुंचा. ये ख्याल आया, अगर सूखी पत्तियां खाने से दूध की मात्रा बढ़ गई तो यकीनन हरी पत्तियां खिलाई जाएं तो इससे कहीं बेहतर नतीजा निकले. और शाम को

मंडळी, आजचा आपला गप्पांचा विषय आहे रील्स वर्सेस रियालिटी, म्हणजेच रील्स विरुद्ध वास्तव, ऑनलाईन जगात स्वतःला शोधणं. मित्रांनो, आजचा काळ हा स्क्रीनचा काळ आहे. एका छोट्या मोबाईलमध्ये आता संपूर्ण जग सामावलंय. हातातला फोन म्हणजे केवळ संवादांचं साधन नाही राहिलेलं, तर तो आपल्या भावना, विचार, मैत्री, स्वप्न, ओळख आणि अनेकदा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरवणारा आरसा बनलाय. सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत आपण बऱ्याचदा हातातून फोन खाली ठेवतही नाही. सोशल मीडियावर स्क्रोल करताना आपण कित्येक चेहरे पाहतो, अनेक यशोगाथा पाहतो, सुंदर जीवनशैली पाहतो, आनंदी चेहरे पाहतो, प्रवास, फॅशन, फिटनेस, प्रसिद्धी, सगळं सगळं पाहतो. पण या सगळ्या चमकदार जगामागे एक शांत, साध आणि खरं वास्तवही असतं, जे आपल्या दृष्टीसही पडत नाही. आज तरुणाई स्वतःची तुलना दुसऱ्यांच्या रील्सशी करताना दिसते. कुणीतरी परदेशात फिरताना दिसतं, कुणी लक्झरी आयुष्य जगताना दिसतं, कुणी एका व्हिडिओमुळे रातोरात प्रसिद्ध झालेलंही

नकळत आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो, मी मागे तर पडत नाहीये ना, माझं आयुष्य इतकं साधं काय, माझ्याकडे दाखवण्यासारखं काय आहे. आणि इथून सुरू होतो एक मानसिक संघर्ष, कारण रील्स मध्ये दिसणारं आयुष्य हे नेहमी पूर्ण सत्य नसतं. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे काही न सांगितलेले संघर्ष असतात, प्रत्येक यशाच्या मागे असंख्य अपयश दडलेली असतात. मित्रांनो, आजची पिढी एका वेगळ्या ताणातून जाते. जगातला कुठलाही व्यक्ती एका क्षणात आपल्या स्क्रीनवर येतो आणि नकळत आपण त्याच्याशी स्वतःची तुलना करायला लागतो. आता यामुळे होतंय काय, तर यामुळे तरुणाईत न्यूनगंड, असुरक्षितता, चिंता आणि एकटेपणाची भावना वाढताना दिसते. अनेक जण बाहेरून आनंदी दिसत असले तरी यातून खूप थकलेले असतात. रील्सच्या या जगात प्रत्येक गोष्ट काही सेकंदात घडताना दिसते, काही सेकंदात यश, काही सेकंदात प्रसिद्धी, पण वास्तवात कोणतीही गोष्ट इतकी सोपी नसते. वास्तवात मेहनत लागते, संयम लागतो, वेळ लागतो आणि अपयशही सहन करावं लागतं. वास्तवात प्रत्येक दिवस प्रेरणादायी नसतो, काही दिवस खूप सुंदर असतात तर काही दिवस खूप कठीण, आणि हेच खरं आयुष्य असतं. पण याचा अर्थ असा नाही की सोशल मीडियाचं जग हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण याच सोशल मीडियाने अनेकांना संधी दिली आहे, अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले, अनेकांना आपली कला जगासमोर आणता आली आहे, अनेकांना व्यवसाय सुरू करता आलेत आणि स्वतःतला आत्मविश्वासही वाढवता आलाय. माहिती, शिक्षण, संवाद आणि प्रेरणा देण्याची ताकद सोशल मीडियामध्ये. त्यामुळे खरा प्रश्न हा सोशल मीडिया चुकीचा आहे की नाही हा नाहीये, तर प्रश्न असा आहे की आपण त्याचा वापर कसा करतो. आज तरुणाई स्वतःच्या खऱ्या व्यक्तिमत्वापेक्षा ऑनलाईन प्रतिमा तयार करण्यात जास्त वेळ घालवते. एखादा फोटो अपलोड करण्यापूर्वी त्यावर कितीतरी फिल्टर्स वापरले जातात, कॅप्शन बद्दल विचार केला जातो, किती लाईक्स येतील याचीही काळजी घेतली जाते, आणि जेव्हा अपेक्षे इतका प्रतिसाद मिळत नाही तेव्हा मन निराश होतं. हळूहळू आपल्या आनंदाचं नियंत्रण इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून होतं. पण खरी गोष्ट अशी की लाईक्स आणि फॉलोअर्स हे माणसाची किंमत ठरवत नाहीत. कधी कधी आपण स्वतःला विसरून जातो, आपण काय आहोत, आपल्याला काय आवडतं, आपली खरी स्वप्न काय आहेत हे समजून घेण्याऐवजी आपण लोकांना काय आवडेल याचा विचार करायला लागतो. आणि हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे, कारण जगाला खुश करत असताना अनेक जण स्वतःपासून दूर जातात. मंडळी, आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा प्रवास हा स्वतःला ओळखण्याचा असतो. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे. म्हणूनच तुलना करून स्वतःचं मूल्य कमी करून घेण्याची खरंच गरज नाहीये. मित्रांनो, आजच्या काळात मानसिक आरोग्याचा विषय खूप महत्वाचा बनलाय. सतत ऑनलाईन राहण्यामुळे मनाला विश्रांती मिळत नाही, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन पाहण्याची सवय लागते, शांत बसणं कठीण होतं, एकटेपणात स्वतःशी संवाद साधण्याची सवय कमी होत चालली आहे. पण स्वतःला समजून घेण्यासाठी शांतता आवश्यक असते. कधी कधी मोबाईल बाजूला ठेवून स्वतःसोबत वेळ घालवणंही खूप गरजेचं असतं. जेव्हा आपण सतत इतरांचं आयुष्य पाहतो तेव्हा आपल्याकडचं सुंदर आयुष्य आपल्याला सामान्य वाटायला लागतं. पण खरं सौंदर्य हे साधेपणातच असतं. घरच्यांसोबत घेतलेल्या चहा, मित्रांसोबत झालेल्या मनमोकळ्या गप्पा, स्वतःच्या मेहनतीनं मिळवलेलं छोटंसं यश, आईच्या हातचं जेवण, एखाद्या संध्याकाळचं शांत आकाश, या सगळ्या गोष्टी रील्स मध्ये कदाचित ट्रेंड होत नसतील, पण आयुष्याला अर्थ देणाऱ्या याच गोष्टी असतात.

मंडळी, आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. मी ऑनलाइन जसा दिसतो तसाच प्रत्यक्षात आहे का? जर उत्तर नाही असं असेल तर कदाचित आपल्याला स्वतःकडे पुन्हा एकदा प्रामाणिकपणे पाहण्याची गरज आहे. स्वतःचं खरं रूप स्वीकारणं ही खूप मोठी ताकद असते. आपल्या आयुष्यात खरी नाती खूप महत्वाची असतात, कारण कठीण काळात लाईक्स मदतीला येत नाहीत तर माणसं येतात. म्हणूनच डिजिटल जगात राहताना मानवी नात्यांची उब जपणं खूप आवश्यक आहे. आपण तरुणाईनं स्वतःसाठी काही सीमा ठरवणं गरजेचं आहे. दिवसातील काही वेळ ऑफलाईन राहणं, स्वतःच्या छंदांना वेळ देणं, पुस्तकं वाचणं, चालायला जाणं, कुटुंबासोबत वेळ घालवणं, मन मोकळं करणं, या छोट्या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. स्वतःला शोधण्याचा प्रवास हा सोशल मीडियावर नसतो, तर तो स्वतःच्या आत सुरू होतो. आपण कोण आहोत, आपल्याला काय बनायचंय, आपल्याला कशातून आनंद मिळतो, कोणत्या गोष्टी आपल्याला शांतता देतात, या प्रश्नांची उत्तरं फिल्टर्समध्ये मिळत नाहीत. ती उत्तरं आपल्याला अनुभवांमध्ये, संघर्षांमध्ये आणि आत्मपरीक्षणात सापडतात. काही वेळा अपयशामुळे अनेक तरुण निराश होतात. सोशल मीडियावर इतरांचं यश पाहून स्वतःचं अपयश खूप मोठं वाटायला लागतं. पण अपयश म्हणजे शेवट नसतो. अनेक यशस्वी लोकांनी आयुष्यात खूप संघर्ष केलेले असतात, फक्त ते संघर्ष नेहमी कॅमेऱ्यावर दिसत नाहीत. आजच्या काळात परफेक्ट दिसण्याचा खूप दबाव आहे. पण हे परफेक्ट दिसण्यासाठी शिकणं, पडणं आणि पुन्हा उभं राहणं हेही तितकंच गरजेचं आहे. आपण आपल्या जीवनात जे अनुभवतो ते प्रत्येक वेळी पोस्ट करण्याची गरज नसते. काही क्षण फक्त जगण्यासाठी असतात, काही भावना फक्त मनात ठेवण्यासाठी असतात, आणि प्रत्येक आनंदाला कॅप्शनचीही गरज नसते. त्यामुळे ऑनलाईन जगात स्वतःला हरवू न देता स्वतःच्या मूल्यांची जाणीव असणं महत्वाचं आहे. आपली ओळख ही फक्त प्रोफाईल फोटो नाही, आपली ओळख ही फक्त फॉलोअर्सची संख्याही नाही, तर आपली ओळख ही आपल्या विचारांमध्ये, आपल्या संवेदनशीलतेमध्ये, आपल्या मेहनतीमध्ये आणि आपल्या स्वभावामध्ये असते. प्रत्येकात काहीतरी विशेष असतंच. कुणाकडे कला असते, कुणाकडे विचारांची ताकद असते, कुणाकडे संवेदनशील मन असतं, तर कुणाकडे मेहनतीची तयारी असते. पण या सोशल मीडियाच्या गर्दीत अनेकदा आपण हे स्वतःतलं वेगळेपणच विसरतो.

उतरतो आणि दुसऱ्यासारखं होण्याच्या प्रयत्नात स्वतःसारखं राहणं थांबतं. खरं यश हे फक्त प्रसिद्धीत नसतं. खरं यश म्हणजे मनःशांती, स्वतःवर प्रेम करणं, आपल्या लोकांसोबत आनंदानं जगणं, स्वतःच्या कामावर समाधानी असणं आणि रात्री झोपताना स्वतःबद्दल आदर वाटणं. आणि या सगळ्यासाठी कधी कधी आपण स्वतःला विचारायला हवं, जर सोशल मीडिया नसता तर मी कोण असतो? कारण हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण अनेकदा आपण ऑनलाईन प्रतिमेत इतके गुंततो की आपल्या खऱ्या व्यक्तिमत्वाशी संपर्क कमी होतो. आज अनेक तरुण मंडळी आहेत जी समाजासाठी चांगलं काम करतायत, काही पर्यावरणासाठी काम करतायत, तर काही शिक्षणासाठी, तर काही मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करतायत. सोशल मीडियाचा वापर सकारात्मक बदलासाठीही होऊ शकतो. जर योग्य विचारांनी त्याचा वापर केला तर तो प्रेरणेचं मोठं साधन बनू शकतो. मित्रांनो, सोशल मीडियानं संवाद वाढवला पण अनेकदा मनातील संवाद कमी केला. आपण इतरांशी खूप बोलतो पण स्वतःशी कमी बोलतो. स्वतःशी प्रामाणिक संवाद हा मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. जेव्हा आपण स्वतःला अपूर्णतेसह स्वीकारतो तेव्हा खरा आत्मविश्वास निर्माण होतो. कारण आत्मविश्वास हा अनुभवातून येतो, संघर्षातून येतो आणि स्वतःला समजून घेतल्यावर येतो. आजच्या जगात वेग खूप वाढलाय. प्रत्येक गोष्ट पटकन हवी असते पण आयुष्याला वेळ लागतो, नात्यांना वेळ लागतो, स्वप्नांना आकार घ्यायला वेळ लागतो आणि स्वतःला ओळखायलाही वेळ लागतो. त्यामुळे आपलं खरं आयुष्य हे स्क्रीनच्या बाहेर आहे. आपली खरी ओळख ही आपल्या मनामध्ये आहे, आपली खरी ताकद ही आपल्या विचारांमध्ये आहे आणि आपलं खरं सौंदर्य हे आपल्या स्वभावात आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. स्वतःला वेळ दिला पाहिजे, स्वतःवर प्रेम केलं पाहिजे आणि ऑनलाईन जगात वावरतानाही ऑफलाईन आयुष्य आनंदाने जगता आलं पाहिजे. कारण शेवटी रील्स संपतात, ट्रेंड बदलतात, व्ह्यूज कमी होतात पण स्वतःसोबतचं नातं हे कायम राहतं. म्हणून या डिजिटल जगात सर्वात महत्वाचं आहे ते स्वतःला हरवू न देता स्वतःला शोधणं. तर मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापेनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: घनता रक्षा औद्योगिक सहभागित्वस्य सुदृढीकरणं समुद्रीय सहयोगस्य संवर्धनार्थं भारत प्रशांत क्षेत्रे शान्तेः स्थिरतायाः च प्रोत्साहनम् अस्य केन्द्रबिन्दुः भविष्यति। आईपीएल क्रिकेट क्रीडायाम अद्य आतिथेय चेन्नई सुपर किंग्स दलम एमए चिदंबरम क्रीडांगणे सनराइजर्स हैदराबाद दलम सम्मुखी करिष्यति। क्रीडायाः आरंभः सायं सार्ध सप्तवादने भविष्यति इति वार्ताः।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत। आता साहित्य सौरभ कार्यक्रम।
2: श्रोते हो, साहित्य सौरभ कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपलं स्वागत करते। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत साहित्यिक डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद। श्रोते हो, डॉक्टर धोंडोपंत मानवतकर हे कवी, गीतकार, लेखक, समीक्षक, चित्रकार, पत्रकार, संपादक, प्रकाशक अशा अनेक भूमिकांमधून कार्यरत असं व्यक्तिमत्व आहे। त्यांचे अंतरसाक्षी, रूपांतर, ओढाळ सुरांच्या देही असे कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत। डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांच्या साहित्याला काव्ययात्री, काव्यज्योत, शुक्रतारा, बी रघुनाथ स्मृती साहित्य पुरस्कार, साहित्यरत्न पुरस्कार, काव्यगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत। आज आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या साहित्यिक प्रवासाविषयी जाणून घेऊया। मानवतकर सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे।
3: धन्यवाद, नमस्कार।
2: सर, निरनिराळ्या भूमिकेत तुम्ही कार्यरत आहात।
3: हो।
2: कोणती प्रेरणा तुम्हाला या सर्व भूमिका वठवताना असते?
3: खरं तर माझा समाज हिताचा, समाज भावना असलेला एक पिंड आहे। समाजाविषयी काहीतरी चांगलं करण्याची माझी इच्छा असते आणि साहित्यिक असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी हिरिरीने भाग घेत असतो आणि त्याबद्दल मला आवड आहे। सामाजिक आवड आहे, साहित्यिक कार्यक्रमाची आवड आहे, सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड आहे आणि या सगळ्या सामाजिक अस्मितेपोटी सगळं करत असतो। माझा तो पिंड आहे खरा खरा। हा, समाजाबद्दल चांगलं काही करण्याचा आणि आई वडील असोत किंवा आजोबा असतील यांनी सगळं समाजासाठी एक सामाजिक भान म्हणून बरंच काही काम केलेलं आहे। या काही सामाजिक जाणीवा, त्या जाणीवा जशाच तशा माझ्याकडे आलेल्या आहेत आणि म्हणून मी समाजामध्ये हिरिरीने काम करत असतो। प्रत्येक बाबतीत, सामाजिक असो, साहित्यिक असो, सांस्कृतिक असो, सगळ्यामध्ये हिरिरीने भाग घेऊन इन्व्हॉल्व, फुल इन्व्हॉल्व होतो। असं
2: विशेषतः साहित्याची आवड कशी निर्माण झाली?
3: साहित्याची आवड लहानपणापासून निर्माण झाली कारण आमच्या काळामध्ये शिक्षक वृंद पाठांतर जास्त करून घ्यायचे आणि पाठांतर जास्तीत जास्त कवितेचं पाठांतर करण्याचा आम्हाला नाद होता बराचसा आणि घरी सुद्धा गाणं होतं। खरं म्हणजे दोन्ही कुटुंबाकडे गाणं होतं। आईचा आवाज चांगला होता म्हणून आई जात्यावर ओय म्हणायची। मी आईच्या मांडीवर झोपलेला असायचं, 4 वाजता आई उठून दळणदळायची आणि ते माझ्यासाठी ते अंगाईगीतच असायचं जवळपास। आणि मग आई 4 वाजल्यापासून दळणदळायची जवळपास 2 तास। म्हणून मी त्या पिरियडमध्ये आईच्या मांडीवर झोपून आईच्या सगळ्या ओव्या ऐकायचो। त्याच्यामध्ये आईनं त्यामध्ये आलेला भ्रतार, बंधुराया, मालन असे जे काही शब्द असायचे त्या काळी आईच्या तोंडून आले, तर ते शब्द मला ते असे त्या काळात अप्रूप वाटायचे। आई आणते कुठून हे सगळे शब्द? म्हणजे बंधुराया, आज आपण बंधुराया म्हणत सुद्धा नाहीत परंतु त्या काळी ती बंधुराया म्हणायची, भ्रतार म्हणायची, मालन म्हणायची। तर हे सगळं जात्यावर तिचा गोड आवाज होता, खूप गोड आवाज होता। खरं तर तीच देन आमच्या सगळ्या कुटुंबाला, माझ्या तिन्ही बहीण भावंडांना तिचा आवाज मिळालेला आहे। तिच्या ज्या काही ओव्या आहेत जात्यावरच्या, तर त्या ओव्या नंतर मी समजून घेत राहिलो कसं कसं आई म्हणत राहते, गाणं कसं म्हणते ते। म्हणजे रेडिओ सुद्धा लागलं की ती गुणगुणायची असे। त्या काळामध्ये मैतुलसी तेरे अंगण की वगैरे खूप जुने छान गाणे असायचे, गोडव असायचे त्या गाण्यामध्ये। आणि मेरा नाम है चमेली, मैं मारा नाल बेली, अशा प्रकारची जी काही जुनी गीतं असायची ती आई गुणगुणायची। आमच्या घरी रेडिओ असायचा, ती किराणा दुकान चालवायची आणि तिचं ती गुणगुण सुरू असायचं, मग आम्ही ते ऐकायचो। आणि शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षक वृंद आमच्याकडून पाठ करून घ्यायचे, कविता पाठ करून घ्यायचे। मला सुद्धा खूप आवड होती,

0: कविता पाठ करण्याची. आम्हाला तिघाही बहीण भावंडांना खूप आवड असायची कविता पाठ करायची आणि आम्ही ते असं चालीवर म्हणून घ्यायचो. भारत आंबेंची आजही मला ती कविता आठवते, चौथीला होती. या बालांनो या रे, या लोकर भरभर सारे, या मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा खरा, स्वस्त बसे तोचे फसे, नो भूमी दावी नवी, या नगराला लागून या, नवी बघाय दुनिया, अशा प्रकारचे. किंवा माधवजी यांची आठवीला किंवा मला वाटते दहावीला कविता असेल ती, प्रेम स्वरूप आई वासल्य सिंधू आई, बोलाव तुझा आता मी कोणत्या उपायी, किंवा या बाई या बघा बघा कशी माझी बसली बया, इंदिरा संतांची कविता होती. तर हे सगळं पाठांतर दुसरी पासून आवड होती पाठांतर करण्याची. आम्ही तिघही बहीण भाऊंड असं एकमेकाची अशी चढाओढ लागायची खरं तर, कोणाचं पाठांतर होतं किंवा कोण लवकर लवकर वाचन करतं, आमची अशीच चढाओढ असायची. मग मी सातवीपर्यंत वर्गामध्ये पाठांतर करण्यात समोरच असायचो खरं. म्हणजे हे वाचन असल्यामुळे मला ते कविता लगे पाठ व्हायची, नेहमीच कवितेबद्दल एक अप्रूप आणि आवड आणि आवाज चांगला असल्यामुळं गोडगळा असल्यामुळं ते लगेच आणि चाल लावल्यामुळं लवकर पाठ व्हायची. त्या काळी माधव जुलियन म्हणजे माधव पटवर्धन यांची ही गाजलेली कविता प्रेम स्वरूप आहे, आम्ही असे गळ्यावर म्हणायचो. दुसरी पासून जे काही पाठांतर असायचं कवितेचं असायचं तर हे सगळं पाठांतर व्हायचं आणि घरी आईचं जे काही गुणगुण असायचं ते आम्ही सुद्धा गुणगुणत असायचो. तर मला पुस्तक वाचण्याची खूप आवड, मी असं सोडायचो नाही काहीच. आमच्याकडे शेत होतं तर त्या शेतावर मी जायचो. आता मी माझा जन्म खरं तर ग्रामीण भागामध्ये झालेला, मी खेड्यात वाढलो घडलो रडलो पडलो जे काही झालं असेल सातवीपर्यंत तर ते सगळं खेड्यामध्ये झालेलं आहे. आणि खेड्यामधल्या जे काही नैसर्गिक घटना आहेत त्या सगळं झाडं वेली पशु पक्षी ओढे नाले जे काय असे याबद्दल मला खूप आवड आहे, आजही आहे, त्या काळी होती खूप होती. आणि मी जास्त निसर्गामध्ये रमायचो. मी म्हणजे कधी कधी अभ्यासाकडे दुर्लक्ष करून शेतीत जाऊन भटकंती करून यायचे थोडीशी. मग एक दिवस असंच वडिलांनी आणि आईने मला लवकर उठवलं आणि शेतीमध्ये पाठवलं की तू आपल्या ज्वारी राखायला जाय आज, म्हणजे त्याच्यावरच्या पाखर वगैरे हाणायचे दिवसभर थांबायचे तिथंच. दिवसभर आपलं ते काम करत होतो, पाखर राखायचं. नदीच्या काठी आमची शेती होती आणि त्या शेतीमध्ये ज्वारी पेरली होती तर त्या ज्वारीवर येणाऱ्या चिमण्या वलग्या जे काही पाखर असतील तर ते हाकारण्याचं काम करायचं. माझा जीव सातवेला म्हणजे मी किती केवढा असणार आहे, 6-7-13 वर्षाचा जवळपास, तर 13-14 वर्षाचा असताना मी एका बांधावर बसून चिमणी पाखरं हाणायचं काम करायचो. वडिलांनी गोफण करून दिली होती मला अशी. आता माझी उंची एवढी आणि गोफण फार मोठी, तर त्या गोफणमध्ये दगड टाकायचा, दगड टाकून ती फिरवून पाखरांकडे भिरवायची. तर ते भिरकावता असताना म्हणजे असा माझा झोप जायचा आणि दगड पाठीमागे पडायचा कारण ती गोफण मोठी असायची आणि माझा नुसताच आवाज जायचा, होल्या होल्या गे होल्या असं जोरात मी माझा आवाजच जायचा आणि मग ते पाखरं उडून जायची. पाखरं उडून गेले की मग मी शांत झालो की गाणं गुणगुणायचो. नाकी डोळे छान रंग गोरा गोरा पान, त्यात आलं तरुणपण मिरवायला, कुणीतरी न्याव मला फिरवायला, अशा प्रकारचं गाणं ते माझ्या तोंडी असायचं त्या शेतीमध्ये. ते हे गाणं राम राम गंगारामच्या चित्रपटातलं दादा कोंडकेंचं, पण याची चाल होती. नाकी डोळे छान रंग गोरा गोरा पान, त्यात आलं तरुणपण मिरवायला, कुणीतरी न्याव मला फिरवायला, कुणीतरी ना हो मला फिरवायला, असं मी ती पाखराला हाणायचो आणि ती ओळ म्हणायचो, ती ध्रुपद म्हणायचो त्या गाण्याचं. मग मला त्या ध्रुपदात ही पाखर म्हणजे दिवसभर मला तेच काम करायचं म्हणून मग मला पाखर आता हे सुरूच राहायला लागलं असं. म्हणून मग मला माझी ओळ सुचली कवितेची याच गाण्याच्या चालीवर.
1: अच्छा.
0: चिमण्या आल्या हो आता चिमण्या आल्या हो, आल्यात चिमण्या कणसावरी, गोफण

0: पाथ्यावरी ही माझी कविता इथून सुरू झाली.
1: म्हणजे असं तुमची साहित्याला सुरुवात झाली.
0: हा, असं माझ्या साहित्यातल्या कवितेच्या प्रांताला सुरुवात झाली.
1: त्यातलं मग प्रथम साहित्य कोणतं तुमचं?
0: माझा अंतरसाक्षीच. हा पहिला कविता संग्रह माझा.
1: हा तुमचा पहिला कविता संग्रह. तर त्याच्या काही आठवणी?
0: हा, की जालन्याला जालना महोत्सव म्हणून होता. तर त्या महोत्सवामध्ये आमचे भगवान काळे नावाचे मित्र जालन्याचे, तर त्यांनी मला म्हणाले की आपण या कार्यक्रमामध्ये तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन करू, तुमच्याकडे कविता तयार आहेत आणि तुम्हाला मी यांच्याकडून अनुदान वगैरे मिळवून देतो. म्हणून त्यांनी मला ही प्रेरणा दिली आणि मी या कामाला लागलो. तर मला जवळपास 2 ते 2.5 महिने याच्यासाठी लागले. आणि प्रस्तावनेसाठी मी सरांकडे गेलो होतो, शिरोळा, प्राध्यापक प्रकाश कामतीकर सर, फार मोठे साहित्यिक, खूप म्हणजे. तर सरांना विनंती केली, सर म्हणे मी देत नसतो कोणालाच प्रस्तावना वगैरे देत नाही, पण सर मला द्यावा लागते तुम्हाला प्रस्तावना, ब्लरबतही द्यावा लागते. बसा म्हणले. मग त्यांनी माझ्याजवळची जी फाईल वगैरे घेतली, फाईल घेतली आणि मग एक 8 दिवसानं पुन्हा आणखी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी ते लिहून ठेवलं होतं. त्याच्यानंतर मग जालन्याच्या मित्राकडं हे सगळं घेऊन गेलो, राजमुद्रा अक्षट नावाच्या आमच्या राजेंद्र देशमुख म्हणून, आणि त्यांच्याकडं हे सगळं सुपूर्द केलं आणि त्याने सुद्धा एक 15-3 वार लावली. परंतु याला जे काही अनुदान वगैरे मिळणार होतं तर ते काही मिळाले नाही. परंतु हा सगळं स्वखर्चाने मग हे अंक काढले आपण. अशा प्रकारे या अंतरसाक्षीचा जन्म झालेला आहे.
1: अच्छा, बरं, तुमच्या या अंतरसाक्षीमध्ये ज्या कविता आहेत त्यांचा विषय कोणता?
0: सामाजिक आशय आहे सगळा.
1: अच्छा.
0: हो, म्हणजे याच्यामध्ये जवळपास विद्रोही कविता आहे. मी कविता एखादी वाचून दाखवू?
1: अगदी नक्कीच.
0: तर ही विद्रोही म्हणजे फार विद्रोही आहे. कलियुगातली भ्रष्टाचारी माणसे भुकेजलीत, कलियुगातली भ्रष्टाचारी माणसे भुकेजलीत हारतुऱ्यासाठी, कलियुगातली भ्रष्टाचारी माणसे भुकेजलीत हारतुऱ्यासाठी, मग ते हार चपलांचे असले तरी चालतील, परंतु घालावेत आदराने, सन्मानपूर्वक आणि वेळोवेळी. अशा प्रकारची कविता याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरी एक कविता तुम्हाला म्हणून दाखवतो. मी जखमांच्या बाजारात जखमा विकताना, मी जखमांच्या बाजारात जखमा विकताना, माझ्या जखमा कोणी घेतल्याच नाहीत. मी जखमांच्या बाजारात जखमा विकताना, माझ्या जखमा कोणी घेतल्याच नाहीत, पण विकत घेण्याऐवजी त्यांनीच मला नव्या कोऱ्या आणि विनाशुल्क दिल्यात रक्ताळलेल्या जखमा. पण विकत घेण्याऐवजी त्यांनीच मला नव्या कोऱ्या आणि विनाशुल्क दिल्यात रक्ताळलेल्या जखमा. मी मात्र ठरवले पुन्हा कधीच जखमांच्या बाजारात जखमा विकायला यायचं नाही म्हणून. मी मात्र ठरवले पुन्हा कधीच जखमांच्या बाजारात जखमा विकायला यायचं नाही म्हणून.
1: खूप छान सर. याच्यानंतर बऱ्याच दिवसांनी रूपांतर हा एक काव्यसंग्रह तुम्ही प्रकाशित केलात.
0: हो,
1: तर त्या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठाबद्दल काय सांगाल?
0: मी सुद्धा जीडी आर्ट आहे, एटीडी आहे, चित्रकला शिक्षक राहिलेलो आहे. चित्रकलेमध्ये मी म्हणजे डिप्लोमा होल्डर आहे. चांगला
1: आवड आहे तुम्हाला चित्र?
0: आवड तर आहेच, परंतु मी प्रत्यक्ष जीडी आर्ट आहे.
1: म्हणजे शिक्षण पण तुम्ही घेतलेलं आहे?
0: मी 6 वर्षाचं शिक्षण घेतलेलं आहे आणि पेंटिंगचे बरेचसे मुखपृष्ठ केलेले आहेत. तर हे मुखपृष्ठ मी केले नाही, कारण हे मुखपृष्ठ आमच्या मित्राला करायला लावलेलं आहे. एका कॉम्प्युटरवरच मी म्हणजे ते अर्जंट असल्यामुळं सगळं कॉम्प्युटरवर केलेलं आहे. एकाच वेळेस आपण 4 पुस्तकं केली होती. म्हणजे जी काही पहिली व्यवस्था असेल, जुनी जी पारंपरिक व्यवस्था, तर ती पारंपरिक व्यवस्था थोडीशी रूपांतरित होऊन समोर आलेली आहे.
1: अच्छा.
0: दुसरं म्हणजे पहिल्या याला आपण थोडेसे दात्रे वगैरे त्याच्यामध्ये टाकलेले की पहिल्या व्यवस्थेला काय आपण छेद दिला

0: परंतु त्याच्यात बदल पाहिजे असा बदल झालेला नाही, फक्त रूपांतरित झाले.
1: अच्छा, हा म्हणून तुम्ही त्या कविता संग्रहाला नाव रूपांतर असं दिलं.
0: त्याच्यामध्ये कविताच अशा वेगळ्या पद्धतीने आलेल्या आहेत रूपांतर. आणि विशेष सांगायचं म्हणजे रूपांतर मधली विकृतीची लपतरे नावाची कविता विद्यापीठे अभ्यासक्रमामध्ये तिचा समावेश झालेला आहे.
1: ती कविता आपल्या श्रोत्यांना ऐकायला मिळू शकते?
0: हो, तुम्ही ऐकवता येईल. विकृतीची लपतरे. विकृतीची लपतरे ही पारंपरिक विकृतीची लपतरे आणखी किती शतकाचे उंबरठे ओलांडणार आहे. ही पारंपरिक विकृतीची लपतरे आणखी किती शतकांचे उंबरठे ओलांडणार आहे. कित्येक शतकापासून थांबवलेला समतेचा प्रवाह या शतकातही अजून का नाही शिरकाव करीत पूर्णांशाने? विषमतेच्या समर्थनाचेच का साजरे होतात आनंदोत्सव? विषमतेच्याच समर्थनाचेच का साजरे होतात आनंदोत्सव? श्रमिकांच्या परिश्रमावर सुगंधी श्वास घेणाऱ्या संस्कृतीचा काळोख पुसट होत जाईल. श्रमिकांच्या परिश्रमावर सुगंधी श्वास घेणाऱ्या संस्कृतीचा काळोख पुसट होत जाईल. आता सुरू झाली आहे विषमतेच्या काळोखाला क्रांती सूर्याच्या किरणांनी छेद देणारे क्रांतियुग.
1: सर, तुम्ही वास्तववादी लेखन करता.
0: हो.
1: आता तुमचा एक समीक्षा ग्रंथ येणार आहे, त्याबद्दल काय सांगाल?
0: मॅडम, अलीकडच्या काळामध्ये नवीन नवीन कवी साहित्यिक काही खूप चांगले लिहू लागलेले आहेत, तर त्यांच्या कविता सुद्धा एवढ्या चांगल्या आहेत आणि कवी सुद्धा प्रतिभा संपन्न आहेत, परंतु त्यांच्या कवितांना न्याय देणारे लोक नाहीत. अलीकडच्या काळामध्ये जी काही समीक्षा होत आहे, तर ती समीक्षा खरं तर एक तुमचे आणि माझे संबंध समजा मैत्रीचे आहेत, म्हणून एक चांगलं लिहायचं त्याच्यावर.
1: अच्छा.
0: हां, म्हणून मग ते अशा प्रकारे ती समीक्षा होते. त्यांना त्यांचा जे काही चुका आहेत, त्यांनी जे काही लेखन केलेलं आहे
1: एकतर्फी होते.
0: हां, तर ते त्याच्यावर काही कोणी भाष्य करत नाही खरं. तर मला वाटतं त्यांच्या ज्या काही चुका आहेत, तर त्या चुकांवर आपण सुद्धा पडदा टाकायचा का? मग त्यांना आपण त्यांच्या काही चुका दाखवून दिल्या पाहिजेत. काहीच्या पहिल्या संग्रहाच्या पाऊल खुणा असतात, तर त्याच्यामध्ये पाहिजे अशी प्रतिभा आलेली नसते किंवा पाहिजे अशा प्रतिमा आलेल्या नसतात, रूपक आलेलं नसतं, प्रतीकं आलेली नसतात. आणि कधी कधी त्यांना एखादी जी काही मुक्त छंदातली कविता आहे ती कुठं थांबवायची हे सुद्धा कळत नाही काहींना. हा, काहीची जी काही म्हणजे गझल लिहिण्याची जी काही हातोटी आहे, तर गझल ही छंदात व्रतात मात्रामध्ये लिहिल्या गेली पाहिजे, तर ती तशी होत नाही, लिहिल्या जात नाही, ती गझल सदृश होते फक्त. त्यामुळं त्यांच्या कवितेवर, त्यांच्या मुक्त छंदातल्या कवितेवर आपण बोललं पाहिजे, या हेतून मी हा समीक्षेचा जो काही माझा अट्टहास, मला वाटतं की मी त्याच्यावर लिहिलं पाहिजे, म्हणून मी बऱ्याच पुस्तकांची परीक्षणं लिहिलेली आहेत. खूप मला वाटतं मी 150 पुस्तकांची परीक्षणं लिहिलेली आहेत, प्रस्तावना सुद्धा लिहिलेली आहेत, 200 पुस्तकाचे जवळपास ब्लर्ब लिहिलेले आहेत पाठराखण. चांगल्या चांगल्या कवींच्या पुस्तकावर सुद्धा मी पाठराखण केलेली आहे. आणि म्हणून समीक्षा ही काय म्हणता येईल त्याला, त्यांना खऱ्याचं खरं खोट्याचं खोटं असे त्यांचे जे काही असतील स्वभाव कवीचे किंवा कवीला काय जमलं नाही याच्यामध्ये, तर ते सुद्धा
1: आपण सांगितलं
0: पाहिजे. म्हणून या अर्थानं मी समीक्षेचा हा प्रांत समोर येणार आहे. विद्रोही मूलबंधांची काल सापेक्षता अशा प्रकारचं माझं पुस्तक येणार आहे. तर विद्रोह कशा प्रकारे तो रूपांतरित झालाय, जे काही मूलबंध असेल, जी काही पहिली कविता असेल सुरुवातीची तुकारामापासूनची ज्ञानेश्वरापासूनची, तर ती कविता त्या काळामध्ये कशी होती आणि त्या काळातला विद्रोह कसा होता आणि आजचा विद्रोह कसा आहे, विद्रोहाला धार राहिलेली आहे का, म्हणून त्या काळातल्या कविता आणि आजच्या काळातल्या कविता याचं तुलनात्मक असं अशा प्रकारचं लेखन, समीक्षा लेखन मी करत आहे.
1: सर, तुम्ही शेतकरी गीताचं लेखन केलं आहे,
0: हो,
1: तर त्याबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल.
0: शेतकरी गीत

लिहिलं आणि त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा झालेलं आहे. तर ते शेतकरी गीत खूप छान झाली होती, जालन्याला रेकॉर्डिंग केलेली आहे त्याची. अंग भिजू दे घामण पिक येईल जोमान, अशा प्रकारचं त्याचं शीर्षक आहे. अंग भिजू दे घामण पिक येईल जोमान, अंग भिजू दे घामण पिक

0: जा बिगी बिगी अंग भिजू दे घामनो पिकयेल जो मानो। अशा प्रकारचं हे शेतकरी गीत आहे। ते गीत मी आणि माझ्या मुलींनी गायलेलं आहे।
1: अच्छा।
0: स्वतः मी आणि माझी मुलगी संगीत विशारद आहे, आम्ही दोघांनी ते रेकॉर्ड केलेलं आहे जालन्यामध्ये। शेतकरी आत्महत्या केली त्यावरच एक गीत लिहिलेले मी, तर ते सुद्धा तुम्हाला ऐकावं अशी माझी इच्छा आहे। माझ्या शेतकरी राजा, माझ्या शेतकरी राजा, नको घेऊनारे फाशी, माझ्या शेतकरी राजा, नको घेऊनारे फाशी, सोन्यावानी तुझी लेकर, सोन्यावानी तुझी लेकर, करू नको वनवाशी, सोन्यावानी तुझी लेकर, करू नको वनवाशी, जीव झाडाला टांगून करे आणिशी मरण, जीव झाडाला टांगून करे आणिशी मरण, तुझ्या पोटच्या पुराण, तुझ्या पोटच्या पुराण, कोण पोटाशी धरण, तुझ्या पोटच्या पुराण, कोण पोटाशी धरण, नको पुसू कपाळीच कुंकू माझ्या माऊलीच, नको पुसू कपाळीच कुंकू माझ्या माऊलीच, झाड नको तुटू देऊ, झाड नको तुटू देऊ लेकरांच्या सावलीच, नशे कुंकवाला धणी तेव्हा छळ तेरे जग, नशे कुंकवाला धणी तेव्हा छळ तेरे जग, इभ्रतीला डंख मारण उभे जागो जागी नाग, इभ्रतीला डंख मारण उभे जागो जागी नाग, नाही कुणाच्याच हाती बापा जगण मरण, नाही कुणाच्याच हाती बापा जगण मरण, तूच तुझ्या हाताने रे, तूच तुझ्या हाताने रे कार्य रचतो शरण, तूच तुझ्या हाताने रे कार्य रचतो शरण, तूच तुझ्या हाताने रे कार्य रचतो शरण।
1: खूप छान सर, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या साहित्यिक प्रवासाविषयी आम्हाला खूप छान अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते।
0: धन्यवाद।
1: श्रोते हो, साहित्यिक डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांच्या काही कविता आणि अनुप्रिता भाले हिनं त्यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात। बरे तर श्रोते हो, साहित्य सौरव या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते। ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित

0: बनसोडे.
1: साहित्य सौरभ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजतात. आता प्रादेशिक बातम्या.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट
3: तुझं. आज म्हणते,
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

SBI सांगते आहे की आपला पिन OTP CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. हे ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू 20 जण जखमी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर अहिल्यानगर ठाणे जळगाव सांगली सातारा नांदेड यवतमाळ पुणे भंडारा गोंदिया रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक वर्धा चंद्रपूर गडचिरोली अमरावती धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक नवीकरणीय ऊर्जा विज्ञान आणि तंत्रज्ञान नील अर्थव्यवस्था चक्रीय अर्थव्यवस्था कृत्रिम बुद्धिमत्ता अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात केलं.
1: भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं. पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया. यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लूप्रिंट है. इस एग्रीमेंट में अगले 15 वर्ष में भारत में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है.
0: नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती. त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोटेगावकर हा सक्रिय सदस्य आहे. त्यानं इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात आज नांदेड स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा समितीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं केली. या गंभीर घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं अटक केलेल्या शिवराज मोटेगावकर याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रासमोर शिवसेनेनं आज आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. सिंचनाचा अभाव हेच विदर्भ

0: आपले रिझल्ट तर आला आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
1: बिल भरायच्या आधी तरी येईल ना
2: सगळं.
1: काय चाललंय?
2: बिल बनतंय.
1: चल तुझं

विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण असून जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावीत असं आवाहन त्यांनी केलं. ते नागपुरात जलक्रांती परिषद 2026 बोलत होते. पुराच्या स्वरूपात वाहून जाणारं पाणी रोखलं तर शेती आणि गावांचं भवितव्य बदलू शकतं, मात्र नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारची नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असं ते म्हणाले. राज्यातल्या ऐतिहासिक तसंच धार्मिक स्थळांच्या जतन आणि संवर्धन याला शासनाचं प्राधान्य आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत सांगितलं. या बैठकीत राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी एकूण 993,72,00,000 रुपयांच्या विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. महामार्गावर पालघर इथे धानिवरीजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला. ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त वऱ्हाडी होते अशी माहिती मिळत आहे. जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेनितला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहलीकुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सीपी जॉन यांनीही शपथ घेतली. कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळलं तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. सरकारनं योग्य दरात कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली. नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं. राज्य सरकारनं कांद्याला 1300 रुपयांऐवजी 2400 रुपये प्रति क्विंटल इतका दर घोषित करावा तसंच कांदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून खरेदी करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 77 अंकांची वाढ झाली आणि तो 75,315 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 6 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,650 अंकांवर बंद झाला. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला तरी तात्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ते आज मंत्रालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होणार आहे. चेन्नईतल्या चिदंबरम स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान अकोल्यात तेल्हारा तालुक्यातल्या पिंपरखेड इथं उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3° सेल्सिअस नोंदलं गेलं. गेल्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला

0: मतमोजणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक आणि पालघर जिल्ह्यात वरणाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू 20 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ताई नोकरी मिळाली.
2: अरे वा अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई नवीन मोबाईल जीन्स जॅकेट.
2: थांबा राजपुत्र पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर.
1: पण ताई
2: हे बघ कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई पार्टी माझी बजेट तुझं.
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: आपले रिझल्ट तर आला आहे पण आपले चॅम्पियन नाही आले अजून.
6: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
5: सगळं काय चाललंय.
6: बिल बनतंय.
5: चल तुझं कार्ड दे. पिन दे.
7: आरबीआय सांगते आहे की आपला पिन ओटीपी सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का. आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, उन्हाळा आला की देशभरात विविध ठिकाणी पाणी टंचाईची समस्या उद्भवलेली दिसून येते. म्हणूनच उन्हाळ्यातला पाणी साठा, आव्हान आणि उपाय याविषयीची माहिती आज आपण जाणून घेऊया. श्रोते हो, पाण्याला आपण जीवन म्हणतो आणि पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. उन्हाळा आला की पाणी टंचाई, हवामान बदल, पावसाची अनियमितता अशा अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे पाणी साठ्याची समस्या जटिल होत जाते. नैसर्गिक स्रोतातून मिळणारं पाणी साठवून आपण पिण्यासाठी, उद्योगासाठी, शेतीसाठी पाणी वापरत असतो. हा पाणी साठा म्हणजे धरणं, तलाव, जलाशय यामध्ये अडवून ठेवलेलं पाणी. याला इंग्रजीत लाईव्ह स्टोरेज किंवा वॉटर स्टोरेज म्हणतात. हे देशाची अन्न, ऊर्जा आणि पाणी सुरक्षा सांभाळतात. भारतातली पाणी साठ्याची स्थिती पाहिली तर देशात अंदाजे 6628 मोठी धरणं आहेत. त्यातली अंदाजे 6545 कार्यरत आहेत. यातली जुनी धरणं 26% आहेत, म्हणजे 1681 धरणं 50 वर्षांपेक्षा जुनी आहेत. 291 धरणं तर 100 वर्ष जुनी आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर एप्रिल अखेरपर्यंत राज्यातल्या धरणांमध्ये 653.63% टीएमसी पाणी साठा होता. राज्यात सध्या एकूण साठा फक्त 28.9% इतका उरला आहे. मुंबईची स्थिती पाहता 7 तलावांचा एकत्रित साठा 87.21% इतका आहे. यंदा अलनिनो प्रभावामुळे पाऊस अनियमित होऊ शकतो म्हणून प्रशासनाकडून ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी जपून वापरण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. थोडक्यात, उन्हाळा आणि अलनिनोमुळे टंचाईची भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे पाणी जपून वापरावं लागणार आहे. उन्हाळ्यातली पाणी साठ्याची स्थिती, आव्हान आणि त्यावरचे उपाय याविषयीची माहिती आता आपण जलव्यवस्थापन अभ्यासक महेश पाठक यांच्याकडून जाणून घेऊया.
1: उन्हाळ्यात पावसाचं प्रमाण हे खूप कमी असल्यामुळे किंबहुना नसल्यामुळे तीव्र पाणी टंचाईला आपण सगळेजण तोंड देतो. उन्हाळ्यातील ही पाणी टंचाई भारतातील जलाशयांमधील सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकूणच पाणी साठा हा खूप कमी झालेला आहे. भारतातील जलाशयांमधील आजची स्थिती बघितली तर एकूण क्षमतेच्या अंदाजे 35% किंवा त्यापेक्षा कमी साठा आज उपलब्ध आहे. महाराष्ट्रातली स्थिती बघितली तर महाराष्ट्रात एकूण उपलब्ध पाणी साठ्यांपैकी अंदाजे 34% पाणी शिल्लक आहे. पण एल निनोच्या संभाव्य धोक्यामुळे राज्यभरात कठोर पाणी वाटप उपाययोजना लागू केल्या जात आहेत. भारतातील एकूण 166 प्रमुख जलाशयांवर जर बघितलं तर त्यांची एकूण कार्यक्षमतेच्या 35% कार्यक्षमता कमी झालेली आहे. दक्षिण भारतात सर्वात तीव्र घट दिसून आली आहे आणि याउलट मागील 10 वर्षाच्या सरासरीच्या तुलनेने पश्चिम आणि उत्तर भागाची स्थिती तुलनेने खूप चांगली आहे. देश नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची वाट पाहत असल्यामुळे पाण्याची पातळी मोसमी पद्धतीने कमी होत आहे. महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर नक्की काय स्थिती आहे? खूपशी काही चांगली असं म्हणणार नाही, पण प्रमुख, मध्यम आणि लहान प्रकल्पांमध्ये मिळून राज्यव्यापी सरासरी साधारणतः 33.95 किंवा 34% हा पाणी साठा आहे. मुंबई महापालिकेने नुकतीच पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी 10% कपात लागू केली आहे. भातसा आणि वैतरणा तलावांमधून अतिरिक्त पाणी सोडण्याची विनंती पण त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटला केली आहे. महाराष्ट्रामध्ये जलसुरक्षिततेच्या बाबतीत खूप खोल तफावत आहे. अत्यंत भौगोलिक विषमतेमुळे महाराष्ट्राला गंभीर पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. अंदाजे 40-42% भाग मुख्यतः पूर्व उपखोऱ्यांमध्ये हा पूर्ण भाग पाणी टंचाईने ग्रस्त आहे. आणि त्याचवेळी वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे राज्यासमोर पाण्याची गंभीर टंचाई आणि आव्हाने दिवसेदिवस वाढत जात आहेत. तसेच आजूबाजूला निवासी औद्योगिक पट्ट्यांची वाढ होते आहे, त्याच्यात भूजलाचा अतिवापर, प्रदूषण आणि पाणी वाटप यांचा वाद इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. शहरी भाग हा अतिरिक्त पाणी उपसा किंवा जुनाट वितरण व्यवस्था आणि मोठ्या प्रमाणात सांडपाण्याच्या गळतीमुळे

0: आपण सगळेजण त्रास अनुभवतो आहोत. वाढणाऱ्या शहरीकरणामुळे पाण्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे, पण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या प्रमाणामध्ये वाढलेल्या नाहीये. पुणे मुंबई सारखे जे मोठे शहर आहेत त्या सगळ्या शहरांना स्थानिक पातळीवर पाणी साठा नसल्यामुळे किंवा पाणी साठवण्याच्या ऐवजी दूरच्या जलाशयांवर अवलंबून राहावे लागते. दुसरा जर बघितलं शहराच्या बाबतीमध्ये प्रमुख विषय तो महसूल बाह्य पाणी, जुन्या सिस्टीम्स, गळके पाईप्स, अनधिकृत जोडण्या, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी अस्तित्वात असणारे मलनिस्सारण प्रकल्प जरी पुरेसे असले तरी त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. सगळीकडे कॉन्क्रीटचे अतिक्रमण झाले. वाढत्या शहरीकरणामुळे नैसर्गिक स्रोत कॉन्क्रीट खाली गाडले गेलेले आहेत, त्यामुळे भूजलाचे नैसर्गिक झिरपणे पण थांबलेत. मग खेड्यात काय होतो? तिथे भूजलाचा अतिवापर चालू आहे. मोठ्या प्रमाणात बोरवेल्स वर लोक अवलंबून आहेत. जेव्हा पाऊस येत नाही किंवा त्याला उशीर होतो तेव्हा भूजलाचे साठे ऑटोमॅटिकली खाली खाली जातात आणि टंचाई निर्माण होते. मराठवाडा आणि विदर्भ ह्यासारख्या प्रदेशामुळे दीर्घकाळ हवामान विषयक दुष्काळ पडतो. कळत न कळत तुम्हाला असुरक्षितता वाटायला लागते. वर्षानुवर्षे धरणांमध्ये गाळ साठल्यामुळे अनेक धरणांची पाण्याची साठवण क्षमता खूप कमी झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो पाण्याची गुणवत्ता. शहरापेक्षा ग्रामीण भागात पाणी साठे अनेकदा जैविक प्रदूषकांमुळे किंवा फ्लोराईड्स आणि नायट्रेटच्या अतिवापरामुळे भूगर्भीय समस्यांमुळे प्रभावित होतात आणि ज्यामुळे आपल्या आरोग्यास धोका होऊ शकतो. भविष्यातील गरजा ओळखून आपलं व्हिजन काय असावं की महाराष्ट्रातील पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी तातडीच्या स्थानिक उपाययोजना आणि मोठ्या प्रमाणावरील शाश्वत सुधारणा यांचा मिलाप होणं आवश्यक आहे. खरं तर शासन स्तरावर नियम पण चांगले केलेले आहेत, पण त्याची अंमलबजावणी ह्याच्यामध्ये कुठेतरी तफावत आहे असं वाटतं. दरवेळेला एप्रिल मे महिन्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थितीचा अनुभव घेतो तेव्हा आपण तत्कालीन उपाययोजना अवलंबतो. मग हे जे काही आपण समस्या अनुभवतो आहोत त्याचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने त्याचे धोरणात्मक निर्देशांकामध्ये रूपांतर केलेले आहेत. एक उदाहरण जर याचं म्हटलं तर महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण किंवा अशा अनेक धोरणात्मक आदेश आपल्याकडे अस्तित्वात आहेत, ज्याच्यामुळे जलसुरक्षितता ही खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते. महाराष्ट्राने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता काम चालू केलेलं आहे नदी खोऱ्यानुसार एकात्मिक नियोजन करणे व त्याप्रमाणे त्याचा अंमलबजावणी करणे. शहरांमध्ये किंवा मोठ्या निवासी संकुलांना आणि उद्योगांना ग्रे वॉटर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी जे सांडपाणी निर्माण होतं त्या पुनर्वापरासाठी त्यांनी प्रत्येक सोसायटीमध्ये किंवा मोठ्या सोसायट्यांमध्ये नवीन होणाऱ्या दुहेरी पाइपिंग हे वापरणं आवश्यक आहे. जिथे औद्योगिक क्षेत्र आहे तिथे खूप मोठी पाण्याची जी गरज आहे त्यापैकी शीतलीकरण जिथे आवश्यक आहे तिथे हे सांडपाणी पुनर्वापर केलेले पाणी वापरता येते. त्याचप्रमाणे हवामान बदल आणि त्यामुळे पावसामध्ये कमी जास्त प्रमाणात जो बदल होतोय त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या कृषी उत्पादनांवर होतोय. त्यामुळे आपण कृषी क्षेत्रामध्ये पण जास्त पाणी लागणाऱ्या पिकांपासून दूर जाणं हे आवश्यक आहे आणि त्याच्या बरोबरीने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धती मोठ्या प्रमाणात वापरणं हे गरजेचं आहे. महाराष्ट्राची मोठी किनारपट्टी आहे, अशा काही ठिकाणी समुद्राच्या पाणी जे काय आहे आपल्या बाजूला तर त्याचं वापर कसा करता येईल याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विचार करणं आवश्यक आहे. अमृत 2 या योजनेमध्ये काही गोष्टी बंधनकारक केल्या आहेत, जसे की नळाचे पाणी पिण्याच्या नेटवर्कमध्ये रुपांतरित करणे आणि अमृत 2 मध्ये याला फंड्स पण उपलब्ध आहेत. नुकतेच 14 मे ला महाराष्ट्र शासनाने विविध धरणाची साठवण क्षमता वाढवण्यासाठी त्यांच्या गाळ काढण्याच्या सुधारित योजनेला आणि त्या धोरणाला मंजुरी दिली. हे करत असताना मग आपल्याला काय आवश्यक आहे? एकात्मिक जल संसाधन व्यवस्थापन, त्याचबरोबरीने जल अंदाजपत्रक पण करणं आवश्यक आहे आणि त्या जल अंदाजपत्रकाचे वेळोवेळी ऑडिट किंवा त्याचे मॉडिफिकेशन होणे पण खूप गरजेचं आहे. ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिक संस्था यांना उत्तम आर्थिक देखरेखीद्वारे सक्षम करणे जेणेकरून सगळ्या नागरिकांना पाणलोट क्षेत्राच्या प्रशासनामध्ये सहभागी होता येईल. म्हणून शक्य तेव्हा प्रत्येकाने आपल्या स्वतःपासून, आपल्या कुटुंबापासून, आपल्या सोसायटीपासून जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा त्याच्यावर चर्चा करणं, त्याच्यावर अवेअरनेस क्रिएट करणे खूप आवश्यक आहे.
1: श्रोते हो, पाणी साठा कमी होण्यावरचा उपाय म्हणून 3 टप्प्यांवर काम करावं लागेल. एक म्हणजे धरणं आणि जलाशय पातळीवर गाळ उपसा करणं. देशात 439 धरणांमधली सरासरी 19% क्षमता गाळामुळे गेली आहे. गाळ काढला तर 30 धरणं पुन्हा पूर्ण क्षमतेनं वापरता येतील. दुसरं

0: केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना यावर काम करत आहेत. ड्रीप योजनामध्ये केंद्र सरकार 10,211 कोटी रुपये खर्चून 736 जुनी धरणं दुरुस्त करतंय. यात गेट रिपेअर, स्पिलवे आधुनिकीकरण, डिजिटल मॉनिटरिंग यांचा समावेश आहे. राज्य सरकार पातळीवर नवीन बॅरेज आणि इंटरलिंकिंग केलं जात आहे. तिसरं म्हणजे पाणी वाटपासाठी नियम करणं. मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात केली आहे असं नियोजन करून जून जुलैपर्यंत पाणी पुरवठा टिकवता येतो. श्रोते हो, शहरी पाणी साठा, त्याचं नियोजन आणि त्यासाठीचे व्यक्तिगत आणि संस्थात्मक उपाय याविषयीची माहिती देत आहेत पर्यावरण अभ्यासक कर्नल दळवी.
1: सध्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तापमान वाढ सुरू आहे. राज्यातल्या बऱ्याच शहरामध्ये 40-41 वर तर काही ठिकाणी 43 पर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे. ह्याच्यामुळे होतं काय की आपले नैसर्गिक पाण्याचे साठे आहेत, धरण आहेत, तळी आहेत, नद्या आहेत, ओढे आहेत, त्या पाण्यावर बाष्पीभवन खूप मोठ्या प्रमाणावर होतं. साधारणपणे 1 डिग्री सेंटीग्रेडने जरी टेम्परेचर वाढलं गेलं की 6 पटीनं बाष्पीभवन वाढतं. त्यामुळं जितका उन्हाळा जास्त तितका धरणातला पाण्याचा साठा कमी व्हायला लागतो, तळी आपली आटायला लागतात, नद्या पण आटायला लागतात, नैसर्गिकरित्या मिळणारा पाण्याचा सोर्स कमी कमी व्हायला लागतो. शहरी भागात नगरपालिका आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत तिथल्या तिथल्या नागरिकांना पाणी पुरवठा करते. किती पाणी पुरवठा करते? शहरामध्ये 135 लिटर प्रतिदिन प्रतिमानशी पाणी देतं. त्यामध्ये 65 लिटर पाणी म्हणजे 20 लिटर आंघोळीचं आणि 45 लिटर कपडे आणि भांडी धुण्यासाठी, म्हणजे 65 लिटर पाणी सांड पाण्यामध्ये रुपांतर होतं. हे सांड पाणी जर आपण वापरलं तर प्रतिमानशी आपल्याला त्याच्यावर थोडीफार प्रक्रिया करून 50-55 लिटर पाणी वापरता येऊ शकतं. म्हणजे रिसायकल करून आपण ते पाणी वापरतो. घरगुती कामासाठी म्हणा, बागेचं काम आहे, गाड्या धुवायच्या आहेत, पोछा करायचा आहे, म्हणजे तुमचं डायरेक्टली 55 लिटर पाणी 135 मधलं वाचू शकतं. हे असे जर प्रयोग आपण करत गेलो तर घरगुती प्रमाणावर देखील आपण पाण्याचा साठा 100% करू शकतो. उन्हाळ्यामध्ये आपण बाहेरून जाऊन आलो की घामान थपथपलेलं असतं, तुरंत इच्छा होती की बाबा गात म्हणजे पाणी घ्यावं, तोंड वगैरे धुवावं आणि पुढच्या कामाला लागावं. हे प्रत्येक वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की होतं. शिवाय संध्याकाळच्या वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की आपलं वाटतं तो आंघोळ करावी आणि आपण आंघोळ करतो. शहरामध्ये काय होतं तर साधारणपणे 200-220 लिटर प्रतिदिवशी पाणी वापरलं जातं. ग्रामीण भागात तेवढा खप होत नाही. तिथं 65 लिटर पर डे पर पर्सन पाणी ऑथराईज असतं, आपलं 135 असतं. याच कारणामुळे बऱ्याचशा गोष्टी असतात त्या तिथं लागू होत नाही. मग त्याच्यामुळे इथं आपण हे पाणी वाचवायचा प्रयत्न जर केला आणि करू शकतो. तसंच आपल्याकडे कसं मोठी भाग म्हणजे शाळा, कॉलेजेस आणि औद्योगिक क्षेत्र, तिथेही बघितलेलं आहे की हे पाणी साठवून ठेवता येतं. छतावर पडणारं पावसाचं पाणी वाया न जाऊ देता साठवून ठेवता येतं आणि मग ते आपलं वर्षभर वापरता येतं. म्हणजे पाण्याची टंचाई आपणच पुरी करू शकतो. तसंच हाच प्रयोग ग्रामीण भागात करता येतो. कुणावर अवलंबून राहायची आपल्याला अजिबात गरज नाही. आपण जर रिसायकल करून परत वापरलं तर कित्येक ठिकाणी जगभरात हे आढळून आलेलं आहे की बऱ्याचशा कंट्रीमध्ये 4-5 वेळेला औद्योगिक क्षेत्रामध्ये हे पाणी परत रिपीट केलं जातं. म्हणजे मग नैसर्गिक साठ्यामधलं जे पाणी आता जे पुरवठा केला जातो तो तेवढ्या प्रमाणात कमी होतो आणि तो कमी झाल्यामुळं मग वाढती लोकसंख्या, वाढती लोकसंख्या म्हणजे घरं वाढतात. म्हणजे माणसाला पाणी जर वाढतं तर घराघराला बांधकामाला पण पाणी लागतं. बट पाण्याची मात्र आहे तेवढीच आहे आपल्याकडे 750 मिलीमीटर पाऊस. याचा अर्थ काय आहे? जिथे जिथे हे प्रयोग लोकांनी केले त्या ठिकाणी त्यांना हेच आढळून आलं. म्हणजे पाणी मग तुम्ही वर्षभर वापरू शकता, टँकरची गरज पडत नाही. निसर्गाचं देणं आहे आपल्याला छतावर पडणारं पावसाचं पाणी. मग ते आपण ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात असो, शाळा कॉलेजेसमध्ये असो किंवा औद्योगिक क्षेत्रात असो, कुठल्याही क्षेत्रात असो, त्या त्या ठिकाणी छत हे लागतंच. छतावर पडणारं ते पाणी जर आपण व्यवस्थित वापरलं आपण पाण्याच्या टंचाईवर नक्कीच मात करू शकतो.
0: श्रोते हो, निसर्गाचं चक्र बदलत आहे. त्या बदलाचा वेध घेऊन भविष्यासाठी योजना आखण्याची गरज आहे. पाऊस पडणं आपल्या हातात नाही, पण जे आहे ते वाया घालवणं, थांबवणं, साठवणं आपल्या हातात 100% आहे. नुकतंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतीतलं पाणी शेतीत राखणं गरजेचं आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात

0: श्रोते हो FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. वेळ झाली आहे कृषी विषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया माझं शेत माझा शिवार हा कार्यक्रम.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझा शिवार कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत. माधुरी केस्तीकरचा नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात आपण गीतसंवाद ऐकणार आहोत, छान छान गाणी आणि शेतीपूरक माहिती सुद्धा. पण त्याआधी जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 16, 17, 18, 19 व 20 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 16, 17, 18, 19 व 20 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 20 मे पर्यंत कमाल तापमान 30 ते 34 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 80 ते 83%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 64 ते 72%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 8 ते 11 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्हा व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 15, 16 व 17 मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 16, 17, 18, 19 व 20 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 16, 17, 18, 19 व 20 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 20 मे पर्यंत कमाल तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 25 ते 26 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 71 ते 78%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 42 ते 45%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 8 ते 15 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सांगली जिल्ह्यामध्ये 15, 16 व 18 मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 16, 17, 18, 19 व 20 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 16, 17, 18, 19 व 20 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 20 मे पर्यंत कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 73 ते 84%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 48 ते 53%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 7 ते 11 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्हा व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 15 व 16 मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पुढील 2 ते 3 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.

ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकला.

वीज कडाडे नभांतरी मेघ दाटले भितिउरी दामिनीची परिक्रमा यानारी देई इशारा लवकरी विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्यामार्फत जनहितार्थ जारी.

माझं शेत माझा शिवार कार्यक्रमात वळूया आजच्या गीतसंवाद या कार्यक्रमाकडे. या कार्यक्रमात आपण शेतीपूरक माहिती आणि छान छान गाणे सुद्धा ऐकणार आहोत. आणि आज आपण वाढत्या तापमानात ऊस पिकाचं व्यवस्थापन याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधू भगिनींना आजच्या बदलत्या हवामानामध्ये वाढतं तापमान ही शेतीसमोरची एक मोठी समस्या आहे. ऊस पिकावर सुद्धा त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येतो. पाण्याची कमतरता, वाढ खुंटणं, उत्पादन घटणं, गोडवा कमी होणं अशा अनेक अडचणी मग शेतकऱ्यांना भेडसावायला लागतात. आणि म्हणूनच वाढत्या तापमानात ऊस पिकाचं व्यवस्थापन याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. ऊस पिकासाठी योग्य पाणी व्यवस्थापन, ठिबक सिंचनाचा वापर, पाचटाचे आच्छादन, संतुलित खत व्यवस्थापन, वेळेवर कीड रोग नियंत्रण या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. आधुनिक तंत्रज्ञान त्याचबरोबर योग्य नियोजन यांचं जर समीकरण जुळलं तर वाढत्या उष्णतेतही ऊस पिकाचं चांगलं उत्पादन घेणं सहज शक्य आहे. शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाशी जुळवून घेत नवीन उपाय स्वीकारणं ही आज काळाची गरज बनली आहे. पाणी जपा, माती जपा आणि योग्य व्यवस्थापन करा, तरच ऊस उत्पादनात भरघोस यश मिळेल. आणि म्हणूनच या विषयावरती आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये तापमानात वाढ झालेली आहे आणि वाढ होतच आहे आणि म्हणूनच काही विशिष्ट तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनात येणारी संभाव्य घट कमी करणं सहज शक्य आहे. राज्यात ऊस उत्पादकता एकरी 35 टनाच्या जवळपास आहे. ती आणखीन खाली होऊ नये यासाठी आपत्कालीन पीक व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. तसं पाहायला गेलं तर ऊस हे उष्ण कटिबंधातलं पीक असल्यामुळे त्याला उष्ण हवामान म्हणजे 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान, 80 ते 90% आर्द्रता, प्रखर सूर्यप्रकाश, पुरेसं पाणी पोषक असतं. पण कडक उन्हाळा आणि पाऊस काळातील नगण्य पाऊसमान यामुळे पीक वाढीवरती अनिष्ट परिणाम दिसू लागतात. पिकाच्या काही महत्वाच्या शरीरक्रिया शास्त्रीय आणि जीवरासायनिक क्रियांवर परिणाम होऊन बाष्पीभवनाचा वेग वाढतो. पेशी अंतर्गत पाण्याचा ताण निर्माण होतो आणि म्हणून जर या काळामध्ये योग्य व्यवस्थापन केलं गेलं नाही तर ऊस उत्पादनामध्ये लक्षणीय घट दिसून येते. पाण्याच्या ताणामुळे तीव्रतेनुसार ऊस उत्पादनात सरासरी 15 ते 50% लक्षणीय घट दिसते. तर या तापमान वाढीचे नेमके दुष्परिणाम काय आहेत जाणून घेऊया. अवर्षण काळात तापमान वाढीमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो, जमिनीतील उपलब्ध पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं, मुळाच्या कार्यक्षेत्रातील तापमान वाढ होऊन मुळांची कार्यक्षमता कमी होते, त्यामुळे मुळांद्वारे पाणी किंवा अन्नद्रव्याचं शोषण कमी होतं. हरितद्रव्याचं प्रमाण घटल्यामुळे पानं पिवळी पडायला लागतात. पूर्व वाढ आणि जोमदार वाढीवरती प्रतिकूल परिणाम होऊन काड्याची लांबी आणि जाडी कमी होऊन ऊसाच्या वजनात घट येते. तंतुमय पदार्थांच्या प्रमाणात वाढ होऊन दशीचं प्रमाण वाढतं. साखर चयापचय क्रियांवरती परिणाम होऊन निर्मिती आणि उतारा घटतो. पाण्याचा तीव्र ताण बसला तर ऊसाची वाढ खुंटेच, तर कधी कधी सरळ उंच वाढण्याऐवजी डोळे फुटून पांगशा फुटायला लागतात. आता तापमान वाढल्यानंतर ऊसावर काय काय परिणाम होतो हे आपण पाहिलं, तर त्यावरती उपाययोजना काय करायची, तर ठिबक सिंचन पाणी व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जातींचा लागवडीसाठी प्राधान्यानं वापर करावा, 1-8 सरीतून पाणी द्यावं, उभ्या पिकातील खालची पक्व झालेली वाळलेली पानं काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरावी, पीक हे तण विरहित ठेवावं. पिकाला पाण्याचा ताण पडत असेल तर दर 3 आठवड्यांनी 2% म्युरेट ऑफ पोटॅश आणि 2% युरिया यांचं मिश्रण करून पिकांवर फवारणी करावी. बाष्पीभवन कमी करण्यासाठी 6 ते 8%

एओलिन या बाष्प रोधकाची फवारणी करावी. शेताच्या सभोवती उंच आणि जलद वाढणारी शेवरीसारखी पिकं लावावीत. लागवडीच्या ऊस पिकात तसंच खोडव्याच्या पिकात हेक्टरी 5 ते 6 टन पाचटाचं आच्छादन करावं. आडसाली आणि पूर्व हंगामी पिकात ऊसामध्ये आडसाली आणि पूर्व हंगामात ऊसामध्ये पाण्याचा ताण पडला तर एक आड एक सरीतून पाणी द्यावं. पक्व पानं काढून टाकून त्याचं सरीमध्ये आच्छादन करावं. पट्टा पद्धतीनं लागवड केली असेल तर ठिबक सिंचन पद्धतीचाच अवलंब करावा आणि पीक तण विरहित ठेवावं. सुरू हंगामात ऊसाला एक आड एक सरीतून पाणी द्यावं. पीक तण विरहित ठेवावं. बाष्पीभवन कमी करण्यासाठी ऊस पाचट सरींमध्ये आच्छादन म्हणून वापरावं. ज्या ऊसाची बांधणी झालेली नाही अशा ऊसाला बांधणीच्या वेळेला शिफारसीपेक्षा 25% जास्त पालाश खताची मात्रा द्यावी. खोडवा पिकात एक आड एक सरीतून पाणी द्यावं. खोडव्यामध्ये 5-8 आच्छादन म्हणून वापरावं. खोडव्याला पहारीच्या सहाय्यानं पालाशची मात्रा शिफारसीपेक्षा 25% जास्त द्यावी. तर याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया, पण त्यापूर्वी एक सुमधुर गीत.

या छानशा गीतानंतर पुन्हा एकदा स्वागत माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, जो कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आणि आजच्या गीतसंवादचा विषय आहे वाढत्या तापमानात ऊस पिकाचं व्यवस्थापन. वाढत्या तापमानात ऊस पिकांचं व्यवस्थापन करताना पाण्याचं योग्य नियोजन करणं फार गरजेचं असतं. उन्हाळ्यामध्ये जमिनीत ओलावा टिकवणं गरजेचं असतं. ठिबक सिंचनाचा वापर केला तर पाण्याची बचत तर होतेच, पण मुळांना सतत ओलावा मिळतो. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी पाणी द्यावं. ऊसाच्या पाचटाचं किंवा सुक्या गवताचं आच्छादन करावं. यामुळे जमिनीतला ओलावा टिकून राहतो, तापमान कमी राहतं, तण कमी उगवतं, माती सुपीक राहते. खत व्यवस्थापन करताना उन्हाळ्यामध्ये रासायनिक खतांचा अतिवापर टाळावा. सेंद्रिय खत, शेणखत, कंपोस्ट वापरावं. पोटॅशयुक्त खतं दिल्यामुळं पिकांची उष्णता सहन करण्याची शक्ती वाढते. सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी. पिकाचा ताण कमी करण्यासाठी फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं अमिनो ऍसिड, समुद्री शेवाळी अर्क, ह्युमिड ऍसिडची फवारणी केली तर पिकाचा ताण कमी व्हायला मदत होते. ऊसामध्ये जर तण वाढलं तर त्यामुळे पाण्याची स्पर्धा वाढते. त्यामुळे वेळेवर खुरपणी आणि तणनाशकांचा वापर करून तणावरती नियंत्रण ठेवावं. खोल नांगरणीमुळे मातीमध्ये हवा खेळती राहत सेंद्रिय पदार्थ वाढवल्यास मातीची पाणी धरून राहण्याची क्षमता वाढते आणि म्हणूनच मातीचीही योग्य काळजी घेणं गरजेचं ठरतं. उष्ण वातावरणामध्ये काही किडींचाही प्रादुर्भाव वाढतो, विशेषतः पांढरी माशी, खोड कीड, तांबेरा रोग. त्याचं वेळोवेळी निरीक्षण करून उपाययोजना करावी. मुळातच उष्णता सहन करणारे योग्य वाण निवडल्यास नुकसान कमी होतं आणि यासाठी आपल्या भागातल्या कृषीतज्ञांचा सल्ला पेरणीपूर्वी घेणं अतिशय गरजेचं ठरतं. मात्र सतत तापमान वाढल्यास पिकावरती ताण दिसतो, पानं वाळतात, पिवळेपणा येतो, वाढ मंदावते अशी लक्षणं दिसल्यास त्वरित पाणी आणि पोषण व्यवस्थापन करावं. तर पाण्याचं योग्य नियोजन, आच्छादन, संतुलित खत व्यवस्थापन हेच वाढत्या तापमानात ऊस पीक वाचवण्याचं मुख्य सूत्र आहे, हे आपल्या लक्षात आलं असेल.

0: आपण ऐकत होतात गीतसंवाद. यामध्ये आज वाढत्या तापमानात ऊस पिकाचं व्यवस्थापन याविषयी थोडक्यात माहिती आपण ऐकली, त्याचबरोबर छानशा गाण्यांचा आस्वादही घेतला.
1: सात असता मेघदूतची चिंता मिटली हवामानाची, माहिती कृषी आणि पशुधनाची नांदी होईल कृषी वलांची. आजच डाउनलोड करा मेघदूत ऍप, भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.
0: आपण ऐकत आहात माझं शेत माझा शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. उद्याच्या कृषी विषयक कार्यक्रमांविषयी जाणून घेऊया. उद्या सकाळी कृषी वार्तामध्ये हळद लागवडीची पूर्वतयारी याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. आणि उद्या संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात सोयाबीन पिकातील कीड नियंत्रण याविषयी विद्यार्थी आदित्य पाटील यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे कृषी विषयक कार्यक्रम नियमित ऐकत रहा. हे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात आम्हाला पत्र लिहून नक्की कळवा. आम्ही आपल्या पत्राची रामराम पाहुणं या कार्यक्रमामध्ये दखल घेत असतो. आणि हा कार्यक्रम आपण उद्या म्हणजे दर शनिवारी संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्याच कोल्हापूर केंद्रावरून ऐकू शकता किसानवाणी या कार्यक्रमात. तर आता मात्र माधुरी केस्तीकरला या वळणावरती इथंच निरोप द्या. पुन्हा आपली भेट उद्या संध्याकाळी 7:30 याच ठिकाणी म्हणजेच आकाशवाणीच्याच कोल्हापूर केंद्रावरून. पण तोपर्यंत नमस्कार.
2: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला. रात्रीचे 8:00 यानंतर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होतात. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. केरळमचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन.

0: यांचा शपथविधी, 20 मंत्र्यांनीही घेतली शपथ. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर, 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यातून अटक, आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्रीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात केलं.
1: भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं. पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया. यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लूप्रिंट है. इस एग्रीमेंट में अगले 15 वर्षों में भारत में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है.
0: भारत आणि नॉर्वे सागरी सुरक्षा, सागरी अर्थव्यवस्था आणि क्षमता बांधणी क्षेत्रातलं सहकार्य दृढ करतील, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. भारतात पहलगाम हल्ल्याच्या वेळी नॉर्वेनं भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मोदी यांनी नॉर्वेचे आभार मानले. नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांनी भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला पाठिंबा दर्शवला. 5 देशांच्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या इटलीला रवाना होणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री मोदी प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुवअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुणहली कुट्टी, आरएसपी नेते सिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉस जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सीपी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वड्रा, त्याचबरोबर काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपाचे नेतेही या शपथविधीला उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होणार आहे. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. इराण आपल्या हक्काचं रक्षण करण्यास सक्षम असून अमेरिकेसोबतच्या वाटाघाटी सन्मानजनक पद्धतीनं होणं आवश्यक आहे असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी म्हटलं आहे. ते इराणमधल्या एका वृत्तसंस्थेशी बोलत होते. इराणचे शत्रू इराणमध्ये अस्थिरता निर्माण करत असून अशा काळात राष्ट्रीय ऐक्य महत्वाचं असल्याचं पेजेशकियान यावेळी म्हणाले.

0: सिंचनाचा अभाव हेच विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण असून जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावीत असं आवाहन त्यांनी केलं. ते नागपूर इथं जलक्रांती परिषद 2026 मध्ये बोलत होते. पुराच्या स्वरूपात वाहून जाणारं पाणी रोखलं तर शेती आणि गावाचं भवितव्य बदलू शकतं, मात्र नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोटेगावकर हा सक्रिय सदस्य आहे. त्याने इतर आरोपींशी संगणमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 10 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासात सीबीआयनं 5 ठिकाणी शोधमोहीम राबवली आणि अनेक कागदपत्र, संगणक तसंच मोबाईल फोन जप्त केले आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. महामार्गावर पालघर इथे धानिवरी जवळ लग्नाचं वराड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला. ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त वराडी होते अशी माहिती मिळत आहे. जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. ट्रकनं समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई इथल्या चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 7 षटकात 2 बाद 63 धावा झाल्या होत्या. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. केरळमचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांचा शपथविधी. 20 मंत्र्यांनीही घेतली शपथ. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. नीट पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यातून अटक आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रम. आज शाहीर विठ्ठल उमापाणी सहकार्याने गायलेला क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके

सरकार दरबारी हालचाल होईना। वासुदेव खडकून गेला आणि मग पुणे आणि साताऱ्याच्या मुक्कामी जाऊन रामोश्यांची टोळी जमविली वासुदेवानं।

उरला होता या नरवीर पुरुषोत्तमाला देवर नावडगीच्या देवळात काळझोपेनं घेरलं होतं. अशा स्थितीत डॅनियल साहेबानं छापा घालून निशस्त्र करून वासुदेव बळवंत फडके याला पकडलं आणि पुण्याच्या न्यायालयात खटला चालला असताना

0: लड़काई।
1: शाहीर विठ्ठल हुमा पाणी सहकाऱ्यांनी गायलेला हा पोवाडा होता क्रांतिवीर वासुदेव बळवंत यांच्यावरचा। आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा, अपर्णा साठे यांनी गायलेलं सुरुवातीचं गीत, सुरेश भट यांचं।

रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज उस्ताद बहाउद्दीन डागर यांचं रुद्रवीणा वादन श्रोतेहो आपण ऐकणार आहात. रुद्रवीणेवर राग यमन, गत चौतालात निबद्ध आहे आणि त्यांना पखावजची साथ प्रकाश शेजवळ यांनी केलेली आहे. ऐकूया उस्ताद बहाउद्दीन डागर यांनी रुद्रवीणेवर वाजवलेला राग यमन.

श्रोतेनादुरम मैया शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात उस्ताद बहाउद्दीन डागर यांचं रुद्रविनावादन. त्यांनी गायलेला राग यमन आपण ऐकलात. त्यांना पखवाजवर साथ केली होती प्रकाश शेजवळ यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित दीनानाथ मिश्रा यांचं गायन, त्यांनी गायलेला राग जोग. त्यांना तबल्यावर साथ केली आहे मदन मिश्रा यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली आहे नाना नाईक यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूयात पंडित दीनानाथ मिश्रा यांचं गायन राग जोग.

Ba ba ba ma ma ni ni ni ba ba ba ma ma ga ga ba ba da da ba ma ma.

रक्षधनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित दीनानाथ मिश्रा यांचं गायन. त्यांनी गायलेला राग जोग आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली ती मदन मिश्रा यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतो, यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.